0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

धंदा आहे, रोजचा कॅश फ्लो आहे. मग घ्या विश्वास बँकेचे अनसिक्युअर्ड बिझनेस लोन व्हाया डेली कलेक्शन. रुपये 5 लाखांपर्यंत कर्ज, मुदत 3 वर्ष आणि रुपये 1 लाखासाठी रोज फक्त 108 रुपये. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा. कॉल करा 91300 2888.

सिनेमा कट्टा, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित भारतीय जागतिक सिनेमांची अनोखी फिल्मी सफर गुरुवार 23 जुलै 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता, ठिकाण डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर अँड ट्रेनिंग हब, विश्वास गार्डन शेजारी ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक. प्रवेश विनामूल्य.

0: सकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचा जगणा तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
2: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: 23 जुलै. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. आधी श्रद्धा, मग कृती आणि नंतर अनुभव. गुरु आज्ञेप्रमाणे वागणाऱ्याला कधीही नळ येत नाही. राजाच्या राणीला दुपारी जेवायला कसं मिळेल याची काळजी नसते. तसं गुरुचा आधार आपल्याला आहे असं ठाम समजणाऱ्याला कसली नळ असणार आहे. लांब उडी घेण्यापूर्वी 4 पावलं मागं जावं लागतं. परिसापाशी सोनं व्हायला रुपयाचं लोखंड व्हावं लागतं. तसं गुरुचा पाठीराखेपणा असून आपल्याला जे अधोगतीशी वाटते ती पुढच्या महत्कार्याची पूर्वतयारीच आहे. बाप मुलाला हातावर घेऊन पोहायला शिकवत असताना मधून मधून हात काढून घेतो, पण मुलाची खात्री असते की हा आपल्याला बुडू देणार नाही. तसा आपल्याला सद्गुरूचा आधार आहे अशी आपण पक्की खात्री बाळगावी. आपण आजारी पडलो तर आपणच पैसे देऊन डॉक्टरवर विश्वास आणि श्रद्धा ठेवतो. औषधाची काही माहिती नसताना ते आपण घेतो. व्यवहारामध्ये जर असं आहे तर मग श्रद्धा उत्पन्न झाल्याशिवाय आपण नाम घेणार नाही असं म्हणणं काही बरोबर नाही. डॉक्टरवर विश्वास ठेवतो याचं कारण असं की आपल्याला जगायची इच्छा आहे. तसं भगवंताच्या प्राप्तीची तळमळ असेल तर मनुष्य त्याचं नाम घेतल्याशिवाय राहणार नाही. आधी श्रद्धा, मग कृती आणि नंतर कृतीच्या फलाचा अनुभव, असा व्यवहाराचा नियम आहे. परमार्थामध्ये आपण त्याच मार्गानं जावं. व्यवहारामध्ये तुम्ही एकमेकांवर जेवढी निष्ठा ठेवता तेवढी जरी भगवंतावर ठेवलीत तरी भगवंत तुम्हाला खात्रीनं समाधान देईल. आगगाडीमध्ये ड्रायव्हरवर विश्वास ठेवून आपण स्वस्त झोप घेतो, त्याचप्रमाणे भगवंतावर श्रद्धा ठेवून काळजी न करता आपण स्वस्त राहावं. ड्रायव्हरपेक्षा भगवंत नक्कीच श्रेष्ठ आहे. परमार्थात अंधश्रद्धेची मुळीच गरज नाही, पण तिथं श्रद्धेशिवाय मात्र मुळीच चालायचं नाही. सांगणारा कसाही असला तरी ऐकणाऱ्याची जर खरी श्रद्धा असेल तर त्या श्रद्धेनंच त्याच्या अंगी पात्रता येईल. संतांच्या सांगण्यावर पूर्ण श्रद्धा ठेवावी, अशी श्रद्धा असणं हे फार भाग्याची गोष्ट आहे. खरं म्हणजे अशी श्रद्धा ज्याला लाभली तो लवकर सुखी झाला. आज आपल्यापाशी ती नाही तर निदान आपण स्वतःशी प्रामाणिक बनूया. आधी पुष्कळ चिकित्सा करून आपलं ध्येय ठरवावं, पण एकदा ते ठरलं की मग निश्चयानं आणि श्रद्धेनं त्याच्या साधनात राहावं. आपण परमात्म्याजवळ मागावं की तू वाटेल त्या स्थितीत मला ठेव, पण माझं समाधान भंगू देऊ नकोस. माझा मीपणा काढून टाक, तुझा विसर पडू देऊ नकोस. मला अमुक एक तुझ्याजवळ मागावं अशी इच्छा देऊ नकोस. नामामध्ये प्रेम दे आणि तुझ्या चरणी दृढ श्रद्धा सतत टिकू दे. श्रद्धेशिवाय कधी कुणाला परमार्थ साधायचा नाही. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

सिनेमा कट्टा, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित भारतीय जागतिक सिनेमांची अनोखी फिल्मी सफर गुरुवार 23 जुलै 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता ठिकाण डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर अँड ट्रेनिंग हब विश्वास गार्डन शेजारी ठाकूर रेसिडेन्सी विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक प्रवेश विनामूल्य

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: भावार्थ दासबौद्ध निरूपणकार पद्माकर देशपांडे भाग 204 दशक 15 समास 8 सूक्ष्म जीव निरूपण नाम समास. जय जय रघुवीर समर्थ. मुंगीपासून मोठी होत जाणारी लहान मोठी शरीर चढती वाढती असतात. अभ्यास केला तर त्याची माहिती मिळू शकते. नाना वर्ण नाना रंग नाना जीवनाचे तरंग एक चांगलं एक वाईट किती म्हणून सांगायचं. काही सुंदर असतात काही कठोर असतात अशी शरीर जगदीश्वराने निर्माण केलेली आहेत. काही सुवर्णासारखी देदीप्यमान शरीर असतात. शरीराचा भेद आहाराचा भेद वाचेचा भेद गुणाचा भेद अंतरामध्ये मात्र अंतरात्मा एकच वास करतो. काही त्रासदायक काही पाहिल्यावर कौतुकास्पद काही अमूल्य असं सृष्टीमधले जीव वाटतात. असं सगळं पाहिल्यावर असा प्राणी कोण आहे तो आपल्यापुरतं किंचितही जाणून राहत नाही. वसुंधरा ही नवखंडांची आहे. तिला सप्तसागरांचा वेढा आहे. त्या ब्रह्मांडाबाहेरची जी निरा म्हणजे निराळं विश्व आहे ते कोण पाहतं. ते निरामध्ये जीव असतात पाहिले तर असंख्य जीव आहेत. त्या विशाल जीवांची स्थिती कोणाला माहिती आहे. जिथं पाणी आहे तिथे जीव आहे हा उत्पत्तीचा स्वभाव आहे हे मत सगळ्यांना मान्य आहे. पृथ्वीच्या गर्भामध्ये नाना प्रकारचं पाणी आहे. त्या पाण्यामध्ये शरीर आहेत लहान थोर असे जीव आहेत हे कोणाला माहिती आहे. काही प्राणी अंतरिक्षामध्ये असतात ते देखील डोळ्यांना दिसत नाहीत. पंख फुटल्यावर ते वरच्या वर उडून जातात. अशा प्रकारचे खेचर भूचर वनचर आणि जलचर 84 लक्ष योनीचे प्रकार आहेत ते कोणाला माहिती आहेत. उष्ण तेज वेगळं करून जिथे जीव योनी आहेत कल्पनेपासून ते प्राणी तयार होतात की काय ते कोणाला माहिती आहे. एका नाना सामर्थ्यामुळे निर्माण झाले काही इच्छेपासून झाले काही शब्दांमुळे श्वापदांच्या देहात आले काही देह जादूगिरीमुळे झाले काही राक्षसी देह काही देवतांचे देह असे नाना प्रकारचे देह झाले आहेत. काही क्रोधापासून झाले काही तपापासून जन्माला आले काही उशापामुळे पूर्वीच्या देहात आले. असं भगवंताचं जे कर्ण आहे ते किती म्हणून सांगायचं. विचित्र अशा मायेच्या गुणामुळे सगळं होत जातं. ही नाना अवघड करणी केलेली आहे ती कोणी पाहिली नाही ना ऐकली नाही. ही विचित्र कला समजून घेतली पाहिजे. त्याच्यातलं थोडं बहुत समजलं पोटापुरती विद्या शिकले तरी देखील हे प्राणी मी शहाणा मी जाणकार म्हणून उगाच गर्व करीत राहतात. अंतरात्मा हे एकच ज्ञानी आहे. सर्वांमध्ये तोच सर्वात्मा आहे. त्याचा महिमा समजण्यासाठी बुद्धी काही नसते. पंचमहाभूते अहंकार आणि महत्तत्व या 7 विष्णाचं ब्रह्मांड आहे. त्या 7 विषयांचा पिंड आहे. त्या पिंडामध्ये उदंड प्राणी आहेत. अरे आपल्या देहातीलच कळत नाही मग बाहेरचं सर्व कसं काय आपल्याला समजणार. अल्पज्ञानामुळे लोक उतावळे होतात आणि रेणू इतके क्षुद्र प्राणी आणि त्यांचे आम्ही विराट पुरुष. त्यांच्या तुलनेत आमचं आयुष्य उदंड आहे. त्यांचे नियम त्यांच्या रीती त्यांचे दंडक त्यांचे अनेक नियम असतील त्याचं कौतुक आहे. परमेश्वराची करणी धन्य आहे तिचं मनाला अनुमान करता येत नाही. उगाचच अहंकार रूपी पापिणी वेळा घालते. माणसाने अहंकार सोडून वावरावं. पाहिलं तर माणसाचं जीवन थोडं आहे. माणसाचं आयुष्य त्याच्याकडे थोडं आहे. थोडं जीवन क्षणभंगूर काय आहे. गर्व करतात रडायला येतं. सगळं शरीर पडायला वेळ लागत नाही. घाणेरड्या ठिकाणी जन्माला आले आणि घाणेरड्या रसामध्ये वाढले आणि त्यालाच ते थोर कोणत्या हिशेबाने म्हणतात. घाणेरडे आणि क्षणभंगूर अखंड व्यथा आणि चिंता दूर आणि लोक त्याला उगाचपणे थोर असं वेडेपणाने म्हणतात. काया आणि माया 2 दिवसांची आहे. जन्म आणि मृत्यूच्या समय सगळं अस्वच्छपणे आहे. वस्त्राधिकांनी देहाला नटवून उगीच मोठेपणा दाखवतात. झाकलं तरी दुर्गुण उडे पडतातच. दुर्गंधी सुटते. जिकडे तिकडे अपकीर्ती होते. जो कोणी विवेकाने वागतो विचारपूर्वक राहतो तो धन्य आहे. म्हणून उगीच कशासाठी भांडण करायचं. अहंकाराची गुंडगिरी मोडून काढा. विचारपूर्वक देवाचा शोध घ्या. हे उत्तमातील उत्तम आहे असा उपदेश समर्थ करीत आहेत. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे सूक्ष्म जीव निरूपण नाम समास

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.
2: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. प्रभात विश्व सादर करता, ऋषिकेश.

श्रोतेओ नमस्कार। हरिभक्ति परायण श्री गुरु धुंडा महाराज देगलूरकर विरचित नारद भक्ति सूत्र विवरण या ग्रंथाच क्रमशः वाचन। प्रकाशक हरिभक्ति परायण भानुदास महाराज देगलूरकर, धुंडा महाराज मठ, उत्पात गल्ली, पंढरपूर। वाचक ऋषिकेश अयाचित। ही वाचन सेवा हरिभक्ति परायण श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या अनुमतीनं आणि कृपाशीर्वादानं सालंकृत आहे।

नावलंब्या या संदर्भातला अधिक विवरण असा आहे. सुजन हो कुशल चतुर येते न पवती करतील रिते तर्कमते. आणि तार्किकाचा टाका संग पांडुरंग स्मरा हो अस संत तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे. एखादा विश्वासानं देवाचं भजन पूजन करू लागला म्हणजे काही वाद कुशल लोक त्याला उद्देशून नाही नाही ते प्रश्न करतात. त्याची उपासना करणं कसं अयोग्य आहे हे पटवण्याचा प्रयत्न करतात. वाद विवाद करायला प्रवृत्त होतात. वाद विवादानं मन ढवळलं जातं, तो क्षीण होतो. संत तुकाराम महाराज शेवटी म्हणाले

सुजना हो, वाद विवादामध्ये जी भाषा वापरली जाते तिच्यामध्ये कितीतरी दोष असतात, ते सुद्धा संत ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेले आहेत. माऊली म्हणते, विरोध वाद बळ प्राणिताप ढाळ, म्हणजे इतराला दुःख देणं, उपहास छळ वर्मस्पर्श, अटुवेग म्हणजे आवेशाचं बोलणं, विंदाण म्हणजे कपट, आशा शंका, प्रतारणा म्हणजे वंचना, असं संत ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटलेलं आहे. हे 10 दोष वादामध्ये निर्माण होतात, म्हणून सज्जन वादविवादात पडत नाहीत. भक्ताची भाषा कशी असावी याविषयी ते सांगतात. तैसे साचा आणि मवाळ, मितले आणि रसाळ, शब्द तैसे कल्लोळ अमृताचे, असं ज्ञानेश्वरीत वर्णन आहे. एखादा जिज्ञासू बुद्धीनं एखादी शंका विचारील तर तो यथाशक्य त्याच या ओवीत सांगितलेल्या भाषेतून समाधान करावं. पण जर कोणी श्रद्धाहीन तर्कटी वादाला प्रवृत्त झाला तर त्याच्या बरोबर भाषणही करू नये, असं त्यांनी सांगितलेलं आहे. माऊली म्हणते,

अशा अनेक कारणास्तव भक्त होऊ इच्छिणाऱ्यानं वाद विवादात पडू नये. कित्येकदा वादात खरं बोललं आणि त्यातून दुसऱ्या पक्षाचं खंडन झालं, त्याचा अपमान झाला, त्याला दुःख झालं, तर भक्तांकरता तेही योग्य नाही. म्हणून तर कित्येक भक्त मौनाचाच आश्रय करतात. मौनम सर्वार्थ साधनम. या दृष्टीनं जो साचल टिके दोन्ही न बोलोनी झाला मौनी, असं संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. वाद विवाद तो करतो की दुसऱ्याला पराजित केला असता ज्याला आनंद होतो, मात्र भक्ताची अशी वृद्धी कधीच नसते.

परत निघाला तो रस्त्यामध्ये सनातन गोस्वामीजींचे पुतणे श्रीजीव गोस्वामी भेटले आणि त्यांनी त्या पंडिताला म्हटलं की अगोदर माझ्या बरोबर वाद करून मला पराजित करा, मग विजय घोषणा करा. त्या दोघांचा शास्त्रार्थ झाला, त्यामध्ये त्या दिग्विजयी पंडिताचा पराभव झाला. श्री जीव गोस्वामींनी त्याच्याजवळची सगळी जयपत्र हिसकावून घेऊन त्याच्याकडून परत विजयपत्र लिहून घेतलं. परंतु हा समाचार जेव्हा सनातन गोस्वामींच्या कानावर गेला तेव्हा त्यांना फार वाईट वाटलं आणि म्हणाले, आता जीवाकरता म्हणजे जीव गोस्वामी यांच्याकरता माझं दार बंद आहे, त्यांना इथे येऊ नये. कारण त्यानं एका व्यक्तीचा उत्साह भंग केला, अपमान केला. जीव गोस्वामींना हे ऐकून फार फार खेद झाला. त्यांनी पश्चातापूर्वक सनातन गोस्वामीजींची क्षमा मागितली. तेव्हा कुठं नंतर त्यांना भेटण्याची

सूचन हो तात्पर्य काय? तर भक्तान वादाचा अवलंब करू नये. ज्यांना भगवत भक्तीच्या द्वारे भगवंताचा अवलंब केला आहे त्याला भगवत स्वरूपात सर्व वाद अंतर्भूत आहेत. वादाला आधारभूत सर्व शास्त्र त्याच्यापासून निर्माण झालेली आहेत. तो तर वाद अवादातीत, वाद साक्षी, तसंच सर्व वादांचा अधिष्ठान आहे. अहो, भक्त श्रेष्ठ तुकाराम महाराज देखील सांगतात.

हमने श्रीमद भागवत स्कंध सहावा चौथा अध्याय त्यातल्या 31व्या श्लोकामध्ये असं वर्णन आहे, याचा अर्थ असा, हे प्रभो तुमच्या शक्ती वादी प्रतिवाद्यांच्या विवाद आणि संवादाचा विषय आधार होतात, तसंच त्यांना पुन्हा पुन्हा मोहात घालीत असतात। तुम्ही अनंत प्राकृत कल्याण गुणांनी युक्त तसंच स्वतः अनंत आहात, अशा तुम्हाला मी मनोमन नमस्कार करतो।

तेव्हा तुझ्यानं हो खरा भक्त भगवत व्यतिरिक्त भाषा कोणी बोलू लागला तर ऐकतही नाही. तसंच भगवत गुणा आणि भगवन नामा व्यतिरिक्त त्याची वाणी अन्य भाषा बोलायलाही तयार नसते. अशा स्थितीत वादविवादाला अवसरच कुठे असतो? कदाचित साधक भक्त चुकून एखाद्या वेळी कुणाबरोबर वादविवाद करील तर त्याला उद्देशून नारद महर्षींची ही आज्ञा असावी की भक्तानं वादाचा अवलंब करू नये. बहुग्रंथ कलाभ्यास व्याख्या वाद विवर्जनम. भक्तिरसामृत सिंधू या भक्तिशास्त्रावरील ग्रंथामध्ये देखील भक्तानं अनेक ग्रंथ आणि कला यांचा अभ्यास व्याख्यान आणि वादविवाद वर्ज केले पाहिजेत असं सांगितलेलं आहे. तर सुजन हो असं आहे हे 74वं नारद भक्ती सूत्र वादो नावलंब्यः. तेव्हा आपण सर्वजण वादविवाद वितंडवाद न घालणारे शांत सात्विक निस्सीम भक्त होऊया हीच प्रभुचरणी प्रार्थना.

हरि भक्ति परायण श्री गुरु धुंडा महाराज देगलूरकर विरचित नारद भक्ति सूत्र विवरण या ग्रंथाचं क्रमशः वाचन। प्रकाशक हरि भक्ति परायण भानुदास महाराज देगलूरकर, धुंडा महाराज मठ, उत्पात गल्ली, पंढरपूर। वाचक ऋषिकेश अयाचित। ही वाचन सेवा हरि भक्ति परायण श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या अनुमतीनं आणि कृपाशीर्वादानं सालंकृत आहे।

बरायदर हृदयो आज इथच थांबूया. प्रभु तुम्ही मोद भरावा सगळ्यांच्या जीवनी. शुभम भवतु, कल्याणमस्तु. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. प्रभात विश्व सादर करता ऋषिकेश.

विक्रेते, भाजी विक्रेते, फूल विक्रेते, किराणा दुकानदार, चहाची टपरी किंवा पान सेंटर, तुमचा व्यवसाय रोज चालतो, रोज पैसे फिरतात, मग तुमच्यासाठी विश्वास बँकेची खास डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज योजना, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज सुविधा, रुपये 1 लाख कर्जासाठी रोज फक्त 108 रुपये भरून व्यवसायाला द्या नवी झेप. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 91300 20888 या क्रमांकावर. विश्वास बँक, छोट्या व्यवसायांना मोठी ताकद.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक
0: टाइम चेक
2: सकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
7: शुभ सकाळ. 90.8 रेडिओ विश्वास या कम्युनिटी रेडिओ चॅनलवर आता आम्ही प्रसारित करत आहोत आजच्या आपल्या ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. सकाळचे 7 वाजलेत, आज वार शुक्रवार. रूपरेषेनंतर आपण ऐकू शकाल दिनविशेष. सकाळी 7:35 कृषी संदेश हा कार्यक्रम सादर करते RS डवरे. सकाळी 7:45 पीक उत्पादन वाढीचे 5 सूत्र हा कार्यक्रम. सकाळी 8 हिंदोळा हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. सादर करती आहेत हेमांगी देशपांडे. सकाळी 10:20 ओव्हरव्ह्यू बातमीपत्र आपल्याला ऐकायला मिळेल. सादर करते आहेत श्रद्धा कराळे. सकाळी 11 चिरंतन गाणी या कार्यक्रमाचा आपण आस्वाद घेऊ शकाल. सादर करते आहेत श्रीकृष्ण कुलकर्णी. दुपारी 12 पशुधन हा कार्यक्रम सादर करते आहेत DL रामटेके. दुपारी 12:30 दुग्धामृत या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण सादर करती आहेत डॉक्टर श्यामा कुलकर्णी. दुपारी 1 विनोबा म्हणे ह्या कार्यक्रमाचा आपण आस्वाद घेऊ शकाल. दुपारी 1:30 स्वर संजीवनी हा कार्यक्रम सादर करते आहेत सुहास जोशी. दुपारी 2:00 आपण ऐकू शकाल गुंजन मनातले हा कार्यक्रम सादर करते आहेत ज्योती चौधरी. दुपारी 3:00 चला जाऊया हा कार्यक्रम सादर करते आहेत मोहन कारखानीस. दुपारी 3:30 सावित्री अबॅकसच्या या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. संध्याकाळी 4:00 स्वर संध्या या कार्यक्रमाचा आपण आस्वाद घेऊ शकाल. संध्याकाळी 7:00 रूपरेषा प्रसारित होईल व त्यानंतर आपण आमच्या पुढील कार्यक्रमांचा आस्वाद घेऊ शकाल. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि आता आपण ऐकणार आहोत आजचे काही दिनविशेष. आज दिनांक 23 जुलै. 1840 मध्ये कॅनडाचे प्रांत एकीकरणाच्या कायद्याद्वारे तयार केले गेले होते. 1903 मध्ये फोर्ड मोटर कंपनीने आपली पहिली कार विकली होती. 1904 मध्ये चार्ल्स मेसियस यांनी आईस्क्रीम कोनचा शोध लावला होता. 1927 मध्ये बॉम्बेमध्ये रेडिओ क्लबने पहिले रेडिओ प्रसारण सुरू केले, जे नंतर आकाशवाणीमध्ये विकसित झाले होते. 1929 मध्ये इटलीतील फासिस्ट सरकारने विदेशी शब्द वापरण्यास बंदी घातली होती. 1942 मध्ये जू एकाग्रता टेम्बलिका एकाग्रता शिबिर उघडले होते. 1982 मध्ये आंतरराष्ट्रीय व्हेलिंग कमिशनने 1985-86 पासून व्यावसायिक व्हेलिंगवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. 1983 मध्ये LTTE ने श्रीलंकेच्या 13 सैनिकांची हत्या केली होती. 1986 मध्ये हिपॅटायटिस बी लसीची सुरुवात झाली होती. 1995 मध्ये हेल बॉब धूमकेतूचा शोध लागला होता. तर हे होते आजचे काही दिनविशेष. आता आपण इथेच थांबत आहोत, पण तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.

स्वतःच्या हक्काचे घर प्रत्येकाचे एक सुंदर स्वप्न. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विश्वास बँक घेऊन आली आहे आकर्षक गृह कर्ज योजना. रुपये 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी फक्त 8.99% व्याजदर आणि रुपये 25 लाखांवरील कर्जासाठी 10% व्याजदर. सोपी प्रक्रिया, जलद मंजुरी आणि विश्वासाची खात्री. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा 9130020888. स्वप्नातील घर विश्वास बँकेचा आधार.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या.

वेदांत हॉस्पिटल प्रस्तुत अवघा विठ्ठल, सादरकर्त्या गायिका सौ रागिणी कामतीकर, स्वागत उत्सुक डॉक्टर राजेंद्र नेहते आणि डॉक्टर अनिता नेहते, निवेदन डॉक्टर स्मिता मालपुरे, सहगायन नरेंद्र टोंगळे, किरण शिंदे, सहकार्य विनायक रानडे. रविवार दिनांक 26 जुलै 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता, ठिकाण गुरुदक्षिणा हॉल, कॉलेज रोड, नाशिक. प्रवेश विनामूल्य. रेडिओ पार्टनर रेडिओ विश्वास.

नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, आज कुक्कुटपालन एक महत्त्वाचा शेती जोडधंदा म्हणून समोर येत आहे आणि आपल्याला ज्या कोंबडीच्या जातीची पिलं पाहिजे आहेत ती जर आपल्याला योग्य वेळी मिळाली तर आपल्याला खऱ्या अर्थानं या व्यवसायामध्ये फायदा होऊ शकतो. याकरता अंडी उबवण यंत्र किंवा अंडी उबवणसं यंत्र, ज्याला इन्क्युबेटर असं म्हणतो आपण, तर ते अतिशय चांगल्या प्रकारचं यंत्र आहे की जे अंडी उबवण्याचं काम करतं. तर याविषयी आपण आज माहिती घेणार आहोत. अंडी उबवणूक संयंत्र जे असतं, एक चौकोनी लाकडी बॉक्स असतो, त्याची लांबी 60 सेंटीमीटर व रुंदी 30 सेंटीमीटर असते. त्याच्या आतमध्ये 3 इंचावर एका जाळीची फ्रेम बसवलेली असते. त्याची जवळपास 100 अंड्याची त्याच्यामध्ये कॅपॅसिटी असते. त्याच्या खालील फळीमध्ये 2 ॲल्युमिनियमची भांडी ठेवलेली असतात. आतून नळीवाटे ही जे आहे भांडी जोडलेली असतात. त्यामधील अंतर जे आहे ते 4 इंच असतं. दोन्ही भांड्यामध्ये सारख्या अंतरावर 10 मिलीमीटर प्लॅस्टिकच्या नळ्या बसवल्या असतात. त्या नळ्या लाकडी बॉक्सच्या लांबीच्या दिशेनं खालून 3 ते 4 इंचावरून छिद्राद्वारे बाहेर काढलेल्या असतात. एका नळीला जाळी बसवलेली असते, दुसऱ्या नळीला तसंच ठेवलेलं असतं. आपण जेव्हा नळीतून पाणी टाकू तेव्हा ते पाणी भरल्यानंतर दुसऱ्या नळ्यामधील जे आहे तोंडातील पाणी जास्त आलेलं आपल्याला दिसेल, भांड्यात पाणी आलेलं दिसेल, ही बाहेर पडेल, त्यामुळे आतमधील पाण्याची पातळी सारखी राहील. या बॉक्सच्या तळाशी ॲल्युमिनियमचा पत्रा बसवलेला असतो. त्या खालील भागात 1500 वॅटची एक कॉईलसुद्धा बसवलेली असते. उबवणूक यंत्रामुळं सर्व अंड्यांना पाहिजे तेवढी आर्द्रता मिळते. त्याचबरोबर बाहेरील बाजूस एक इलेक्ट्रॉनिक मशीन बसवली असते. त्या मशीनद्वारे आतील यंत्रणा कार्यान्वित केलेली असते. ती इलेक्ट्रॉनिक यंत्रणेला चालू बंद करण्याचं काम करते, जेणेकरून ही मशीन 1-1 मिनिटामध्ये सुरू होऊन बंदसुद्धा होत राहील आणि आतील तापमान पाहिजे तेवढं मिळेल. त्याकरता लाकडी बॉक्सच्या झाकणाच्या मध्यभागी एक तापमापी बसवलेली असते.

5,000 खर्च येऊ शकतो. तर हे जे संयंत्र आहे याची ही पायाभूत माहिती आहे, परंतु या अंडी उपयोग उबवन संयंत्र जे आहे याच्याविषयी आपल्याला सविस्तर मार्गदर्शन जर पाहिजे असेल तर कृषी विज्ञान केंद्राचे जे कार्यक्रम सहाय्यक आहेत पशुविज्ञान किंवा पशुविज्ञान शाखा जी आहे कृषी विज्ञान केंद्राकडे येथील यांच्याशी जर संपर्क केला आपण तर या अंडी उबवन संयंत्राबद्दल आपल्याला आणखी विस्तृत माहिती मिळू शकते. आणि खरोखरच हे यंत्र जर आपल्याला योग्य वाटत असेल आपण ते एकदा सर्वप्रथम पाहून घेणं गरजेचं आहे आणि आपल्याला त्याची जर गरज असेल तर कृषी विज्ञान केंद्राचे जे कार्यक्रम सहाय्यक पशुविज्ञान आहे यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला जर तो योग्य वाटला तर त्याचा जरूर वापर करा आणि आपण त्याचा खऱ्या अर्थानं फायदा करून घ्या. नमस्कार. कृषी संदेश.

0: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात डॉक्टर कल्याण पांडुरंग देवळणकर लिखित खरीप पीक उत्पादन वाढीसाठी आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा वापर हा कार्यक्रम।
1: शेतकरी बंधूंनो, आजच्या या भागामध्ये आपण खरीप पिकांसाठी रासायनिक खताचा वापर याविषयी जाणून घेऊयात। खरीपामध्ये जी वेगवेगळ्या प्रकारची पिकं आपण लागवड करतो त्यामध्ये बाजरी पिकासाठी जी शिफारस केली आहे रासायनिक खताची, ती साधारणपणे बाजरी पेरत असताना 30 किलो नत्र, 30 किलो स्फुरद आणि 30 किलो पालाश हे प्रति हेक्टरी देण्याची शिफारस आहे। तर यासाठी साधारणपणे 65 किलो प्रति हेक्टरी युरिया, 190 किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि 50 किलो म्युरेट ऑफ पोटॅश ही खतं आपल्याला त्यासाठी, ही जी शिफारस केलेली खताची मात्रा आहे, अन्नद्रव्याची मात्रा आहे, ती देण्यासाठी आपल्याला साधारणपणे ही खतं देणं गरजेचं असतं। बाजरी पिकाच्या लागवडीनंतर 30 दिवसांनी पुन्हा 30 किलो नत्राची मात्रा आपल्याला द्यावी लागते आणि याच्यासाठी आपल्याला 65 किलो युरिया देणं गरजेचं असतं। खरीप ज्वारी पिकासाठी हे पीक पेरताना 50 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाश प्रति हेक्टरी ही शिफारस आहे आणि ही शिफारस पूर्ण करताना आपल्याला साधारणपणे 110 किलो युरिया, 310 किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि 85 किलो म्युरेट ऑफ पोटॅश ही खतं देणं गरजेचं असतं। खरीप ज्वारीच्या पिकास लागवडीनंतर 30 दिवसांनी पुन्हा 50 किलो नत्राचा हप्ता देणं गरजेचं असतं, त्यासाठी आपल्याला 110 किलो युरिया या पिकास 30 दिवसांनी द्यावा लागेल। मका या पिकाला मात्र आपल्याला 2 वेळा नाही तर 3 वेळा खताची मात्रा द्यावी लागेल, त्यापैकी पेरताना 40 किलो नत्र, 60 किलो स्फुरद आणि 40 किलो पालाश प्रति हेक्टरी द्यावे लागतात। ही मात्रा देताना आपल्याला युरिया 85 किलो, सिंगल सुपर फॉस्फेट 380 किलो आणि म्युरेट ऑफ पोटॅश 70 किलो प्रति हेक्टरी देणं गरजेचं असतं। 40 किलो नत्राचा दुसरा हप्ता आपल्याला पीक पेरणीनंतर मका पिकास 30 दिवसांनी देणं गरजेचं असतं, त्यासाठी आपल्याला पुन्हा 85 किलो प्रति हेक्टर युरिया या पिकास द्यावा लागतो। आणि शेवटचा हप्ता साधारणपणे पीक लागवडीनंतर 40 ते 45 दिवसांनी मका पिकास 40 किलो नत्राच्या माध्यमातून देणं गरजेचं असतं आणि हा 40 किलो नत्राचा हप्ता आपण साधारणपणे युरियामधून 85 किलो युरियामधून देणं आवश्यक असतं। सलग तूर ज्या ठिकाणी आपण घेतली असेल त्या ठिकाणी या पिकास पेरतानाच 25 किलो नत्र आणि 50 किलो स्फुरद प्रति हेक्टरी एवढा अन्नद्रव्याचा पुरवठा करावा लागतो आणि हे करण्यासाठी आपल्याला 55 किलो युरिया आणि 310 किलो सिंगल सुपर फॉस्फेट देणं गरजेचं असतं किंवा 125 किलो DAP दिलं तरी आपला हा सलग तुरीचा हप्ता त्यातून देणं शक्य होतं। मूग आणि उडीद या पिकामध्ये आपल्याला नत्राचं 20 किलो आणि स्फुरद 40 किलो हे पेरतानाच देणं गरजेचं असतं, यासाठी आपल्याला 45 किलो युरिया आणि 250 किलो सिंगल सुपर फॉस्फेट प्रति हेक्टरी पेरताना मूग आणि उडीद या पिकासाठी द्यावे लागेल। भुईमूग पिकासाठी जी मात्रा आहे अन्नद्रव्याची ती आहे 25 किलो नत्र आणि 50 किलो पालाश प्रति हेक्टरी, हे पेरताना आपल्याला द्यायचं आहे, त्यासाठी आपल्याला रासायनिक खताची जी मात्रा द्यायची आहे ती युरिया 55 किलो आणि सिंगल सुपर फॉस्फेट 310 किलो आणि याचबरोबर आपल्याला पेरणीच्या वेळी 200 किलो आणि आऱ्या सुटताना 200 किलो जिप्समयी जमिनीत मिसळून देणं गरजेचं असतं भुईमूग पिकासाठी। सोयाबीन पिकासाठी आपली जी अन्नद्रव्याची जी मात्रा आहे ती आहे 50 किलो नत्र, 75 किलो स्फुरद आणि 45 किलो पालाश प्रति हेक्टरी आणि ही मात्रा देण्यासाठी आपल्याला रासायनिक खताचा जो वापर करायचा आहे तो साधारणपणे 110 किलो युरिया, 470 किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि 75 किलो म्युरेट ऑफ पोटॅश प्रति हेक्टरी देणं गरजेचं आहे। कोरडवाहू सूर्यफुलासाठी अन्नद्रव्याची जी मात्रा आहे ती आहे पेरतानाच आपल्याला ती देणं गरजेचं आहे 50 किलो नत्र, 25 किलो स्फुरद आणि 25 किलो पालाश प्रति हेक्टरी आणि यासाठी आपल्याला ही मात्रा देण्यासाठी आपल्याला जी रासायनिक खतं वापरायची आहे त्यामध्ये 110 किलो युरिया, 155 किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि 45 किलो म्युरेट ऑफ पोटॅश। बागायती सूर्यफुलासाठी आपली जी मात्रा आहे पेरताना 30 किलो नत्र 60 किलो स्फुरद आणि 60 किलो पालाश प्रति हेक्टरी आणि खताची जी मात्रा आहे ती 65 किलो युरिया 380 किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि 100 किलो प्रति हेक्टर म्युरेट ऑफ पोटॅश हे देणं गरजेचं आहे. त्यानंतर बागायती सूर्यफुलास पेरणीनंतर 30 दिवसांनी 30 किलो नत्र म्हणजे साधारणपणे 65 किलो युरिया पुन्हा पेरणीनंतर 30 दिवसांनी बागायती सूर्यफुलाला देणं गरजेचं आहे. तीळ या पिकासाठी 25 किलो नत्र पेरताना आणि 21 दिवसांनी 25 किलो पुन्हा नत्र देणं गरजेचं असतं आणि यासाठी पेरताना 55 किलो युरिया त्याचबरोबर 20 किलो गंधक जर जमिनीत कमतरता गंधकाची असेल तर हे देणं गरजेचं असतं आणि पुन्हा 21 दिवसांनी आपल्याला 55 किलो युरिया देण्याचं गरजेचं असतं. तर अशा प्रकारे आपल्याला खरीप पिकांसाठी रासायनिक खताचा वापर करणं गरजेचं असतो. शेतकरी बंधूंना एक लक्षात ठेवायचं की नत्र 46% जर असेल नत्राचं प्रमाण युरियामध्ये तर प्रति हेक्टरी त्याच्यासाठी जे आपल्याला द्यायचं आहे विविध पिकांसाठी तर त्याला आपल्याला 2.17 गुणलं की आपली मात्रा येते. सिंगल सुपर फॉस्फेट ज्यामध्ये 16% स्फुरद असतं त्यासाठी आपल्याला जी शिफारस केलेली अन्नद्रव्याची स्फुरदची मात्रा आहे त्याला 6.25 गुणणं गरजेचे असतं आणि म्युरेट ऑफ पोटॅश ज्यामध्ये पालाश 58% असतं त्याच्यासाठी आपल्याला जी पालाशची मात्रा शिफारस केली आहे त्याला 1.72 गुणणं गरजेचं असतं. धन्यवाद
0: मंडळी. आताच आपण कार्यक्रम ऐकलात खरीप पीक उत्पादन वाढीसाठी आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा वापर. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते डॉक्टर कल्याण पांडुरंग देवळणकर.
2: नामको बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
3: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
2: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत
3: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
2: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

सिनेमा कट्टा, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित भारतीय जागतिक सिनेमांची अनोखी फिल्मी सफर गुरुवार 23 जुलै 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता ठिकाण डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर अँड ट्रेनिंग हब विश्वास गार्डन शेजारी ठाकूर रेसिडेन्सी विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक प्रवेश विनामूल्य

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 8 वाजलेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर।
5: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना।
6: बजेटचं काय?
5: आता बजेटची चिंता नाही। नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण।
6: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड, आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या।
7: अटी व शर्तीला।
8: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। मी हेमांगी देशपांडे नाशिक येथून बोलत आहे। आपल्या हिंदोळा या कार्यक्रमात मनाच्या भावभावनांच्या विश्वात आपले सहर्ष स्वागत आहे। आज आपण ऐकणार आहोत वारी। भाजी आणायला गेली ना तेव्हा नेहमीच्या मावशी नाही दिसल्या। काळजात थोडस धस्स झालं। त्यांच्या जागी कोणी नव्या चेहऱ्याची जरा नवखी अशी बाई, अहो बाई काय, मुलगी बसलेली दिसली। भाजीवाल्या मावशींच्याच जागेवर बसल्यामुळे आपसुकच पाय थबकले। मावशी नाही आल्या, आजी गेली वारीला, दरवर्षी जाते तशी, ती मुलगी म्हणाली। मग तू कोण? मी तिची नातसून, सासूबाई पण गेल्यात वारीला म्हणून मी बसले। माझ्या डोळ्यासमोरून भाजीवाल्या मावशींचा चेहरा काही केल्या हलेना। आपण एवढे शिकलो पण अजूनही आपल्या जगण्याचे मर्म कळलेले नाही, आणि त्या अशिक्षित बाईला जगाचे नॉलेज या वारीनेच दिले असेल। नीटनेटकी, स्वच्छ, मुखी विठुरायाचे नाम आणि चेहऱ्यावर वेगळेच समाधान असलेली ती मावशी खूप तृप्त असल्यासारखी वाटते। याचे कारण तेनं आज मनोमगलं, ही विठुरायाची माया आणखीन काय। पण आपल्याला का मिळत नाही ती माया? विचारांच्या नादातच घरी आले आणि सोबतच घरातली कामं पण झाली अगदी यंत्राप्रमाणे, पण चेहऱ्यावरचे शोधभाव काही लपले नाहीत। आजच्या जेनझी नजरेला ते खटकले आणि लेखाची प्रश्नांची सरबत्ती सुरू झाली त्याच्या बाबासमोरच। काय झाले, कोणी काही बोललं का, कोणाशी भांडण, हे का ते का? ना अरे नाही रे, मी वारीचा विचार करते आहे, माझी कधी घडेल वारी याचा। अरे तुझ्या मोबाईल कॉम्प्युटरवर नको बरं, मला प्रत्यक्ष वारी करायची इच्छा आहे। अरे बेटा थांब, मी सांगतो तुझ्या आईला, विठ्ठल भेटतो ती माऊली भेटते म्हणजे काय। अगं आपण संसारी माणसं, आपल्या कामातच आपला विठ्ठल असावा, आणि आपण स्वीकारलेल्या मोठ्यांची सेवा, लहानांचा संस्कार, हे जर नीट मुखी पांडुरंगाचे नाव घेत केलं ना, तर ती चंद्रभागेवरची माऊली आपल्यातच आपल्याला भेटते। आपल्या संतांनी कुठे त्यांचा प्रपंच त्यागला, कामं टाकली, ते पण तेच सांगतात, कामात देव शोधा, माणसात देव शोधा। आपल्या पंचेंद्रियांवर आपला ताबा नाही, आपण आपल्या मनाविरुद्ध कोणी वागलं की लगेच आपल्याला राग येतो। असे असताना मनी नाही भाव आणि देवा मला पाव हे कसं बरं चालेल? यावर ताबा मिळवणे गरजेचे असते। सेवाभाव मनी रुजला, कोणत्याही प्रकारची अपेक्षा न करता, मोबदला न मिळवता, तर नक्कीच विठ्ठल भेटतो। आता हे सगळं ना, हे सगळं आम्हाला आमच्या आजीने सांगितले. माझी आजी आणि आजोबा न चुकता वारीला जात. ते कधी विठ्ठलाच्या मंदिरात मूर्ती बघायला गेले नाहीत, पण वारीला जात. विठ्ठलाचे दर्शनच घ्यायचे नाही, मग कशाला वारीला जायचे? तेच तर मोठे गुपित आहे. ते वारीतल्या वारकऱ्यांना मदत कर. वारीत कोणी आजारी पडले त्याची सेवा कर, खाणे बनवून दे, असे एक ना अनेक कामं कर. त्यांच्या मते त्यात चालणाऱ्या प्रत्येक वारकऱ्यात विठुराया आहे. त्यांची सेवा हीच खरी विठू माऊलीची सेवा. मंदिरात जाऊन देवाने निर्माण केलेली फुलं पानं देवालाच व्हायची, यात काय सेवा? प्रसादही देवाच्या नावाने आपणच खायचा. आपण कोण एवढे मोठे संत की देव? आपल्याकरता प्रत्यक्ष येणारा त्यापेक्षा मनाला आवरणे. आपण कोण एवढे मोठे संत की देव आपल्याकरता प्रत्यक्ष येणार त्यापेक्षा मनाला आवरणे आणि आहे त्यात समाधानी असणे, ही खरी भक्ती. आपले लक्ष संसारात आणि पाय चालतात वारीची वाट, हे होणे शक्य नसते. आधी संसाराचा मोह माया बाजूला सारता आली की मग आपसुकच वारीची वाट चालली जाते, यात शंका नाही. तुला खरंच वारी करायची इच्छा असेल तर आपल्या मोहमायांना आवर घालायला शिख. स्वतः स्वतःला जमते बरोबर माझे माझे करणे सुटले की माऊलीचं नाव मुखी आपोआप येते. त्या पंढरपूरच्या माऊलीला आपली हाक ऐकू जाते आणि तो बरोबर आपल्याला बोलावणे पाठवतो. मग आपली पण पाऊलं पंढरीची वाट नक्कीच चालत जाते. तुला सांगू का, माझ्या वाचनात आलेली एक छान कविता आत्ता मी तुला ऐकवतो, म्हणजे तुला ना खूप छान लक्षात येईल. पंढरपूरचा विठू काल अचानक आला घरी आणि म्हणाला, आवर लवकर वयो, निघालेत वारकरी. मी म्हणाले, निघते हं, विठू घरचं एकदा बघते, शाळा सुटली मुलांची त्यांना घेऊन येते, लगबग माझी झाली सुरू, नवऱ्याचे कपडे बघू की मुलांसाठी खाऊ करू, एवढ्या कमी अवधीत सगळं कसं आवडू. शेवटी एकदाची तयारी झाली आणि उंबऱ्यापाशीच थबकले. काळजातले लगबग लपून पाहत होते, डोळ्यामधले अश्रू थोपवू पाहत होते. नीट राहतील सगळे तुझ्याशिवायही, घरी मीच मला समजवत होते. परोपरी घालमेल बघून तो हलकेच हसून म्हणाला, यंदा असू दे, बघू पुढे केव्हा तरी. माझा एक पाय आत एक पाय बाहेर, वाट अडवत होते सासर आणि खुणवत होतेस माहेर. आता डोळ्यांमधलं पाणी काही केल्या थांबेना, मला सोडून मग त्याचाही पाय निघेना. मी म्हणाले, सोपं नसतं रे विठू हे दुहेरी जगणं, संसाराचे पाश तोडून तुझ्या मागे लागणं. उपाय खूप सांगितले रे, मीच पडते कमी, तूच आता काहीतरी दे बाबा हमी. कोणी म्हणतं ममत्व सोड, कोणी म्हणते चालतंय ते मानून घे गोड. गोड मानता मानता ममत्व येणारच ना रे, गुंतलेला जीव प्रवाहात दूरवर जाणारच ना रे. एकच भीती वाटते विठू, प्रवाहात पोहताना एक दिवस अचानक तुटून जाईल का ही श्वासाची दोरी, आणि कधीच घडणार नाही रे तुझ्या पंढरपूरची वारी. माझ्या डोळ्यातले अश्रू त्याने अलगद पुसले, त्याच्याही डोळ्यात कुठेतरी मला ते दिसले. माझ्या डोक्यावर हात ठेवून तो म्हणाला, संसार सोडू नकोस, एक फक्त कर, श्वासाच्या दोरीवर नाव माझं झुलतं ठेव, चित्ताच्या पटलावर रूप माझं फुलतं ठेव, इंद्रियांना करू देत त्यांचं काम, मनावर मात्र घाल चांगला लगाम, मग विषयांच्या गर्दीत मन तुला नेणार नाही, प्रवाहात पोहताना दमछाक तुझी होणार नाही, तुझ्या हृदयातला माझा अंश त्याला ठेवू साक्षी, त्याचीच असू दे तुझ्यावर सत्ते, त्याचीच असू दे तुझ्यावर सत्ता. मग बघ, मन बुद्धी चित्त अहंकार हळूहळू सुटेल आपोआप सगळा गुंता, हळूहळू मग अहंकाराचं बंधन तुटेल, हळूहळू संसाराची भ्रांत फिटेल, अहंकार गेला की ममत्वही सुटेल, रजतमाचं कवाड एक एक करून मिटेल, हळूहळू गळून पडेल मग एक एक पाश, हळूहळू निरभ्र होईल मनाचं आकाश, निर्विकल्प मनाला मग पहिलं तीर दिसेल, आणि विश्वास ठेव पुरी पहिलं तीरावर हात देण्यासाठी, चंद्रभागेच्या काठी मी उभा असेल, चंद्रभागेच्या काठी मी उभा असेल, चंद्रभागेच्या काठी मी उभा असेल। श्रोते हो, हा होता आजचा आपला हिंदोळा हा कार्यक्रम। पुन्हा भेटूया याच वारी याच वेळी, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज़।

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8380016512 ह्या क्रमांकावर.
2: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत गोपाल कृष्ण या चित्रपटामधलं गीत यशोदास आणि हेमलता यांच्या आवाजात. हे गीत आपण ऐकणार आहोत संगीतकार रवींद्र जैन यांचं.

0: घर खरेदी, बांधकाम किंवा घराचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, मग निवडा विश्वास बँकेचं गृह कर्ज. रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज फक्त 8.99% व्याजदरानं, रुपये 25 लाखांवरील कर्ज फक्त 10% व्याजदरानं. आजच संपर्क साधा प्रेमचंद तायडे, 96 0417 98 61, गणेश सोमवंशी, 83 800 16 508 किंवा 91 300 20 888 या क्रमांकावर. विश्वास बँक, घराच्या स्वप्नांना विश्वासाची साथ.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत. राजेंद्र कृष्ण यांच्या गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांचं, आणि हे गीत ऐकूया ज्वार भाटा या चित्रपटामधलं.

0: सिनेमा कट्टा, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित भारतीय जागतिक सिनेमांची अनोखी फिल्मी सफर गुरुवार 23 जुलै 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता ठिकाण डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर अँड ट्रेनिंग हब विश्वास गार्डन शेजारी ठाकूर रेसिडेन्सी विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक प्रवेश विनामूल्य.
1: ऐकूया लूटमार या चित्रपटामधलं अमित खन्ना यांचं गीत लता मंगेशकर यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे राजेश रोशन यांचं.

0: मैं और तू, तू और मैं और तू।
1: ऐकूया आनंद बक्षी यांची गीतरचना, किशोर कुमार, लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांनी गायलेली। हे गीत आपण ऐकणार आहोत ज्योती बने ज्वाला या चित्रपटामधलं। संगीतकार लक्ष्मीकांत पैरेलाल।

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या

0: आमको बँक शाखेला भेट द्या. अटी बदलणी
1: यांची गीतरचना लता मंगेशकर यांच्या स्वरामध्ये नौशाद यांच्या संगीताने सजलेली. चित्रपट आहे आदमी.

0: शेती म्हणजे समृद्धी, शेती म्हणजेच संपत्ती. येत्या खरीपाच्या हंगामात याच शेतीतून सोनं पिकवण्यासाठी घेऊन येत आहोत कृषी विशेष कार्यक्रम पीक उत्पादन वाढीची पंचसूत्री. सादर करते आहेत डॉक्टर कल्याण पांडुरंग देवळाणकर. जरूर ऐका दर गुरुवारी सकाळी 7:50 आणि पुनःप्रसारण दर सोमवारी 7:50 फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.
1: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत कल आज और कल या चित्रपटामधलं. किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेलं हे गीत आहे नीरज यांचं आणि या गीताला संगीत दिलं आहे शंकर जयकिशन यांनी.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम वाटी लागू.
2: हिम्मतवाला या चित्रपटामधलं इंदिवर यांचं गीत आता ऐकूयात SP बालसुब्रमण्यम यांच्या आवाजात. संगीत दिलं आहे बप्पी लहरी यांनी.

0: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास.
1: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. श्रोते हो, आपण ऐकतो आहोत गोष्टी मृत्यूपत्रांच्या. आजची गोष्ट, शेवटची सही. रविवारची सकाळ, घरात आनंदाचं वातावरण होत. नातवाचा वाढदिवस, केक, फोटो, हशा, गप्पा, असं सगळं रंगलं होत. तेवढ्यात मुलगा सहज म्हणाला, बाबा तुम्ही बऱ्याच दिवसापासून वूल करायचं म्हणताय, या आठवड्यात जाऊया. हो करूया करूया की, अजून आहे वेळ. विषय तिथेच संपला. त्या रात्री झोपण्यापूर्वी त्यांनी नातवाच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला आणि तोच त्यांचा शेवटचा स्पर्श ठरला. पहाटे तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने त्यांनी या जगाचा निरोप घेतला. झालं, 13 दिवस संपले. आता घरात एक वेगळाच प्रश्न उभा राहिला. बाबांना गावाची शेती.
2: रेडिओ विश्वास टाइम चेक, टाइम चेक.
3: सकाळचे 9 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
5: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

कार्यक्रमात हे गीत ऐकूया आनंद बक्षी यांचं ढोंगी या चित्रपटामधलं. या गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं आणि हे गीत ऐकूया आशा भोसले, किशोर कुमार आणि अमित कुमार यांच्या आवाजात.

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
1: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: यांच्या संगीताने सजलेलं हेमलता यांनी गायलेलं गीत आता ऐकणार आहोत.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात मन्नाडे यांनी गायलेलं माँ और ममता या चित्रपटामधलं गीत. आनंद बक्षी यांच्या गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी.

0: नमस्कार नाशिककर, मी श्रेया बुगडे आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात हिरा पन्ना या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत. गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं आणि हे गीत ऐकूयात किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या आवाजात.
2: एक पहेली है तू, नार नवेली है तू.
3: कुछ कहा?
2: जितना मैं सुलझाऊं और उलझती जाए.
3: सच?

0: आई वडिलांचे स्वप्न, मुलांचे भविष्य आणि आपल्या कुटुंबासाठी स्वतःचं घर, हे स्वप्न साकार करण्यासाठी विश्वास बँक तुमच्या सोबत आहे. आकर्षक गृह कर्ज योजना, रुपये 25 लाखांपर्यंत कर्जावर फक्त 8.99% व्याजदर, रुपये 25 लाखांवरील कर्जासाठी फक्त 10% व्याजदर, सोपी कागदपत्रे, जलद प्रक्रिया. आजच आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380165 08 किंवा 9130020888. घराचे स्वप्न पूर्ण करणारी बँक विश्वास बँक.
1: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत मेरा या चित्रपटामधलं गुलजार यांचं गीत. गीताला संगीत दिलं आहे पंडित रविशंकर यांनी आणि हे गीत ऐकूयात वाणी जयराम यांच्या आवाजात.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजी नगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
1: कार्यक्रमात आता ऐकूया यश चोपडा दिग्दर्शित लम्हे या चित्रपटामधलं गीत हरिहरन यांच्या आवाजात. आनंद बक्षी यांची गीतरचना, संगीतकार शिवहरी.

0: माकट्टा, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित भारतीय जागतिक सिनेमांची अनोखी फिल्मी सफर गुरुवार 23 जुलै 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता ठिकाण डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर अँड ट्रेनिंग हब, विश्वास गार्डन शेजारी, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक. प्रवेश विनामूल्य.
1: कार्यक्रमात हे गीत ऐकूया आशा भोसले आणि मंदाडे यांनी गायलेलं लाखों में एक या चित्रपटामधलं हे गीत आहे आनंद बक्षी यांचं. संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट
2: द्या. अलबेला या चित्रपटामधलं गीत हसरत जयपुरी यांची गीतरचना, संगीत दिलं आहे शंकर जयकिशन यांनी, आणि हे गीत ऐकूयात लता मंगेशकर यांनी गायलेलं.

0: नो कॅश नो टेन्शन, कारण IMPS आहे ना, विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक। IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा। क्षणात पैसे पाठवा कुठेही कधीही, आले मनात पैसे पाठवले क्षणात। विश्वास बँक, स्मार्ट बँकिंगची स्मार्ट निवड।
1: कार्यक्रमात आता ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं आनंद बक्षे यांचं गीत द ग्रेट गॅम्बलर। या चित्रपटामधल्या या गीताला संगीत दिलं आहे राहुल देवबर्मन यांनी।

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम वाटी लागू.
2: ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वरात गुलजार यांची गीतरचना. संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी आणि हे गीत आपण ऐकणार आहोत घर या चित्रपटामधलं.

तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 9850 84 0520 आणि 9839 52 278. श्रोते हो, स्मार्ट, युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत एक नवीन कार्यक्रम, प्राधान्य द्या शिक्षणाला आणि नकार द्या बालविवाहाला. ऐकूया या कार्यक्रमाचं हे शीर्षक गीत. या गीताचा अनुवाद केला आहे पंडित अविराज तायडे यांनी, संगीत दिलंय ज्ञानेश्वर कासार यांनी, संगीत संयोजक आहेत ऋषी पाटील आणि अभिजित शर्मा, गायक कलाकार आहेत सूरज बारी आणि आरती पिंपळकर, सहगायन आर्या कापुरे आणि जागृती नागरे यांचं. या गीताचं ध्वनिमुद्रण करण्यात आलं आहे प्रशांत पंचभाई श्रीरंग स्टुडिओ नाशिक इथं आणि या गीताची निर्मिती केली आहे रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांनी.

0: सकाळचे 10 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
5: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत सुधीर फडके यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत लक्ष्मीची पावलं या चित्रपटामधलं गीत. या गीताला संगीत आहे श्रीधर फडके यांचं.

0: ट्रान्सफर ट्रान्सफर आय एम पी एस ट्रान्सफर. रांगा नाहीत, वाट पाहणंही नाही. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, आय एम पी एस सेवा. क्षणात पैसे, सुरक्षित व्यवहार. विश्वास म्हणजे विश्वास बँक.
1: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत पी सावळाराम यांचं, मीना खडेकर आणि रामचंद्र चितळकर यांच्या आवाजात. हे गीत आहे राम राम पाहुणं या चित्रपटामधलं, आणि या गीताला संगीत दिलं आहे लता मंगेशकर यांनी.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात शांता शेळके यांचं गीत पवना काठचा धोंडी. या चित्रपटामधलं गीत लता मंगेशकर यांनी गायलेल्या या गीताला संगीत आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

0: नग काहीच न पुसता
1: अग बाया
0: अरहट तुम्ही नुसतेच गालात हसता अव गालात हसता
1: अग ग ग ग ग
0: नग

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: ऐकणार आहोत ग दी माडगुळकर यांचं गीत सुलोचना चव्हाण आणि सहकाऱ्यांच्या स्वरात. गीताला संगीत दिलं आहे वसंत पवार यांनी आणि हे गीत ऐकणार आहोत रंगल्या रात्री अशा या चित्रपटामधलं.

0: वेदांत हॉस्पिटल प्रस्तुत अवघा विठ्ठल, सादरकर्त्या गायिका सौ रागिणी कामतीकर, स्वागतोत्सुक डॉक्टर राजेंद्र नेहते आणि डॉक्टर अनिता नेहते, निवेदन डॉक्टर स्मिता मालपुरे, सहगायन नरेंद्र टोंगळे, किरण शिंदे, सहकार्य विनायक रानडे. रविवार दिनांक 26 जुलै 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता, ठिकाण गुरुदक्षिणा हॉल, कॉलेज रोड, नाशिक. प्रवेश विनामूल्य. रेडिओ पार्टनर रेडिओ विश्वास.
1: कार्यक्रमातलं हे गीत आहे उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं शांता शेळके यांचं गीत. गीताला संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी दिलं आहे आणि हे गीत आहे रूप पाहता लोचनी या चित्रपटामधलं.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

रसिक हो नमस्कार. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि आता वेळ झाली आहे दिनांक 23 जुलैच्या ओव्हरव्ह्यू बातमीपत्राची. मी श्रद्धा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. वळूया आजच्या आपल्या बातमीपत्राकडे. भारतीय विद्यार्थ्यांपुढे व्हिसाची चिंता, अमेरिकेत नव्या नियमांची लवकरच अंमलबजावणी. अमेरिकेत शिक्षण घेणाऱ्या भारतीयांसह परदेशी विद्यार्थ्यांना त्यांच्या सध्याच्या इमिग्रेशन नियमावली अंतर्गत मिळणारे लाभ कायम टिकवून ठेवायचे असतील तर शैक्षणिक सुट्ट्यांसाठी देशाबाहेर गेलेल्यांनी 15 सप्टेंबर पूर्वी परत यावे असा सल्ला तेथील महाविद्यालयांनी दिला आहे. अमेरिकेच्या होमलँड सिक्युरिटी विभागाने एफ आणि जे व्हिसा धारकांसाठी जाहीर केलेल्या अंतिम नियमाच्या पार्श्वभूमीवर हा सल्ला देण्यात आला आहे. दीर्घकाळापासून अस्तित्वात असलेल्या ड्युरेशन ऑफ स्टेटस प्रणालीची जागा घेणार आहे. या नवीन नियमानुसार आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना अमेरिकेत केवळ एका निश्चित कालावधीसाठी प्रवेश मिळू शकेल. या अंतिम नियमाच्या अंमलबजावणीसाठी 60 दिवसांचा कालावधी निश्चित केला आहे. त्यामुळे 8 सप्टेंबर 2026 रोजी वर्ग सुरू होण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी न्यूयॉर्कला परत यावे असे कोलंबिया विद्यापीठाने आपल्या सूचनेत म्हटले आहे. DHS ने स्थलांतराबाबत एक कठोर नवीन नियम निश्चित केला आहे. यानुसार F1 विद्यार्थी व्हिसाधारक, J1 एक्सचेंज व्हिजिटर्स आणि परदेशी पत्रकारांच्या I व्हिसाधारकांच्या कालावधीवर कमाल 4 वर्षांची मर्यादा घातली आहे. या निर्णयाचा परिणाम लाखो भारतीय नागरिकांवर होण्याची शक्यता आहे. या नियमामुळे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मिळणारी अतिरिक्त मुदत 60 वरून 30 दिवसांपर्यंत कमी केली आहे. तसेच मुदतवाढ हवी असल्यास विद्यार्थ्यांना फॉर्म I 539 द्वारे US सिटिझनशिप अँड इमिग्रेशन सर्व्हिसेसची मंजुरी घेणे अनिवार्य केले आहे. आता वळूया पुढील बातमीकडे. भारतीयांच्या मृत्यूबद्दल रशियन अधिकारी पाचारण, युक्रेनमधील प्राणहानीबद्दल नोंदवला निषेध. युक्रेनच्या ओदेसा बंदरातून रविवारी निघालेल्या जहाजावर रशियाने केलेल्या हल्ल्यात 4 भारतीय खलाशांचा मृत्यू झाल्याप्रकरणी भारताने मंगळवारी रशियाच्या दिल्ली दूतावासातील प्रभारी राजनैतिक अधिकाऱ्याला पाचारण करून हल्ल्याचा निषेध केला. ओदेसा बंदरातून गिनी पिसाऊच्या MV गोल्डन लिओ या व्यापारी जहाजावर रशियाने रविवारी हल्ला केला. त्यात 4 भारतीयांसह 10 जणांचा मृत्यू झाला. या प्रकरणी भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने रशियाचे दिल्लीतील प्रभारी अधिकारी व्लादिमीर लादानोव्ह यांना पाचारण करून या हल्ल्याचा निषेध केला. अशा हल्ल्यांमुळे आंतरराष्ट्रीय सागरी व्यापाराची सुरक्षितता आणि स्थैर्याला धक्का बसतो अशा शब्दात भारताने लादानोव्ह यांना सुनावले. व्यापारी जहाजांना लक्ष्य करून निष्पाप नागरिकांचा बळी घेणे हे अस्वीकार्य असून ते टाळायलाच हवे असा भारताचा संदेश संबंधितांपर्यंत पोहोचवा असेही भारताने त्यांना सांगितले. आता वळूया पुढील बातमीकडे. माऊलींच्या पालखी सोहळ्यातील दुसरे गोल रिंगण उत्साहात. श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील दुसरे गोल रिंगण मंगळवारी सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील खुडूस फाटा येथे अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडले. या नयनरम्य सोहळ्याची सुरुवात मानाच्या पताका आणि दिंड्यांच्या प्रदक्षिणेने झाली. त्यानंतर माऊलींच्या रथाच्या अश्वाने वाऱ्याच्या वेगाने धावत रिंगणामध्ये आपल्या फेऱ्या पूर्ण केल्या. अश्वाची ही नेत्रदीपक दौड पूर्ण होताच उपस्थित लाखो वारकऱ्यांनी केलेल्या ज्ञानोबा माऊली आणि रामकृष्ण हरीच्या अखंड जयघोषाने अवघा परिसर दुमदुमून गेला. रिंगण सोहळ्याचा हा आनंद द्विगुणित करताना वैष्णवांच्या मेळ्यातील वारकऱ्यांनी टाळ मृदुंगाच्या तालावर ठेका धरत फुगडी, झिम्मा आणि विविध पारंपरिक खेळांचा मनसोक्त आनंद लुटला. शेकडो वर्षाच्या परंपरेनुसार खुडूस फाटा येथे हे गोल रिंगण ज्योतिराम वाघ आणि जयवंत सिद्ध यांच्या शेतजमिनीवर भरवले जाते. या भव्य सोहळ्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या हजारो भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी स्थानिक ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या वतीने मैदानाची स्वच्छता आणि भाविकांसाठी उत्तम सोयी सुविधा अत्यंत चोखपणे

0: कळवल्या होत्या. आता वळूया पुढील बातमीकडे. गणेशोत्सवाला 50 दिवसांचा अवधी, मूर्ती निर्मितीला वेग. महागाईमुळे बाप्पा 30-40% होणार महाग. यंदाच्या गणेशोत्सवाला अजून 50 दिवसांचा अवधी असताना शहरासह जिल्ह्यातील गणेशमूर्ती कार्यशाळांमध्ये आतापासूनच मोठा उत्साह आणि लगबग पाहायला मिळत आहे. आगामी काळात ऐनवेळी होणारा ऑर्डर्सचा ताण टाळण्यासाठी मूर्तिकारांनी विविध आकारांच्या सुरेख गणेशमूर्ती घडवण्याचे काम वेगाने सुरू केले आहे. सध्या शहरातील विविध कार्यशाळांमध्ये मूर्तींना आकार देणे, वळवणे, रंगकाम आणि अंतिम फिनिशिंगची कामे अंतिम टप्प्यात असून कारागीर दिवस रात्र मेहनत घेत आहेत. कच्च्या मालाच्या किमतीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्यामुळे यंदा गणेशमूर्तींच्या दरावर त्याचा थेट परिणाम होणार आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा प्रत्येक मूर्तीमागे सुमारे 50-100 रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे. एकूण दरांचा विचार केल्यास मूर्ती 30-40% महागणार आहे. आषाढी एकादशीच्या शुभमुहूर्तापासून घरगुती गणेशमूर्त्यांच्या अधिकृत बुकिंगला सुरुवात होणार आहे. तर हे होतं आजचं ओव्हरव्ह्यू बातमीपत्र. आता वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबण्याची. मी श्रद्धा तुमची रजा घेते. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: इंजिनिअरिंग ला ऍडमिशन घ्यायचंय पण कन्फ्यूज आहात.
2: कम्प्युटर घ्यावं की आयटी, एआय, मेकॅनिकल की दुसरी कोणती ब्रांच निवडायची?
1: तुमचं करिअर फक्त 4 वर्षांसाठी नसतं, ते असतं पुढच्या 40 वर्षांसाठी आणि योग्य करिअर डिसिजनच बनवतं सक्सेसफुल फ्युचर.
2: म्हणूनच एड्युकॉन घेऊन आले आहे एक्सपर्ट एज्युकेशनल काउन्सिलिंग, योग्य करिअर गायडन्स, राईट ब्रांच सिलेक्शन, राईट कॉलेज सिलेक्शन आणि तुमच्या फ्युचर साठी योग्य डिरेक्शन.
1: आजच संपर्क करा एड्युकॉन, स्वप्नील जोशी 9422283655.
3: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत वाणी जयराम यांच्या आवाजात चंद्रकांत पोत यांचं गीत. यशोदा या चित्रपटामधल्या या गीताला संगीत आहे दत्ता डावसेकर यांचं.

0: येने माकट्टा, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित भारतीय जागतिक सिनेमांची अनोखी फिल्मी सफर गुरुवार 23 जुलै 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता ठिकाण डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर अँड ट्रेनिंग हब विश्वास गार्डन शेजारी ठाकूर रेसिडेन्सी विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक प्रवेश विनामूल्य.
1: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत उषा मंगेशकर आणि सहकार्याने गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत. गीताला संगीत आहे राम कदम यांचं आणि हे गीत आपण ऐकणार आहोत नेताजी पालकर या चित्रपटामधलं.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकणार आहोत पाटलाची सून. या चित्रपटामधलं आशा भोसले आणि सहकार्याने गायलेलं कवी संजीव यांचं गीत. गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

0: स्मार्ट लोकांची स्मार्ट निवड, विश्वास IMPS, क्षणात पैसे पाठवा, क्षणात आनंद पोहोचवा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, क्षणात जलद व्यवहार, सुरक्षित व्यवहार, विश्वासाचा व्यवहार.
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूया सुरेश भट यांचं गीत घरकुल या चित्रपटामधलं. या गीताला संगीत दिलं आहे सी रामचंद्र यांनी आणि हे गीत आपण ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या आवाजात.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत,
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट
2: द्या. साधी माणसं या चित्रपटामधलं गीत. हे गीत ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात. योगेश यांची शब्दरचना, गीताला संगीत आहे आनंद घन यांचं.

0: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज, श्रोते हो। आपण ऐकतो आहोत गोष्टी मृत्यूपत्रांच्या। आजची गोष्ट, शेवटची सही। रविवारची सकाळ, घरात आनंदाचं वातावरण होत, नातवाचा वाढदिवस, केक, फोटो, हशा, गप्पा, असं सगळं रंगलं होत। तेवढ्यात मुलगा सहज म्हणाला, बाबा तुम्ही बऱ्याच दिवसापासून वूल करायचं म्हणताय, या आठवड्यात जाऊया। हो करूया करूया की, अजून आहे वेळ। विषय तिथेच संपला। त्या रात्री झोपण्यापूर्वी त्यांनी नातवाच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला आणि तोच त्यांचा शेवटचा स्पर्श ठरला। पहाटे तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने त्यांनी या जगाचा निरोप घेतला। झालं, 13 दिवस संपले। आता घरात एक वेगळाच प्रश्न उभा राहिला। बाबांना गावाची शेती कोणाला द्यायची होती? पुण्यातला फ्लॅट, राहता बंगला, आईची पुढची व्यवस्था, मुलीबद्दल त्यांची काय इच्छा होती, कोणालाच माहिती नव्हतं। मुलगा म्हणाला, बाबा मला सांगायचे। मुलगी म्हणाली, माझ्याशी तर ते वेगळंच बोलले। आई मात्र शांत होती, कारण तिला माहित होत दोघही खोटं बोलत नव्हते, पण दोघांकडेही बाबांचे शब्द नव्हते, होत्या फक्त आठवणी। आणि आठवणींना सही नसते। काही महिन्यांनी नातवानी भिंतीवरच्या फोटो समोर उभं राहून विचारलं, आजी सध्या आत्या आपल्याकडे का बरं येत नाही ग? आजीच्या डोळ्यात पाणी आलं। ती पण फोटो समोर उभी राहिली आणि एवढंच म्हणाली, तुम्ही आयुष्यभर खूप काही कमावलं, पण शेवटची इच्छा मात्र लिहून ठेवली नाही। कदाचित उशीर होईल, त्यामुळे योग्य वेळेत आपले मृत्यूपत्र तयार करा।
1: नमस्कार, मी ॲडव्होकेट महेंद्र एकबोटे। आपण आत्ताच एक कथा ऐकली। ही कथा जरी काल्पनिक असली तरी अशी परिस्थिती आपल्या समाजात अनेक कुटुंबामध्ये प्रत्यक्ष घडताना आपण अनेकदा पाहतो। आपण आयुष्यभर संपत्ती निर्माण करतो, आपल्या कुटुंबासाठी कष्ट करतो, पण आपल्या जाण्यानंतर ती संपत्ती कोणाला, कोणत्या पद्धतीने आणि किती मिळावी हे जर आपण लेखी स्वरूपात सांगितलं नाही तर गैरसमज आणि वाद निर्माण होण्याची शक्यता वाढते। मृत्यूपत्र म्हणजे फक्त कायदेशीर दस्तावेज नाही तर आपल्या कुटुंबावर असलेल्या प्रेमाचा, विश्वासाचा आणि जबाबदारीचा तो एक लेखी

तेव्हा पुन्हा भेटूया शेवटची सही या हृदयस्पर्शी कथा मालिकेच्या पुढच्या भागात, फक्त रेडिओ विश्वासवर.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक।
2: सकाळचे 11 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.
2: नमस्कार रसिके श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. पुण्यातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी चिरंतन गाणी या आपल्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचे स्वागत करतो. आज भाग क्रमांक 43. श्रोते हो, मराठी संगीतसृष्टीतील काही निवडक अनोळखी संगीतकारांच्या चांगल्या गाण्यांची ओळख रसिकांना व्हावी या उद्देशाने आपण ऐकत आहोत अनोळखी संगीतकारांची ओळखीची गाणी आपल्या चिरंतन गाणी या कार्यक्रमात. मंडळी, आज ऐकूया संगीतकार अरुण पौडवाल आणि अनिल मोहिले यांनी स्वतंत्रपणे स्वरबद्ध केलेली काही निवडक बालगीत भावगीतं. एकापेक्षा एक सुरेल गीतांनी मराठी आणि हिंदी सिनेजगतात आपली छाप सोडणारे संगीतकार अनिल अरुण अर्थात अनिल मोहिले आणि अरुण पौडवाल यांनी संगीतबद्ध केलेल्या बहारदार गीतांचे गारूड आजही रसिकांच्या मनावर आहे. त्यांनी एकत्र आणि स्वतंत्रपणे अनेक चित्रपटांमध्ये छान छान गाणी दिली आहेत, परंतु त्यांनी चित्रपट गीतांव्यतिरिक्त देखील खूप चांगली भावगीतं, भक्तिगीतं, बालगीतं संगीतबद्ध केली आहेत. मित्रांनो, त्यांनी स्वतंत्रपणे संगीतबद्ध केलेल्या याच गीतांपैकी काही निवडक गीतांचा परामर्श आजच्या आपल्या कार्यक्रमात घेऊया. संगीतकार अनिल मोहिले यांचा जन्म 8 जुलै 1940 रोजीचा. लहानपणापासून संगीताची आवड असलेल्या अनिल मोहिले यांना तरंगवाद्याचं बाळकडू आणि मार्गदर्शन त्यांच्या वडिलांकडून मिळालं. 12व्या वर्षापासून दादरच्या श्रीकृष्ण संगीत विद्यालयाच्या मंगेश तेंडुलकर यांच्याकडे त्यांनी व्हायलिनचं प्राथमिक शिक्षण घेतलं. 15व्या वर्षी संगीत विशारद परीक्षा ते प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. ते स्वतः बुलबुल, तरंग आणि मेंडोलियन उत्तम वाजवायचे. जवळपास 70 हून अधिक संगीतकारांकडे त्यांनी काम केलं. मंगेशकर कुटुंबियांच्या कार्यक्रमात संगीत संयोजक म्हणून ते कायम मार्गदर्शन करायचे. गाण्यातला ठसका योग्य वाद्यमेळाच्या आधारे खुलवून ती अधिक कर्णप्रिय करण्याचं कसब अनिल मोहिले यांना चांगलंच लाभलं होतं. रसिक हो, आजच्या कार्यक्रमात सर्वप्रथम ऐकूया संगीतकार अनिल मोहिले यांनी संगीतबद्ध केलेलं गीतकार रमेश अणावकर यांचं खूप सुरेख भावगीत. आवाज आहे अरुण दाते यांचा. मधुर अन हळुवार प्रेमाचं अत्यंत संयत वर्णन करणारं आहे हे गीतकार रमेश अणावकर यांचं खूप सुरेख.

अरुण पौडवाल यांचा जन्म 9 मे 1944 रोजीचा. बी आर देवधर यांच्याकडे शास्त्रोक्त संगीत शिकलेल्या अरुण पौडवाल यांनी संगीतकार सचिन देव बर्मन, कल्याणजी आनंदजी, लक्ष्मीकांत प्यारेलाल, बाप्पी लहिरी, राहुल देव बर्मन यांच्याकडे बऱ्याच गाण्यांसाठी अकॉर्डियन वादन केलं. प्रसिद्ध गायक किशोर कुमार यांच्या कार्यक्रमांच्या परदेश दौऱ्यामध्ये वयाच्या 24व्या वर्षी मुख्य वादकांमध्ये त्यांचा प्रवेश झाला आणि उत्कृष्ट वादनामुळे लता मंगेशकर, आशा भोसले यांच्या बहुतेक कार्यक्रमात त्यांचा सहभाग अपरिहार्य असायचा. याच सुमारास संगीतकार सचिन देव बर्मन यांच्याकडे प्रथम वादक आणि त्यानंतर संगीत संयोजक म्हणून ते काम पाहू लागले. या काळात त्यांनी जवळपास 30 यशस्वी चित्रपटांसाठी त्यांचे सहाय्यक म्हणून काम केलं. स्वतः वादक असल्यामुळे भावसंगीतात आवश्यक वाद्यांचा बाज ओळखून केलेलं संगीत संयोजन याद्वारे त्यांनी स्वतःची एक वेगळी शैली निर्माण केली. त्यांच्या खास वैशिष्ट्यपूर्ण शैलीतून निर्माण झालेली रजनीगंधा आणि बंदिनी या भावगीतांच्या ध्वनिमुद्रिका त्या काळी अतिशय लोकप्रिय झाल्या होत्या. घराघरातून ऐकू येणाऱ्या या ध्वनिमुद्रिकांनी विक्रीचा उच्चांक गाठला होता. प्रसिद्ध गायक किशोर कुमार यांनी मराठी गाणी गायली ती फक्त अरुण पौडवाल आणि अनिल मोहिले यांच्याकडे. मंडळी, आता ऐकूया गायक सुरेश वाडकर आणि गायिका अलका नाडकर्णी म्हणजेच आताच्या अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं, संगीतकार अरुण पौडवाल यांनी स्वरबद्ध केलेल्या बंदिनी या अल्बममधील, गीतकार शांताराम नांदगावकर यांनी लिहिलेलं एक सुंदर भावगीत. हे आहे नवविवाहित जोडप्याच्या प्रेमाचं वर्णन करणारं एक द्वंद्वगीत. या भावगीतामधील संतूर या वाद्याचा अतिशय सुंदर वापर गाण्यात तजेलपणा आणतो. या भावगीतातील फारसं ऐकलं न जाणारं कडवं, ही दुपार भिजलेली प्रीत चांदण्यात, ही दुपार भिजलेली प्रीत चांदण्यात, बिटुनी पंख खग निवांत शांत तरु लतात, आज तुझ्या सहवासी जीव धन्य झाला, तळव्यावर मेहंदीचा अजून रंग ओला, अजून रंग ओला.

चंदनाच्या परिमळाकडे सगळं जग आकर्षित होतं. जग आकर्षित करणारा तो सुगंध तूच चंदनाला बहाल केला आहेस. सूर्य चंद्राच्या प्रकाशाने चराचराचे व्यवहार चालतात, पण ते सामर्थ्य त्यांना तूच प्रदान केले आहेस. सूर्यप्रकाशानेही जेवढी आमची काया मन हे शुद्ध स्वच्छ होत नाही, तेवढे तुझ्या नामस्मरणाने होते. अहंकार सोडून शरण जाणाऱ्यांसाठी जीवन सुखी समृद्ध आनंदी करण्यासाठी तो विठ्ठल विटेवर अहोरात्र उभा आहे. तोच आमचा उद्धार करण्यासाठी समर्थ आहे. ऐकूया मित्रांनो, नामाचे महत्त्व सांगणारं गीतकार विश्वनाथ जोगळेकर यांनी लिहिलेलं, गायक शरद जांभेकर यांनी गायलेलं आणि संगीतकार अनिल मोहिले यांनी स्वरबद्ध केलेलं

श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. कार्यक्रम आहे चिरंतन गाणी. आपल्यासोबत मी श्रीकृष्ण कुलकर्णी. आज आपण ऐकत आहोत संगीतकार अरुण पौडवाल आणि अनिल मोहिले यांची काही निवडक बालगीत भावगीत. मित्रांनो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया एक विहीण. आपल्याकडे लग्नात विहीण म्हणण्याची पद्धत आहे. विहीण म्हणजे वधूकन्या

याची सासरी पाठवणी करताना नवरीची आई नवरदेवाच्या आईला, मी माझी मुलगी तुमच्या पदरात ओटीत घालते आहे, तिचा सांभाळ आईप्रमाणे करावा, अशी केली जाणारी विनंती. 1971 या वर्षी ही पारंपरिक विहीण ग दि माडगुळकर यांच्या शब्दांतून नवेपण घेऊन आली. मुलीचे कन्यादान करून सासरी पाठवणाऱ्या आईचं मनोगत गदिमांनी लिहिलं आहे या गीतात. ग दि माडगुळकर यांचं हे गाणं म्हणजे आईच्या मनातल्या लेकीच्या प्रेमाचा वात्सल्याचा अत्युच्च उमाळा आहे. तळहाताच्या फोरासारखी वाढवलेली आपली कन्या आता परक्याचं धन होणार, दुसऱ्या कुटुंबात जाणार, ही कल्पनाच आईला अस्वस्थ करते आहे. रसिक हो, गदिमांनी एका आईच्या या भावना आईच्या काळजानं लिहून किती छान व्यक्त केले आहेत या विहीणद्वारे. आपल्या कन्येच्या विवाहानिमित्त ग दि माडगुळकर यांनी सासरी जाणाऱ्या आपल्या मुलीसाठी उपदेशपर एक गीत आणि एक विहीण अशी दोन गीतं लिहिली होती. संगीतकार अरुण पौडवाल यांनी त्या गीतांना सुंदर चाली लावून ती दोन्ही गीतं आशा भोसले यांच्याकडून गाऊन घेतली आणि या गाण्याचं आशाताई यांनी अक्षरशः सोनं केलं. गाणं ऐकताना कन्यादान केलेल्या किंवा करायचं असलेल्या प्रत्येक आईच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही. ऐकूया आशा भोसले, ग दि माडगुळकर, अरुण पौडवाल यांचा हा सुंदर

श्रोते हो, आकाशवाणीवरील भावसरगम या कार्यक्रमासाठी संगीतकार अनिल मोहिले यांनी कवयित्री वंदना विटणकर यांना काहीतरी वेगळं फॅन्टसी मस्त असं प्रेमगीत लिहून द्यायची विनंती केली. त्याकाळी मुलांसाठी एक कल्पनारम्य नाटकाची निर्मिती वंदनाताई करत होत्या. त्या सहज म्हणून गेल्या म्हणजे तुम्हाला परिकथा, स्वप्ननगरी, राजकुमार असं काहीसं पाहिजे आहे तर मग त्याच तंद्रीत त्यांनी मुखडा लिहिला परिकथेतील राजकुमारा स्वप्नी माझ्या येशील का भाव दाटले मनी अनामिक साधतयांना देशील का. अनिल मोहिले यांना या उत्स्फूर्त गोळीवर चाल लगेच सुचली गीतासारखीच तरल, हळुवार आणि स्वप्नरम्य. सुप्रसिद्ध गायिका कृष्णा कल्ले यांनी अत्यंत रसिलेपणाने हे गाणं गायलं आहे. मातृभाषा मराठी नसतानाही त्यांचे शब्दोच्चार, अत्यंत मुलायम आवाज आणि अनिलजी यांची रसिली स्वररचना यांचा सुंदर संगम या गाण्यात झाला आहे. या कवितेत एक आर्त कैफियत आहे जी आपल्या स्वप्नवत प्रेमाला हळुवार साथ घालते अन आपल्या मनात रुंजी घालणाऱ्या भावनांना वाट करून देते. प्रेमाची भाषा डोळ्यातून व्यक्त होते, शब्दांच्या कुबड्या नाही लागत त्याला. याला अनुसरून वंदनाजी लिहितात, या डोळ्यांचे गूढ इशारे शब्दा वाचून जाणून सारे राणी आपली मला म्हणूनी तुझ्या संगे नेशील का. आडवाटेने प्रश्न विचारून गोंधळून टाकण्यापेक्षा इथे थेट आपली राणी म्हणून त्या राजकुमाराने घेऊन जावे असं अर्जव ती करते आहे. शेवटच्या कडव्यात मात्र त्यांनी हुरहुर लावणारी कलाटणी दिली आहे. ती म्हणते आहे, आपला प्रीतम भेटला की लाजबावरी होऊन मी माझे डोळे मिटून घेईन अन मनक चक्षुत ते चित्र अलवारपणे साठवून घेईन. मनाच्या पटलावर कोरल्या गेलेल्या त्या नवरंगी चित्रामधलं माझं स्वप्न तू होशील का असा प्रश्न शेवटी विचारून केवळ आभासी जगातली स्वप्नपूर्ती झाली तरी त्यात आनंद मानेन असं या गाण्यातली प्रिया समाधानाने म्हणते आहे. वास्तवातल्या जगात प्रेमाची तहान जरी भागवली जाऊ शकत नसेल तेव्हा निदान आभासी दुनियेत तरी प्रेमाचं आपलं स्वप्न हे केवळ स्वप्न राहिलं तरी चालेल, त्यातील भावबंधाचे नातं मात्र दृढ व्हावं असं त्यांनी यातून सूचित केलंय. कवयित्री वंदना विटणकर यांच्या या सदाबहार गीताला गायिका कृष्णा कल्ले यांनी अप्रतिम स्वरात गायलंय अन संगीतकार अनिल मोहिले यांनी राग दरबारी या रागात सुरेख स्वरसात चढवीत बुलबुल मेंडोलियन या वाद्यानं सुंदर नटवलं आहे. ऐकूया रसिकांनो.

मंडळी, आजच्या कार्यक्रमाच्या सांगतेला आज आपण एका गोष्टीचं गाणं, एक बालगीत ऐकूया. बालपणी ऐकलेल्या गोष्टींपैकी आपल्या सर्वांची आवडती असलेली ही गोष्ट आजही आपल्याला तोंडपाठ असते. टुनटुन उड्या मारणारा ससा आणि हळूहळू चालणारं कासव यांच्यातली ही गमतीदार शर्यत. कासव आणि ससा ही गोष्ट प्रत्येक बालमराठी मना

या पंचतंत्रातील गोष्टी साध्या सरळ वाटल्या तरी त्याचा अर्थ तितका सरळ नसतो. ससा हे मनाचं प्रतीक आहे आणि कासव हे बुद्धीचं प्रतीक आहे. मन चंचल असतं, बुद्धी स्थिर असते. बुद्धीला महत्त्व दिल्याने, बुद्धीचे ऐकल्याने माणूस ध्येय गाठू शकतो. मनाला थोपवून बुद्धीला गती दिली तर यश मिळतं, हा या गोष्टीचा मतितार्थ. कासवाच्या यशाचं प्रमुख कारण म्हणजे कर्तव्य आणि तारतम्य. परिस्थितीला अनुसरून योग्य कार्य करणं म्हणजे कर्तव्य. प्रसंगानुसार कामांचे प्राधान्यक्रम बदलत प्रत्येक काम वेळेच्या वेळी करणं म्हणजे तारतम्य. हे जग कर्माच्या सिद्धांतानुसार चालते, म्हणून आयुष्यात यश हवं असेल तर कर्तव्याला महत्त्व द्यायला हवं. वास्तविक ससा हा कासवापेक्षा चपळ असतो, त्यामुळे तो शर्यत जिंकण्याची पूर्ण खात्री असते. परंतु घडतं उलटच, आणि कासव मात्र शर्यत जिंकतं. हीच गोष्ट या बालगीतातून समोर येते. या गोष्टीत कासव का जिंकला? तर त्याने वेग सातत्याने कायम ठेवल्यामुळे. आणि ससा का हरला? तर तो आळसाने थांबल्यामुळे. गीतकार शांताराम दानगावकर यांनी लिहिलेल्या आणि गायिका उषा मंगेशकर यांनी स्वर दिलेल्या या बालगीताला सुंदर आणि सहज गुणगुणत राहता येणारी चाल दिली आहे संगीतकार अरुण पौडवाल यांनी. ऐकूया श्रोते हो आपल्या सर्वांच्या अत्यंत

कार्यक्रमातून आपण संगीतकार अरुण पौडवाल आणि अनिल मोहिले यांनी स्वतंत्रपणे स्वरबद्ध केलेल्या काही निवडक बालगीत भावगीतांचा आस्वाद घेतला. आजच्या कार्यक्रमातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी आपला निरोप घेतो. भेटूया पुढच्या भागात याच वारी याच वेळी अशीच काही मनातली सुंदर चिरंतन गाणी ऐकायला याच कार्यक्रमात ज्याचं नाव आहे चिरंतन गाणी. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. नमस्कार. जाता जाता मंडळी पुढच्या भागाची एक

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात बहिणाबाई चौधरी यांचं गीत मानिनी या चित्रपटामधलं. ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. या गीताला संगीत आहे वसंत पवार यांचं.

0: पुणे माकट्टा, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित भारतीय जागतिक सिनेमांची अनोखी फिल्मी सफर, गुरुवार 23 जुलै 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता, ठिकाण डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर अँड ट्रेनिंग हब, विश्वास गार्डन शेजारी ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक, प्रवेश विनामूल्य।
1: कार्यक्रमात आता ऐकूयात ग दि माडगुळकर यांचं गीत। आशा भोसले यांच्या आवाजात गीताला संगीत आहे प्रभाकर जोग यांचं, आणि हे गीत ऐकूयात घर गंगेच्या काठी या चित्रपटामधलं।

कार्यक्रमात आता ऐकणार आहोत जगदीश खेवडकर यांचं गीत सुगंधी कट्टा या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं गीत. या गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

पैसे पाठवायचेत? तर मग आता एका क्षणात ट्रान्सफर करा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सुविधा 24/7, जलद, सुरक्षित आणि विश्वासार्ह. आजच वापरा IMPS. विश्वास तुमचाच, साथ आमची. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, विश्वासाची परंपरा, सेवेत नेहमी अग्रेसर.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक टाइम चेक।
2: दुपारचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव बँक,
4: संचयात समृद्धी।
5: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज. मंडळी, नाशिक महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असलेली नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत आता आपण ऐकणार आहोत. याचं गायन केलं आहे श्रावणी गीते आणि संजय गीते यांनी. या गीताचे संगीतकार आहेत संजय गीते. शब्दरचना आहे सुरेखा बोराडे यांची. ध्वनी मुद्रण केलेलं आहे सोर्स म्युझिक स्टुडिओ नाशिक या ठिकाणी. तेव्हा ऐकूया हे नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत.

0: प्रार्थितो।
1: आपण प्रकाश टाकूया कुक्कुटपालनाच्या व्यवसायात कोंबड्यांसाठी घर असणे आवश्यक आहे। हे जितके चांगले स्वच्छ राहील तेवढेच कोंबड्यांचा कळप निरोगी राहतो। निरोगी राहिल्यामुळे आर्थिक उत्पादनही वाढते। यासाठी कोंबडी घर मोकळे व सुटसुटीत असावे। त्यांना पुरेशी हवा सूर्यप्रकाश मिळेल याकडे लक्ष द्यावे। तसेच त्यांना ऊन वारा पाऊस या गोष्टीपासून संरक्षण। शेतकरी बंधूंनो, कोंबडी घर बांधण्यासाठी जागेची निवड कशी असावी? यामध्ये नैसर्गिक हवा खेळती सतत राहिली पाहिजे। जागा शक्यतोवर उंचावर असावी। कोंबडी घराभोवती पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी। कोंबडी घर भर वस्तीत नसा। वाहतुकीचा त्रास न होण्यासाठी मुख्य रस्त्यापासून एका उपरस्त्यालगत कोंबडी घर असावे। कोंबडी घर पूर्व पश्चिम दिशेने बांधावे। शेतकरी बंधू, कोंबडी घराच्या पद्धती 5 ते 6 पद्धती आहेत, पण त्यातल्या त्यात जर आपण बघतो नेहमीच्या, तर यामध्ये 4 पद्धती आपल्याला आढळून येतात। यामध्ये मोकाट पद्धत, दुसरी डीप लिटर पद्धत, यालाच आपण गादी पद्धत म्हणतो, तिसरी पिंजरा पद्धत जे अंड्यावरील कोंबड्यांसाठी आपण वापरतो, आणि चौथी म्हणजे परसातील पद्धत। तर शेतकरी बंधूंनो, मोकाट पद्धत म्हणजे काय? या पद्धतीत कोंबड्यावर कोणत्याही प्रकारचे बंधन नसते। या कोंबड्या दिवसभर शेतात किंवा मोकळ्या जागेत राहतात। त्यांना रात्री घरामध्ये किंवा टोपलीखाली बंद केले जाते। अशा पद्धतीला मोकाट किंवा मोकळी पद्धत असे म्हणतात। शेतकरी बंधूंनो, याचे फायदे कसे? या कोंबड्यांना खाद्याचा खर्च नसतो। या कोंबड्यांना रोगाला बळी पडत नाही। त्यांना विशेष लक्ष देण्यास मनुष्यबळ लागत नाही। भांडवली खर्च कमी। यामध्ये तोटे पण असतात। या कोंबड्या फिरत असल्यामुळे शेतातील पिकाचे नुकसान होण्याची शक्यता असते। या कोंबड्यांना इतर जनावरांपासून हानी होण्याची शक्यता असते। अंडी देण्याचे प्रमाण अत्यल्प असते। शेतकरी बंधूंनो, दुसरी पद्धत म्हणजे डीप लिटर पद्धत, याला आपण गादी पद्धत असेही म्हणतो। यामध्ये कोंबड्यांच्या घरात जमिनीवर 2 ते 4 इंच लाकडाचा भुसा किंवा भाताचा तूस, शेंगदाण्याचे टरफले इत्यादी सर्व जमिनीवरती आच्छादित केलेले असतात। हे तयार केलेले आच्छादनास गादी पद्धत असे म्हणतात। या घरामध्ये खाद्याची व पिण्याची भांडी जमिनीवरती ठेवलेली असतात किंवा शेडला तार बांधून ती खाद्य खाण्यासाठी व पाणी पिण्यासाठी लटकवलेली असतात। कोंबडीची विष्ठा गादीवरती पडत असल्याने किंवा डीप लिटरमध्ये पडत असल्याने लिटर सतत हलवून कोरडे ठेवावे लागते। हे लिटर थंडीच्या दिवसात उबदार व उन्हाळ्यात थंड राहत असल्याने पक्ष्यांना त्यावर आराम मिळतो। जर लिटर ओले राहत गेले तर त्यामध्ये रोगजंतू निर्माण होतात। त्यासाठी लिटर दर 6 महिन्याने किंवा ओले होत असणारे लिटर बदलून टाकावे। डीप लिटर घराची दिशा पूर्व पश्चिम असावी। हवा खेळती राहण्यासाठी उत्तर दक्षिण बाजूला जाळ्या बसाव्या। शेतकरी बंधूंनो, यापासून फायदे। पक्षी पूर्ण संरक्षणाखाली असतात। एक मनुष्यबळ सर्व पक्ष्यांचे व्यवस्थापन करू शकतो। मांसाचे उत्पादन यामध्ये चांगले मिळते। अंड्याचे उत्पादनही भरपूर मिळते। रोगराईचे प्रमाण अत्यल्प असते। व्यावसायिक दृष्टिकोनातून ही पद्धत चांगली आहे। यामध्ये तोटे जर बघितलं तर सुरुवातीला भांडवली खर्च खूप येतो। खाद्याचा खर्चही खूप असतो। निष्काळजीपणामुळे रोगराईचे प्रमाण वाढत असते। यामध्ये तिसरी पद्धत म्हणजे पिंजरा पद्धत। या पद्धतीमध्ये कोंबडी घरामध्येच पिंजऱ्याचे शेड तयार केले जाते। पिंजऱ्याचे शेड व 1 मजली 2 मजली 3 मजली याप्रमाणे तयार करून पिंजऱ्यामध्ये पक्षी ठेवले जातात। घराची दिशा पूर्व पश्चिम ठेवली जाते। घरामध्ये सूर्यप्रकाश खेळती हवा राहील याची दक्षता घेतली जाते। थोड्या जागेमध्ये भरपूर पक्षी ठेवता येतात।

0: प्रत्येक पक्षी स्वतंत्र पिंजऱ्यामध्ये असल्याने व्यक्तिगत पक्ष्याकडे लक्ष देता येते. पिंजरा पद्धतीने कोंबड्या पाळण्यासाठी कोणत्या पद्धतीने घरे बांधावी याकरता जमीन टणक असावी, घरे बांधताना पूर्व पश्चिम दिशेमध्ये बांधावी, छप्पर म्हणजे भिंतीच्या पुढे 3 फुटापर्यंत ठेवावे, भिंती उंच ठेवाव्यात पूर्व पश्चिम, गवताची छपरे किंवा सिमेंटचे पत्रे वापरावे, कोंबडी घराभोवती झाडे लावावीत त्यामुळे आतील हवा थंड राहील, उत्तर दक्षिण भिंती जमिनीपासून 4 फुटापर्यंत बांधाव्या व त्यावर जाळी बसवावी, जमीन कॉन्क्रीटची किंवा फरशीची असावी, कोंबडीच्या घरामध्ये विजेची सोय असावी, प्रत्येक पक्षी 2.5 चौरस फुटामध्ये ठेवावा लागतो. या पद्धतीत खाद्य टाकणे, पाणी बदलणे, अंडी काढणे आणि विष्ठा साफसफाई करणे यासाठी स्वतंत्र व्यवस्था केलेली असते. फायदे जर बघितले तर प्रत्येक पक्षावरती स्वतंत्र लक्ष देता येते. प्रत्येक पक्षासाठी सरासरी अंडी उत्पादन काढता येते. थोड्या जागेमध्ये भरपूर पक्षी पाळता येतात. अंड्याचे अधिक उत्पादन मिळते. कोंबडी घरामध्ये साफसफाईची स्वतंत्र व्यवस्था केली असल्यामुळे रोगराईचे प्रमाण कमी असते. एक मनुष्यबळ सर्व पक्ष्यांचे व्यवस्थापन करू शकतो. तोटे जर बघितलं तर भांडवली खर्च जास्त येतो. व्यवस्थापनामध्ये चूक झाल्यास या व्यवसायात तोटा होण्याची शक्यता असते. शेतकरी बंधूंना 4थी पद्धत म्हणजे परसातील पद्धत. या पद्धतीत घराच्या पाठीमागील बाजूस कोंबड्यांचे संगोपन केले जाते. त्यांना रात्री घरामध्ये ठेवले जाते व दिवसा घराच्या पाठीमागील बाजू सोडले जाते. या पद्धतीमध्ये खर्च अतिशय कमी प्रमाण येतो. कोंबड्यांना टाकाऊ पदार्थाचा उपयोग खाद्यपदार्थ म्हणून केला जातो. शेतकरी बंधूंनो, आता आपण कुक्कुटपालनाच्या पद्धती याविषयीची सविस्तर माहिती घेतली.
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत आशा भोसले यांनी गायलेलं दत्ता केशव यांचं गीत. हे गीत आहे ओवाळी ते भाऊराया या चित्रपटामधलं आणि या गीताला संगीत दिलं आहे प्रभाकर जोग यांनी.

ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज, ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि आता कार्यक्रमात हे गीत ऐकूयात जयवंत कुलकर्णी यांच्या आवाजात, जगदीश खेबुडकर यांचं गीत. गीताला संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी आणि हे गीत ऐकूयात अनोळखी या चित्रपटामधलं.

0: मनाचे अनोखे गहिरे रंग वृत्त छंद आणि गेयतेच्या माध्यमातून उलगडत जाणारा आमचा कार्यक्रम जरूर ऐका माझी कविता. नवकवींना हक्काचं व्यासपीठ माझी कविता जरूर ऐका दर सोमवारी दुपारी 3:03 आणि पुनःप्रसारण त्याच दिवशी रात्री 10 फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात रंगपंचमी या चित्रपटामधलं गीत. ग दि माडगुळकर यांच्या गीताला संगीत आहे राम कदम यांचं आणि हे गीत ऐकूयात आशा भोसले यांच्या आवाजात.

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट.
3: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे वैभव. या चित्रपटामधलं ग दि माडगुळकर यांची शब्दरचना असलेलं हे गीत ऐकणार आहोत जयवंत कुलकर्णी आणि उषा मंगेशकर यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे राम कदम यांचं.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8380016512 ह्या क्रमांकावर.
2: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मंडळी दुग्धामृत या कार्यक्रमात मी आरजे मुग्धा तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. नेहमीप्रमाणे आपल्या शंकांचं निरसन करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत सुप्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ आणि लॅक्टिशियन कन्सल्टंट डॉक्टर श्यामा जगदीश कुलकर्णी मॅडम. डॉक्टर पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आजच्या आपल्या या दुग्धामृत या विशेष कार्यक्रमात. डॉक्टर, नवीन नवीन प्रश्नांचा शोध आपल्याला या कार्यक्रमाच्या माध्यमातून लाभतो आहे. अनेक श्रोत्यांच्या मनातले वेगवेगळे प्रश्न आपल्याला आणखीन काही नवीन नवीन उत्तरं देऊन जात आहेत, बरंच काही समजवून जात आहेत. अर्थातच त्याच्यासाठी तुमचं अमूल्य योगदान, तुमचं सहकार्य आमच्या सगळ्याच श्रोतांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळत आहे. आज सुद्धा असाच एक प्रश्न घेऊन मी तुमच्या समोर हजर झालेली आहे.
3: बेटा, हा तू प्रश्न मला विचारलास हे खूप उत्तम केलंस, कारण असंख्य मुलींच्या मनातला हा प्रश्न आहे आणि याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी दडलेल्या आहेत. त्यामुळे मी तुला जास्तीत जास्त सविस्तर उत्तर द्यायचा प्रयत्न करते, बरं का? आता तुझं बाळ झालंय 15 दिवसाचं. तुझा हा कन्सर्न आहे की तू आत्तापर्यंत कुणाचंच बाळ हातात घेतलं नव्हतंस आणि सगळ्यात प्रथम तुझं बाळ हातात घेतलंय. तर माझं तुला असं सांगणं आहे की तू घाबरू नकोस, ते तुझं बाळ आहे. प्रेमाने आणि अतिशय कॉन्फिडेंटली तू ते बाळ हातात घे. आई बाळाला कोणती इजा कधीच करत नाही, त्यामुळे तू घाबरू नकोस. दुसरं म्हणजे तुला जे वाटतंय की आता तुला चीक दूध येतोय, तर चीक दूध हा पहिल्या 3 दिवसातल्या दुधाला चीक दूध म्हणतात. आता जे कमी आणि पिवळसर दूध येत आहे, तर याचं कारण तू सुरुवातीचे 15 दिवस बाळाला फक्त फॉर्म्युला दिलेला आहेस आणि बाळ प्यालेलं नसल्यामुळं हळूहळू दूध कमी कमी होत जातं. की कसं असतं, छाती जर रिकामी झाली नाही तर फीडबॅक इनहिबिटर ऑफ लॅक्टेशन नावाचा एक फॅक्टर छातीत तयार होतो, बरं का? आणि मग तो मेंदूला सांगतो की आता दूध तयार करणं थांबवून टाक, नाहीतर काय होईल, बाळ पित नाही आणि मग छाती मोठी मोठी मोठीच होत जाईल. त्यामुळं ते थांबवलं पाहिजे ना कुठेतरी, तू जर बाळाला पाजत नाही आहेस तर. आणि मग दूध कमी होतं आणि म्हणून ते अगदीच 5 ml वगैरे घेत आहे, तर ते नंतर वाढू शकतं. त्यामुळं त्याला तू मदत घेतलीस, काउन्सिलिंग घेतलंस, लॅक्टेशन कन्सल्टंटचा सल्ला घेतलास, तर तुझं दूध वाढू शकतं. माझ्याकडे अशा कितीतरी केसेस मी हाताळलेल्या आहेत, अगदी पूर्ण ड्राय झाली ब्रेस्ट तरीसुद्धा दूध येतं. त्यामुळं तू ती काळजी करू नकोस आणि हा गैरसमज काढून टाक. आजींना पण सांग की चीक दूध हे अतिशय चांगलं असतं. म्हणजे हे जरी आत्ताचं चीक दूध नसलं तरी चीक दुधाबद्दलची माहिती मी सांगते की चीक दूध ही म्हणजे चीक दूध हे बाळाला सुरुवातीला जे काही दूध मिळतं पहिल्या 3 दिवसामध्ये त्याला कोल्स्ट्रम असं म्हणतात. त्याच्यामध्ये अँटीबॉडीज असतात, म्हणजे आजपर्यंत तुझ्या शरीरामध्ये जे पण जंतू गेलेले असतील त्या जंतूंच्या विरोधात प्रतिकार शक्ती तयार झालेली असते, बरं का? आणि ती प्रतिकार शक्ती दुधामधून बाळाला जाते. त्यामुळं त्याच्यामध्ये असलेली ही प्रतिकार शक्ती म्हणजे बाळाचं पहिलं लसीकरण आहे. आपण पोलिओचे 2 स्टेम देतो की नाही, तरीसुद्धा बाळाला पोलिओ होत नाही, मग तशीच ही लसीसारखी प्रतिकार शक्ती. म्हणून चीक दूध बाळाला देणं म्हणजे बाळाचं पहिलं लसीकरण आहे, त्यामुळं ते टाकून नाही द्यायचं. मे बी हे तुला पुढच्या प्रेग्नन्सीत उपयोगी पडेल किंवा तुमच्या घरातल्या इतर बाळांसाठी ही माहिती उपयोगी पडेल. जरी आता तू 15 दिवस पाजलं नसलंस तरी हे कोणालाही तुमच्या घरात उपयोगी नक्कीच पडेल, म्हणून मी ही माहिती तुला सांगते. आणि त्याच्याबद्दल काही तू आता वाईट वाटून घेऊ नकोस, आता जे झालं ते झालं, पण इथून पुढे सुद्धा तू बाळाला पाजू शकतेस. तुझं दूध वाढू शकतं, तू त्याच्यावर काम करू शकतेस, त्यामुळं तू नर्वस होऊ नकोस आणि असा विचार करू नकोस की तुला आत्ता कळलंय आणि आता कसं करायचं, इथून पुढेही तुझं दूध वाढेल. आता दुसरा भाग की बाळ फॉर्म्युला घेतं आणि छान झोपतं आणि मग कशाला सगळं बसलेली घडी डिस्टर्ब करायची असं तुला वाटतंय, पण तू जर बाळाला झोपून पाजलंस तरी ते सुखाचं आहे ना. बाळाला झोपून पाजल्यानंतर तुलाही त्रास होणार नाही, तुलाही बॅकेक होणार नाही आणि इतरांनाही त्रास होणार नाही. त्यामुळं तू जे घाबरते आहेस की घडी डिस्टर्ब होईल, सगळ्यांना त्रास होईल, बाळ चांगलं पिऊन झोपतंय, तर तो प्रश्न राहणार नाही. अर्थात बाळ हेल्दी नॉर्मल न्यूबॉर्न असेल तरच झोपून पाजता येईल. कमी वजनाचं आहे असं तू काही म्हटलेलं नाही आहेस, त्यामुळं मला वाटतं बाळ नॉर्मल आणि हेल्दी न्यूबॉर्न आहे आणि मग इन दॅट केस तू झोपून पाजू शकतेस. आता त्याच्याबरोबर पुढची गोष्ट म्हणजे बाळ 3 तासही उठत नाही, काही वेळा जास्त उठत नाही, तर असं नसतं. बाळ झोपून राहिलं तर बाळाला उठवून पाजायला लाग. खूपदा काय होतं की बाळ झोपलेलं आहे असं सगळ्यांना वाटतं आणि खरं म्हणजे त्याला भूक लागलेली असते, ते शोधतं आणि परत झोपी जातं. त्यामुळं त्याला जर का वेळेवर पाजलं नाही तर त्याच्या रक्तातली साखर कमी होते, मेंदूतील साखर कमी होण्याचा धोका असतो आणि त्याच्यामुळं बाळ झोपलं याचा आनंद न मानता त्याला उठवून पाजलं पाहिजे बरं का सारखं. आणि त्यामुळं ते झोपलंय आणि सगळ्यांना आराम मिळतोय असं नाही समजायचं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे जे बाटलीनं दूध पाजतेस तर बाटलीचे पण खूप साईड इफेक्ट्स आहेत. त्यामुळं बाळाला फॉर्म्युलेचे साईड इफेक्ट्स आहेत, बाटलीचे साईड इफेक्ट्स आहेत आणि मग एवढ्या सगळ्या साईड इफेक्ट्सपेक्षा आईच्या दुधाचे फायदे किती आहेत. मागच्या वेळेला मी सांगितलं, तू ऐकलं असशील की आईच्या दुधाचे बाळाला फायदे खूपच आहेत. म्हणजे बाळाला असंख्य आजारांपासून प्रतिकार शक्ती मिळते, IQ हाय होतो, त्याला फ्युचरमध्ये लाईफस्टाईल डिसऑर्डर्स होण्याचा धोका कमी होतो, कॅन्सरचा धोका कमी होतो, हार्ट अटॅक, ब्लड प्रेशर, डायबिटीसचा धोका कमी होतो, बाळदम्याचा धोका कमी होतो. मग एवढे सगळे फायदे जर त्याला मिळणार असतील तर काय हरकत आहे तुला तुझं दूध पाजायला ना. आणि सगळ्यांसाठी हा आनंदाचा त्रास आहे, हा काही त्रास नाही, याच्यामध्ये सगळ्यांना आनंदच आहे बाळासाठी करताना. त्यामुळं तू असं प्रेशर घेऊ नकोस की आई काय म्हणेल, सासूबाई काय म्हणतील. मला खात्री आहे की त्या आनंदानेच हे सगळं करतील आणि तुला मदतसुद्धा करतील. तू जर ब्रेस्टफीडिंगचा डिसिजन घेतला तर तुला सपोर्ट पण करतील याची मला नक्की खात्री आहे. आणि त्याच्यामुळं तू मला विचारलंस, हे छान केलं, स्वतःहून तुझ्या मनात हा प्रश्न आला, हे खूप छान झालं. आणि तू आता तुझं दूध पाजायला सुरुवात कर आणि गरज लागली तर मदत घे, ट्रीटमेंट घे आणि ते वाढवू शकतो. धन्यवाद.
2: नक्कीच डॉक्टर, खूप छान मार्गदर्शन ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आजच्या प्रश्नांचं आपण केलंय. खरोखरच आजचा कार्यक्रम नेहमीप्रमाणे उद्बोधक ठरला, तुम्ही खूप छान प्रकारे मार्गदर्शन केलं. मंडळी, आजच्या भागात पुरता आपण इथेच थांबत आहोत. पुन्हा भेटूयात पुढच्या भागात नवीन प्रश्न घेऊन नवीन उत्तरासह. हो। तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकूया. देवबाप्पा या चित्रपटामधलं ग दि माडगुळकर यांचं गीत. या गीताला संगीत आहे पु ल देशपांडे यांचं आणि हे गीत ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या आवाजात.

0: पैसे पाठवायचेत ना, मग थांबायचं कशाला? विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा. क्षणात पैसे ट्रान्सफर, 24 तास सुरक्षित आणि विश्वासार्ह. विश्वास बँक, तुमच्या प्रत्येक व्यवहारात विश्वास.
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात पाठलाग या चित्रपटामधलं गीत. गदी माडगुळकर यांच्या गीताला संगीत आहे दत्ता डावसेकर यांचं, आणि हे गीत आपण ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या आवाजात.

आता कार्यक्रमातलं हे गीत आहे पी सावळाराम यांचं सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे वसंत प्रभू यांनी आणि हे गीत आपण ऐकणार आहोत ज्ञानबा तुकाराम या चित्रपटामधलं.

0: सिनेमा कट्टा, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित भारतीय जागतिक सिनेमांची अनोखी फिल्मी सफर गुरुवार 23 जुलै 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता ठिकाण डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर अँड ट्रेनिंग हब, विश्वास गार्डन शेजारी ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक. प्रवेश विनामूल्य.
1: आणि हे गीत ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या आवाजात. ग दि माडगुळकर यांचं गीत. गीताला संगीत आहे सुधीर फडके यांचं. आणि हे गीत ऐकूयात गरिबाघरची लेक या चित्रपटामधलं.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचा एक वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि मी आहे आरजे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवरची श्रद्धा, अशी आरजे श्रद्धा. रसिक हो विनोबा म्हणे ह्या कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत. मंडळी, दर गुरुवारी आपण जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना भेटत असतो. याचं मुख्य कारण म्हणजे संजय दालमिया सरांनी सुरू केलेलं ओपन लिंक फाउंडेशन, आणि ह्यामध्ये आपण जिल्हा परिषदेच्या सगळ्या शिक्षकांनी एका छताखाली यावं यासाठी हा उपक्रम सुरू झालेला आहे. शिक्षकांनी राबवलेले उपक्रम विनोबा ह्या ॲपवरती शेअर केले जातात आणि त्यातूनच त्यांना पोस्ट ऑफ द मंथ नावाचा रिवॉर्ड मिळत असतो. आणि अशाच पुरस्कार मिळालेल्या शिक्षकांना आपण इथे रेडिओ विश्वासच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित करतो, त्यांचा आजवरचा प्रवास जाणून घेतो. आपल्याला तर माहितीच आहे महाराष्ट्र आणि छत्तीसगड या दोनही ठिकाणी विनोबाचा उपक्रम सुरू आहे. तर ह्याच अनुषंगाने आज माझ्याशी गप्पा मारायला रेडिओ विश्वासच्या स्टुडिओमध्ये सहभागी झालेले आहेत श्री सोमनाथ आव्हाड सर, जे आलेले आहेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निमोणीचा मळा वावी सिन्नर नाशिक या ठिकाणाहून. तर एकूणच त्यांची आत्तापर्यंतची कारकीर्द, त्यांचे अनुभव आणि आता विनोबाबद्दल त्यांना काय वाटतं ह्या सगळ्याचवरती त्यांच्याशी आपण आज चर्चा करूया. तर गप्पांना सुरुवात करण्यापूर्वी मी स्वागत करते सर, अतिशय मनपूर्वक स्वागत तुमचं.
1: धन्यवाद.
0: तर सगळ्यात आधी तर तुमचं अभिनंदन, तुम्हाला पोस्ट ऑफ द मंथ रिवॉर्ड मिळालं त्यासाठी.
1: परत एकदा धन्यवाद.
0: तर 21 वर्षापासून आपण शिक्षण सेवा देत आहात, तर त्यामध्ये अनेक अनुभव आले असतील, अनेक ठिकाणी बदल्या झाल्या असतील, तिथले अनुभव असतील, तर ह्या सगळ्याबद्दल आपण जाणून घेऊच या. पण सगळ्यात आधी तर आपलं बालपण कुठे गेलं आणि शिक्षक व्हावं ही प्रेरणा कशी मिळाली?
1: तर बघा, माझं बालपण सिन्नर तालुक्यातील दोडी बुद्रुक या छोट्याशा गावातच गेलं. माझं प्राथमिक शिक्षण हे सुद्धा दोडी बुद्रुक गावातच प्राथमिक शाळेतच झालं जिल्हा परिषदेच्या, आणि माध्यमिक शिक्षण देखील आमच्याच दोडी बुद्रुक या गावातील श्री ब्रह्मानंद न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज या संस्थेमध्ये, जी की खूप नावाजलेली संस्था आहे गुणवत्तेच्या बाबतीत, पूर्ण सिन्नर तालुक्यात तिचा आजही नावलौकिक आहे अशा या संस्थेत माझं शिक्षण झालं, याचा मला निश्चितच अभिमान आहे. आणि घरामध्ये आमचे काका हे शिक्षक असल्यामुळे निश्चितच वातावरण शैक्षणिकच होतं घरात, आणि मग आपोआपच तिथूनच आम्हाला ह्या क्षेत्राकडे आमची पावलं पडत गेली. काकांचा फार मोठा रोल आहे आमच्या या वाटचालीमध्ये, त्यांचं देखील या निमित्तानं मी आठवण मुद्दामच काढू इच्छितो. आणि 12वीपर्यंत गावात शिक्षण घेतलं आणि घरून डॉक्टर इंजिनियरकडे जाण्याचा कल होता, पण घरची परिस्थिती थोडीशी नाजूक असल्यामुळे त्या क्षेत्राकडे आम्हाला आर्थिक परिस्थितीमुळे जाता आलं नाही. पण थोडीशी अंगात हुशारी होतीच, आणि मग काकांनी ओळखलं आणि काकांनी सांगितलं की ठीक आहे, तुला नोकरी करायची आहे तर शिक्षक म्हणूनच कर, एक पवित्र क्षेत्र आहे, यामध्ये तुला खूप पुढे संधी मिळतील आणि प्रपंचालाही हातभार लागेल. याच कारणातून या शिक्षकी पेशाकडे वळालो. पहिली अपॉइंटमेंट माझी 2005 जून मध्ये जिल्हा परिषद नाशिक येथे झाली आणि ती माझ्या गावातूनच सुरुवात झाली. दोडी बुद्रुक या गावातील शिंदे वस्ती शिंदेवाडी गावापासून 2 किलोमीटर अंतरावर जून 2016 पर्यंत कार्यरत होतो. तिथून पुढे शेजारील नांदूर शिंगोटी या गावामध्ये एकलव्यनगर या जिल्हा परिषदच्या शाळेवर माझी 2 वर्ष सर्व्हिस झाली, 2016 ते 2018 पर्यंत. आणि त्यानंतर सिन्नरच्या पूर्वेकडील भागामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उजनी ही उच्च प्राथमिक शाळा होती 1 ते 7 पर्यंतची. या ठिकाणी मला 7.5 वर्ष काम करण्याची संधी मिळाली. तिथेही वेगवेगळे उपक्रम राबवण्याची संधी मिळाली. खेड्यापाड्यातील गोरगरीब विद्यार्थ्यांच्यासाठी काम करण्याचं एक सौभाग्य मला लाभलं. आणि गेल्या नोव्हेंबर महिन्यात मागच्या वर्षी 2025 माझी जिल्हा परिषद निमोणीचा मळा या ठिकाणी बदली झाली.
0: बर बर, अनेक वेगवेगळ्या शाळांवरचे अनुभव घेऊन आपण इथे आलात. व प्रत्येक शाळेवरचे विद्यार्थी कसे होते?
1: सुरुवात जेव्हा झाली तेव्हा शासनाचे विविध उपक्रम सुरूच होते आणि नवीनच सर्व्हिस लागल्यामुळे एक थोडीशी काम करण्याची प्रेरणा ही होतीच. मग त्यामध्ये खेड्यातील विद्यार्थी थोडेसे, म्हणजे आमचा जो परिसर आहे सिन्नर तालुक्यातील जो पूर्व भाग आहे हा दुष्काळी भाग आहे, त्या ठिकाणी थोडीशी दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे पालकांचं आर्थिक जे स्तर आहे तो फारसा चांगला नाहीये. अशीच गोरगरिबांची मुलं, वंचित कुटुंबातील मुलं आमच्या हाताखाली शिकली. मला सांगायला अतिशय अभिमान वाटेल की माझी जिथं सुरुवात झाली होती शिंदेवाडी दोडी बुद्रुकच्या या छोट्याशा शाळेतून, आज माझे विद्यार्थी इंजिनियर्स आहे, पोलीस या क्षेत्रात आहे आणि विविध व्यवसायांमध्ये चांगल्या प्रकारे सेटल झालेले आहे. जे त्यानिमित्ताने जेव्हा गावातच असल्यामुळे त्यांचं माझं कायम भेटणं होतं. आजही मी दोडी बुद्रुक या गावातच रहिवासी म्हणूनही आहे आणि मी काही गाव सोडून कुठे गेलो नाही राहायला. तर त्यामुळे ते विद्यार्थी भेटत असतात आणि ते विद्यार्थी आल्यानंतर खूप चांगली चर्चा होते. त्या आवर्जून सांगतात की सर तुमच्यामुळे आम्ही आज या पोस्टवर काम करतोय आणि या ऐकल्यानंतर खूप अभिमान म्हणजे छाती भरून येते अक्षरशः.
0: बरं, आत्ताची शाळा कितवी पर्यंतची आहे, विद्यार्थी संख्या कशी आणि तुम्ही शिक्षक सहकारी किती आहात?
1: आत्ताची शाळा जी आहे ती इयत्ता पहिली ते चौथी पर्यंतची शाळा आहे. आम्ही दोघे आहोत, माझ्या सहशिक्षिका माझ्या धर्मपत्नीच आहे. आम्ही दोघांची शासनाच्या धोरणाप्रमाणे एक युनिटने आम्ही बदली करून एका शाळेवर गेलो. तर शाळा खूप छान आहे. तर एक ते चौथी पर्यंतचे वर्ग आहे. आता 27 पट आहे शाळेचा.

0: जो की मागच्या वर्षी 15 दरम्यान तो पट होता. तो आम्ही विविध उपक्रम विनोबा सारखी या प्लॅटफॉर्मवर आम्ही जेव्हा काम करायला लागलो, विनोबाच्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम आम्ही शाळेत राबवले आणि त्याचा मेसेज परिसरामध्ये जेव्हा पोहोचला, तर आज आमच्या शाळेमध्ये खाजगी इंग्लिश माध्यमाच्या शाळेतून 5 मुलांचे ॲडमिशन आमच्याकडे आलेले आहे. प्लस जिथं पहिलीच्या वर्गात मुलं पटसंख्या ही 5, 4, 5 अशी असायची, ती आज आमच्या शाळेमध्ये आपण जे राबवलेले उपक्रम याचा गेलेला चांगला मेसेज आहे. यामुळे आज 11 विद्यार्थी आमच्या शाळेत या शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिलीत दाखल झाले. दुसरी, तिसरी, चौथी 5 विद्यार्थी खाजगी माध्यम इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून आमच्याकडे शिकायला आलेले आहेत.
1: बरोबर. मग द्विशिक्षकी शाळा आहे आणि एकूण पटसंख्या किती आहे?
0: 27
1: आहे. बरं, मग विनोबा बद्दल तुम्हाला कधी कळलं, म्हणजे कुठल्या शाळेवर होता तेव्हा तुम्ही?
0: विनोबा बद्दल ऍक्च्युली ह्या प्लॅटफॉर्मवर काम सुरूच होतं, पण मागच्या शाळांमध्ये फारशी संधी आम्हाला म्हणजे मिळाली नाही किंवा आम्ही ती घेतली नाही असं समजा. पण माझ्या सौभाग्यवती आणि मी जेव्हा एका शाळेवर आलो आणि आमच्या सौभाग्यवतींना म्हणजे आमच्या सहशिक्षिका जे त्या माझ्या, त्यांना या विविध उपक्रम राबवण्याची खूप आवड आहे आणि त्या जेव्हा तिच्या मैत्रिणींना ते वेगवेगळे उपक्रम विनोबाच्या माध्यमातून दिसायला लागले तेव्हा तिची आवड त्या उपक्रमामध्ये होत गेली आणि मग आम्ही असं ठरवलं की आता आपणही आता एका शाळेवर एका छोट्याशा वाडी वस्तीवर आता आपण काम करतोय, आपला देखील शाळेचा पट वाढला पाहिजे. यासाठी आपल्याला विद्यार्थ्यांकडे कसं पोहोचता येईल, विद्यार्थ्यांच्या पालकांपर्यंत कसं पोहोचता येईल यासाठी मुद्दामून आम्ही या उपक्रमात सहभागी झालो आणि इतका छान त्याचा रिझल्ट आला मॅडम की खूप चांगला मेसेज या विनोबाच्या प्लॅटफॉर्म मधून पालकांपर्यंत गेला आणि खूप विश्वासाने पालकांनी सुद्धा आमच्या शाळेमध्ये विद्यार्थी दाखल केले.
1: वा मस्तच. पर विनोबा बद्दल जेव्हा समजलं तेव्हा थोडंफार असं कधी वाटलं होतं का की बापरे आपल्याला हे ऍप हँडल करता येईल का, किंवा मोबाईल मधून व्हिडिओ काढणं, ते एडिट करणं, ही जी काही टेक्निकल जी प्रोसेस आहे ती कितपत जमेल अशी कधी धास्ती वाटली होती?
0: धास्ती म्हणाल तर थोडीशी होतीच, कारण थोडं खेड्यामध्ये इंटरनेटचा पण इश्यू असतो, व्हिडिओ शूटिंग करणं आणि तिथं रेंज कमी असल्यामुळे ते एडिट करण्यासाठी परत घरी आल्यानंतर थोडासा वेळ देणं, त्याचं विश्लेषण करणं, या कामात मला माझ्या पत्नीची खूप मदत झाली. म्हणजे याचं सगळं क्रेडिट मी माझ्या पत्नीलाच देऊ इच्छितो, ज्या की माझ्या सहशिक्षिका आहे, त्यांनी या कामात मला खूप मदत केली आणि प्रेरणा पण मिळाली मॅडम कडून.
1: बरं, मग आपल्याकडे आता कितवीचा वर्ग आहे?
0: माझ्याकडे आता तिसरी आणि चौथीचा वर्ग आहे.
1: मग त्यांचे तुम्ही कोणकोणते व्हिडिओज काढत असतात?
0: मॉर्निंग असेंब्ली असेल, कविता गायन असतील, स्पेलिंग बी असेल, मॅथ बी असतील, असे विविध उपक्रम आम्ही सदैव आठवड्याचं असं आम्ही नियोजनच करून ठेवलंय की मॉर्निंग असेंब्ली, त्याच्यानंतर महावाचन उपक्रम आहे विनोबाचा, त्यानंतर स्पेलिंग बी आहे की जो आम्ही निरंतर सुरू आहे आमचा, असे वेगवेगळ्या उपक्रमांसाठी आम्ही असं शेड्यूल तयार करून घेतलेले आणि जाणीवपूर्वक आम्ही त्याच्यावर फोकस करून आणि ते कम्प्लिटली राबवत असतो.
1: बर, किती पोस्ट आतापर्यंत शेअर केल्या?
0: आतापर्यंत माझ्या मते 22 ते 25 दरम्यान आम्ही पोस्ट केल्या आणि बऱ्यापैकी यश पण त्यामध्ये मिळालं.
1: आणि मग तुम्हाला पोस्ट ऑफ द मंथ कधी आणि कुठल्या पोस्ट साठी मिळालं होतं?
0: मला पोस्ट ऑफ द मंथ हे मे महिन्याच्या उपक्रमासाठी, म्हणजे ऍक्च्युली तेव्हा आम्ही एप्रिल मध्येच राबवलेला उपक्रम, तो आम्ही मे महिन्यात पोस्ट केला होता आणि त्याच्यासाठी आम्हाला नाशिक जिल्हा परिषदेचं पोस्ट ऑफ द मंथ विनोबाच्या प्लॅटफॉर्मचं मिळालं.
1: मग शैक्षणिक साहित्य त्यावेळेला काय मिळालं?
0: शैक्षणिक साहित्य बरंच मिळालं, त्याचा उपयोग विद्यार्थ्यांसाठी आजही आम्ही करतोय. जी विनोबाकडून जी किट मिळते बॅग, त्याच्यामध्ये खूप सारं शैक्षणिक साहित्य, अक्षरशः म्हणजे इरेजर, म्हणजे खोडरबरापासून पेन्सिल पासून खूप इतकं चांगलं चांगलं कंटेन आहे त्यामध्ये, खूप सारं कंटेन आहे. आज मला सांगायला आवडेल की त्यामध्ये विद्यार्थ्यांना हातात येतील असे छोटे छोटेसे असे कार्ड आहे, पपेट आहे, त्यानंतर विद्यार्थ्यांना रफ वर्कसाठी पेजेस त्यांनी दिलेले आहे, पेन्सिल, रबर, पेन, कलर पेन, स्केच पेन, असं इतकं भरमसाठ मटेरियल ते विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध झालेलं आहे, याचा निश्चितच आनंद वाटतो.
1: बरं, मग जेव्हा तुम्ही विद्यार्थ्यांना ते मटेरियल वाटलं तेव्हा त्यांचा आनंद कसा होता?
0: मला सांगायला आवडेल की त्याच्यात एक स्माइली असते, स्माइली मिळते मुलांना आणि आम्ही असे उपक्रम राबवायचो ज्याची स्पेलिंग जास्त पाठ, ज्याचा ज्या विद्यार्थ्याचा अभ्यास रेग्युलर आहे, जो विद्यार्थी लवकर येतो, जो विद्यार्थी टापटीप येतो, त्या विद्यार्थ्याला आम्ही स्वतःहून ती स्माइली लावतो आणि त्या स्माइली लावल्याचा एक वेगळाच आनंद एक त्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आम्हाला पाहायला मिळतो. अतिशय निरागस मनाची मुलं असतात, त्यांची चढाओढ लागलेली असते मला स्माइली कधी मिळेल.
1: बरं, मग स्पेलिंग बी सारख्या ऍक्टिव्हिटीज आपण आपल्या शाळेत घेतल्यानंतर विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेमध्ये काही वाढ झालेली आपल्याला लक्षात आली का?
0: निश्चितच. हे उपक्रम आपण जे राबवतो हे एका उद्देशानेच राबवत असतो आणि त्याचा निश्चितच विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर हा सकारात्मक परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो. याचा आम्ही स्वतः अनुभव घेतलेला आहे. विद्यार्थी स्वप्रेरणेने जाणीवपूर्वक आपण त्यांच्याकडे जेव्हा हे उपक्रम घेऊन जातो त्या उपक्रमाचं महत्व त्यांना नकळत न सांगता सुद्धा त्यांना ते पटायला जावं लागतं आणि विद्यार्थ्यांमध्ये एक स्पर्धा तयार होते की माझ्या मित्राची आज 10 स्पेलिंग आज तो चांगल्या प्रकारे सांगू शकतो किंवा लिहू शकतो. तेव्हा प्रेरणा ही बाकीच्या विद्यार्थ्यांना त्यातून आपोआपच मिळत असते आणि त्याचा फायदा आम्हाला वर्गामध्ये होतच असतो.
1: मस्त. मग जे काही अभ्यासक्रम आहे त्या व्यतिरिक्त आपण त्यांच्या काही ऍक्टिव्हिटी घेतो का, किंवा त्यांची भाषणं असतील किंवा स्नेहसंमेलन असेल, मग हे आपण कशा पद्धतीने शाळेमध्ये राबवतो?
0: हे उपक्रम आम्ही घेतच असतो. स्नेहसंमेलनाचा उपक्रम किंवा एखादा समजा आता पुढे आषाढी एकादशी आहे, तिची तयारी आज आम्ही मुद्दाम सांगतो. आज आम्ही विद्यार्थ्यांच्या हातावर रामकृष्ण हरी विठ्ठल असे मेहंदीने आमच्या विद्यार्थ्यांच्या हातावर आज मेहंदी काढून आलेलो आहे आणि असे जाणीवपूर्वक आम्ही उपक्रम हे घेतच असतो. स्नेहसंमेलन सारखे असतील, 15 ऑगस्ट 26 जानेवारीची भाषणाच्या स्पर्धा असतील, त्यानंतर आपण महिला मेळावा घेत असतो, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज महिलांकडून हे करून घेत असतो. ते महिला देखील त्यांना देखील या निमित्ताने शाळेची गुढी वाटायला लागलेली आहे.
1: मस्तच. बरं, मग आपण आपला जो भाग आहे हा शेती असलेला भाग आहे आजूबाजूला, विद्यार्थ्यांना नक्कीच त्याच्याबद्दल थोडी माहिती असेल, पण तरीही आपण परसबागेची ऍक्टिव्हिटी राबवली आहे का?
0: येस, आम्ही परसबागेची ऍक्टिव्हिटी राबवली. शाळेला जागा कमी आहे तरी आम्ही आमच्या पद्धतीनं एका छोट्याशा अशा वरांड्याच्या बाजूला कोबी, फ्लावर, मिरची, वांगी, मुळा, गाजर असे वेगवेगळ्या प्रकारचे आम्ही बियाणे लावून आणि त्याचा 100% सेंद्रिय पद्धतीने त्याला वाढवलं आणि त्याचा विद्यार्थ्यांच्या आहारामध्ये त्याचा उपयोग करून घेतला.
1: मस्तच. काय वाटतं विनोबा किती महत्वाचं आहे शिक्षकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी पण?
0: बघा, शासन एनजीओ कडून वेगवेगळे उपक्रम राबवत असतं, त्यामागचा उद्देश हा फार मोठा आहे. विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी शासनाकडून जे वेगवेगळे प्लॅटफॉर्म आता उभे केले जात आहे एनजीओ मार्फत, त्यामध्ये मागे एकदा आमच्या शाळेमध्ये मागच्या शाळेमध्ये माझ्याकडे सेव्ह द चिल्ड्रन नावाचं एनजीओ कडून आम्हाला खूप चांगली मदत त्या काळात झाली. म्हणजे त्यामध्ये त्यांनी हँडवॉश स्टेशन असेल, त्याच्यानंतर पूर्ण भिंती वॉल पेंटिंग करून दिली होती त्यांनी, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य दिलं, बॅग्स वगैरे दिल्या, गरीब मुलांच्या विद्यार्थ्यांचा खर्च त्यांनी उचलला. आर्थिक अर्थात आमच्या जिल्हा परिषदला फारसा खर्च लागत नाही कारण आपल्याला बऱ्यापैकी मोफतच मिळतात पाठ्यपुस्तकं वगैरे, पण जे अतिरिक्त वाचनाची पुस्तकं आहेत ती पण दिली जातात, जी की आता विनोबाच्या प्लॅटफॉर्म मधून सुद्धा विद्यार्थ्यांना जे शैक्षणिक साहित्य मिळतं त्याचा सुद्धा त्यांच्या रोजच्या दैनंदिन शैक्षणिक प्रवासामध्ये खूप चांगला उपयोग होतो त्यांना.
1: म्हणजे एकूणच विनोबा हे शिक्षकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी दोघांसाठी उपयुक्त आहे असं म्हणायला हरकत
0: नाही.
1: बरं, जाता जाता सगळ्या शिक्षक सहकारी मित्रांना काही संदेश द्यावा असा वाटतो का विनोबा ऍप वापरण्याविषयी?
0: विनोबाबद्दल मी एवढंच सांगेल की विनोबा हे हा एक खूप चांगला प्लॅटफॉर्म हा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी आहे. तो विद्यार्थ्यांच्या गुणात्मक भावनात्मक आणि सगळ्याच प्रकारच्या विकासामध्ये मदत करतो आणि म्हणून माझं असं आव्हान राहील की ज्यांना ज्यांना शक्य आहे नवे मी तर म्हणतो 100% शिक्षकांनी या प्लॅटफॉर्मवर आलं पाहिजे, त्याच्यातल्या अडचणी एकमेकांशी विचारून त्या समजून घेतल्या पाहिजे. त्यामध्ये फारशा अडचणी नाहीये, पण ज्या काही अडचणी येत असतील त्या ज्यांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला जे आमच्यासारखे लोक आहे आम्ही सुद्धा कोणाला तरी विचारूनच याच्यामध्ये मार्गक्रमण करत आहोत. तर कोणाला जर काही गरज लागली तर माझ्यासारख्या माणसाकडून समजा घेतली मदत तरी मी कधी सदैव द्यायला तयार आहे आणि त्यांनी यावं आणि विद्यार्थ्यांच्या विकासामध्ये त्यांनी निश्चितच विनोबाचा वापर करून घ्यावा.
1: खूपच छान सर, आज एकूणच सगळी माहिती ऐकून छान वाटलं आणि अशीच आपली पण उत्तरोत्तर प्रगती होत राहो, विद्यार्थ्यांसाठी आपण अधिकाधिक उपयोगी पडत राहो अशा सदिच्छा देते आणि जास्तीत जास्त पोस्ट ऑफ द मंथ रिवॉर्ड तुम्हाला मिळो असंच मी म्हणेन. आणि आज तुम्ही इथे आलात आणि आमच्या सगळ्या श्रोत्यांशी मनसोक्त गप्पा मारल्या त्यासाठी तुमचे मनपूर्वक आभार. धन्यवाद.
0: धन्यवाद मॅडम.
1: तर मंडळी, विनोबा म्हणे ह्या कार्यक्रमामध्ये आज आपण गप्पा मारल्या श्री सोमनाथ आव्हाड सर, जे आले होते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निमोणीचा मळा वावी सिन्नर या ठिकाणाहून. कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची, पण तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: मी काल माझ्या पुतण्याच्या घरी जाऊन आलो. मी तर पाहून थक्कच झालो. ते लोक दिवसभर एसी चालवतात, रोज वॉशिंग मशीन लावतात, घरात दोन दोन फ्रीज आहेत, पण त्यांचं वीज बिल किती येतं माहितीये? शून्य. मी विचारलं तर पुतण्या म्हणाला, काका सगळी वर्षाची कृपा आहे. म्हणजे सोलर पॅनलची. मी विचार केला आता बसवायलाच पाहिजे.
1: पीएम सूर्यघर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in. हर घर सूर्यघर.
2: हम तुम या चित्रपटामधलं प्रसून जोशी यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत अलका याज्ञिक यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे जतीन ललित यांनी.

0: एफडी करायची आहे, मग निवडा विश्वास कोऑपरेटिव्ह बँक. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील कालावधीसाठी एफडी सुविधा. व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि ₹15 लाखावरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज आणि खास 499 दिवसांची स्पेशल एफडी योजना 7.75% व्याजदरासह. तेव्हा आजच भेट द्या आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला. अधिक माहितीसाठी संपर्क 9130002088. विश्वास बँक, विश्वासाचे नाते.
1: किशोर कुमार आणि उषा मंगेशकर यांच्या स्वरात धनवान या चित्रपटामधलं साहिर लुधियानवी यांचं गीत आता ऐकूयात. संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर.

0: तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 9850 84 0520 आणि 9839 52 278.
1: ऐकूया दत्त या चित्रपटामधलं नक्षलालपुरी यांचं गीत. हे गीत गायलं आहे आशा भोसले आणि किशोर कुमार यांनी. संगीतकार खय्याम.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानं सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज. मी सुहास जोशी अमेरिकेहून बोलतोय आपल्या स्वरसंजीवनी या कार्यक्रमात. आजच्या आपल्या कार्यक्रमात सादर करणार आहे राग बिलासखानी तोडी. बिलासखानी तोडी राग ऐकल्यामुळे मनाची प्रसन्नता वाढेल, शरीरात एक प्रकारचा शिथिलपणा आला असेल तर तो कमी होईल, आणि मेंदूचं कार्य जास्ती तेजीत चालू होईल, जास्ती उत्तेजन मिळेल मेंदूला, आणि नैराश्यसुद्धा कमी होईल. आता तुमच्यापुढे सादर करत आहे राग बिलासखानी तोडीमधील आलाप.

0: हरे नारायण।
1: श्रोते हो, हा होता आपला आजचा स्वर संजीवनी कार्यक्रम। पुन्हा भेटूयात याच वारी याच वेळी। तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ। तुमचं जगणं, तुमचा आवाज।

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: या चित्रपटामधलं गीत आता ऐकूया. गीतरचना आनंद बक्षी यांची, संगीतकार लक्ष्मीकांत पैरेलाल, आणि हे गीत गायला आहे शब्बीर कुमार, आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांनी.

0: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज, श्रोते हो। आपण ऐकतो आहोत गोष्टी मृत्यूपत्रांच्या। आजची गोष्ट शेवटची सही। रविवारची सकाळ, घरात आनंदाचं वातावरण होत, नातवाचा वाढदिवस, केक, फोटो, हशा, गप्पा, असं सगळं रंगलं होत। तेवढ्यात मुलगा सहज म्हणाला, बाबा तुम्ही बऱ्याच दिवसापासून विल करायचं म्हणताय, या आठवड्यात जाऊया। हो करूया करूया की, अजून आहे वेळ। विषय तिथेच संपला। त्या रात्री झोपण्यापूर्वी त्यांनी नातवाच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला आणि तोच त्यांचा शेवटचा स्पर्श ठरला। पहाटे तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने त्यांनी या जगाचा निरोप घेतला। झालं, 13 दिवस संपले। आता घरात एक वेगळाच प्रश्न उभा राहिला। बाबांना गावाची शेती कोणाला द्यायची होती? पुण्यातला फ्लॅट, राहता बंगला, आईची पुढची व्यवस्था, मुलीबद्दल त्यांची काय इच्छा होती, कोणालाच माहिती नव्हतं। मुलगा म्हणाला, बाबा मला सांगायचे। मुलगी म्हणाली, माझ्याशी तर ते वेगळंच बोलले। आई मात्र शांत होती, कारण तिला माहित होत दोघही खोटं बोलत नव्हते। पण दोघांकडेही बाबांचे शब्द नव्हते, होत्या फक्त आठवणी। आणि आठवणींना सही नसते। काही महिन्यांनी नातवानी भिंतीवरच्या फोटो समोर उभं राहून विचारलं, आजी सध्या आत्या आपल्याकडे का बरं येत नाही ग? आजीच्या डोळ्यात पाणी आलं। ती पण फोटो समोर उभी राहिली आणि एवढंच म्हणाली, तुम्ही आयुष्यभर खूप काही कमावलं, पण शेवटची इच्छा मात्र लिहून ठेवली नाही। कदाचित उशीर होईल, त्यामुळे योग्य वेळेत आपले मृत्यूपत्र तयार करा।
1: नमस्कार, मी ॲडव्होकेट महेंद्र एकबोटे। आपण आत्ताच एक कथा ऐकली। ही कथा जरी काल्पनिक असली तरी अशी परिस्थिती आपल्या समाजात अनेक कुटुंबामध्ये प्रत्यक्ष घडताना आपण अनेकदा पाहतो। आपण आयुष्यभर संपत्ती निर्माण करतो, आपल्या कुटुंबासाठी कष्ट करतो, पण आपल्या जाण्यानंतर ती संपत्ती कोणाला, कोणत्या पद्धतीने आणि किती मिळावी हे जर आपण लेखी स्वरूपात सांगितलं नाही तर गैरसमज आणि वाद निर्माण होण्याची शक्यता वाढते। मृत्यूपत्र म्हणजे फक्त कायदेशीर दस्तावेज नाही तर आपल्या कुटुंबावर असलेल्या प्रेमाचा, विश्वासाचा आणि जबाबदारीचा तो एक लेखी पुरावा आहे।

तेव्हा पुन्हा भेटूया शेवटची सही या हृदयस्पर्शी कथा मालिकेच्या पुढच्या भागात, फक्त रेडिओ विश्वासवर.

0: इंजिनिअरिंग ला ऍडमिशन घ्यायचंय पण कन्फ्युज आहात.
1: कम्प्युटर घ्यावं की आयटी, एआय, मेकॅनिकल की दुसरी कोणती ब्रांच निवडायची?
0: तुमचं करिअर फक्त 4 वर्षांसाठी नसतं, ते असतं पुढच्या 40 वर्षांसाठी आणि योग्य करिअर डिसिजनच बनवतं सक्सेसफुल फ्युचर.
1: म्हणूनच एड्युकॉन घेऊन आले आहे एक्सपर्ट एज्युकेशनल काउन्सिलिंग, योग्य करिअर गायडन्स, राईट ब्रांच सिलेक्शन, राईट कॉलेज सिलेक्शन आणि तुमच्या फ्युचर साठी योग्य डिरेक्शन.
0: आजच संपर्क करा एड्युकॉन, स्वप्नील जोशी, 9422283655.
2: दिल आशियाना है या चित्रपटामधले गीत आता ऐकणार आहोत. मजरूह सुलतानपुरी यांच्या गीताला संगीत आहे आनंद मिलिंद यांचं. हे गीत गायला आहे कविता कृष्णमूर्ती, अभिजित, साधना सरगम, सुदेश भोसले आणि पद्मिनी यांनी.

माकट्टा, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित भारतीय जागतिक सिनेमांची अनोखी फिल्मी सफर गुरुवार 23 जुलै 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता. ठिकाण डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर अँड ट्रेनिंग हब, विश्वास गार्डन शेजारी, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक. प्रवेश विनामूल्य.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन्स आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
5: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
6: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून। 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही।
5: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत।
6: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष।
5: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या, अटी व शर्ती लागू।
7: मंडळी नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। गुंजन मनातलं या कार्यक्रमात मी ज्योती चौधरी आपलं स्वागत करते। डाकिया डाकलाया, 4 दिवसापासून गेट वाजलं की नमिता पत्र आलं का बघायला धावत जायची। बघणं चैनच पडत नाही। एक जरा झालं ती भाचीला म्हणाली आणि भाचीला हसू झालं। अगं आत्या, आठवण आली तर फोन करती। खरंय तुझं, नमिता म्हणाली, पण ना जी गंमत पत्र वाचनात आहे ती या फोनच्या गप्पात नाही। हा असं म्हणत तिला आठवली ती पत्राची प्रतीक्षा 20-25 वर्षापूर्वीची। पोस्टमॅनची वाट डोळ्यात प्राण आणून बघितल्या जायची। डाकिया डाकल्यामुळे पोस्टमॅन दादा पत्र

अनेकदा मायना मजबूत जसे ठरलेलेच असायचे, यातील पत्र ही मायेनं ओथंबलेली असायची. काही आठवणीतली पत्र म्हणजे माहेरची, मायेच्या उद्धार हवेची, असंच पत्र असायचं आजोचं, मामाचं. मामाचं पत्र येताच आईचा मूड एकदम बदलायचा. आम्ही सुट्टीत गावाला जाण्याच्या तयारीलाच लागायचो, पण एक पत्र देताना पोस्टमन दादाही मनोमनी खुदकन हसत. ते असायचं गुलाबी पत्र. हे पत्र जरा जपूनच वाचून राहिले.

काळी पोस्टा अगोदर पक्ष्यांच्या प्राण्यांच्या माध्यमातून पत्र पाठवली जात. कधी पोपट कधी भुगू तर बरेचदा कबूतराच्या पायाला बांधून पत्रांची ने आण व्हायची. खरंच किती मजेदार असेल ना त्या पक्ष्यांचं त्या गंतव्यापर्यंत न चुकता जाणं आणि संदेश वाहक होणं. मैंने प्यार किया मधलं गाणं आपसुकच ओठावर येत आहे.

अतिशय वाट बघायला लावणारी पत्र असत बॉर्डरवर येणारी किंवा बॉर्डर वरून येणारी, देश रक्षणार्थ कार्यरत असलेल्या आपल्या मुलांच्या चिठ्ठीची आर्तपणे वाट बघणारे घरचे, सतत मनात ताटलेली हुरहुर, त्या मुलाला घरून पत्रही येतं, बहिणीच्या लग्नाला जाता येणार नसतं, त्या आलेल्या पत्रिकेला पत्राला तो बहीण समजतो, किती वेळ पत्रावरूनच थरथरत हात फिरवतो, काय या भावना, काय ते शब्द, अगदी अपुरे पडतात बघा त्यांना व्यक्त करताना। संदेश आते है हे गाणं म्हणजे भावनांना मिळालेल्या शब्दांचं पुन्हा

मंडळी, हल्ली पत्र लिहिल्याचं आठवतच नाहीये. पत्राची पेटी प्रतीक्षा करते, पण मोबाईलनं चटकन मेसेज फोन केला जातो. या आधुनिकतेनं, क्रांतीनं पत्रातली गंमत ही व्याख्याच बदलली बघा. मग आता बघताय ना लिहून पत्र. भेटूया पुढच्या गुरुवारी. तोपर्यंत ज्योती चौधरीचा नमस्कार. एकत्र हा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: अमृताचा घनपरसवत तृप्तीची अनुभूती देणारा आणि सकल स्वरमंडला चिरंतन टिकणारा आवाज लता मंगेशकर अर्थातच आनंद घन. लता दीदींच्या आवाजाची मोहिनी पुन्हा एकदा मनांवर पसरवणारा कार्यक्रम जरूर आहे का आनंद घन. दर बुधवारी दुपारी 2 वाजता आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 10 वाजता. सादर करते विश्वास देशपांडे फक्त रेडिओ विश्वास 90.8 वर. कायदा कोर्ट आणि न्याय प्रक्रिया सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद कायद्याच्या जगातलं वास्तव न्याय संवाद
1: जरूर आहे का. तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत जबरदस्त या चित्रपटामधलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. ऐकूया किशोर कुमार यांच्या आवाजात. संगीतकार राहुल देव बर्मन.

0: माझ्या पैशाला सुरक्षितता आणि चांगला परतावा कुठे मिळेल?
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेत नक्की मिळेल. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील मुदतीसाठी FD करा आणि मिळवा 3% ते 7.25% पर्यंत आकर्षक व्याजदर.
0: ज्येष्ठ नागरिकांसाठी काही विशेष योजना?
1: हो, आहे ना. ज्येष्ठ नागरिक आणि ₹15 लाख किंवा त्याहून अधिक ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज.
0: वा, आणखी काही खास?
1: हो, आमची 499 दिवसांची स्पेशल FD योजना आकर्षक 7.75% व्याजदरासह. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक, तुमच्या विश्वासाची बँक.
2: कार्यक्रमातलं यानंतर गीत ऐकूयात अमित कुमार आणि अलका याज्ञिक यांच्या आवाजात. अंजान यांची ही गीतरचना ऐकूया 1990 साली आलेल्या CID या चित्रपटामधली. या गीताला संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.

0: तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MScIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98504500520 आणि 98349 52278.
1: या चित्रपटामधलं कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांनी गायलेलं टायटल सॉन्ग आता ऐकूयात. गीतरचना समीर यांची, संगीत दिलं आहे नदीम श्रवण यांनी.

0: वेदांत हॉस्पिटल प्रस्तुत अवघा विठ्ठल, सादर करत्या गायिका सौ रागिणी कामतीकर, स्वागतोत्सुक डॉक्टर राजेंद्र नेहते आणि डॉक्टर अनिता नेहते, निवेदन डॉक्टर स्मिता मालपुरे, सहगायन नरेंद्र टोंगळे, किरण शिंदे, सहकार्य विनायक रानडे. रविवार दिनांक 26 जुलै 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता, ठिकाण गुरुदक्षिणा हॉल, कॉलेज रोड, नाशिक. प्रवेश विनामूल्य. रेडिओ पार्टनर रेडिओ विश्वास.
1: गीतकार रवींद्र जैन यांच्या संगीताने सजलेलं गीत आता आपण ऐकणार आहोत हेमलता यांच्या आवाजामध्ये. हे गीत आहे अबोध या चित्रपटामधलं.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

0: दुपारचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
2: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचा जगणं तुमचा आवाज. मी मोहना कारखानीस सिंगापूर इथून बोलते.
1: चला जाऊया या कार्यक्रमात. आता आपण भेट देत आहोत दक्षिण कोरिया देशातील सोल या राजधानीला. कोरियाच्या भटकंतीवरील आजचा हा चौथा भाग आहे. मंडळी, सोलला विमानतळावर पोचल्यावर पहिली धाव घ्यावी लागते ती टॅक्सी पकडायला. जवळच टॅक्सी स्टँड असतो म्हणजे विमानतळाच्या जवळ, पण इथे सगळे शिस्तीत चाललेले असते त्यामुळे घाबरून जायचं कारण नसते. आपण बुकिंग केल्यावर लहान मोठ्या टॅक्सीज रांगेत आपल्यासमोर येतात. आम्ही टॅक्सी आधीच बुक केली होती त्यामुळे टॅक्सी आमच्यासाठी तयारच होती. आम्हाला भेटलेला टॅक्सी ड्रायव्हर हुशार होता. काळ्या सूटमध्ये कोणत्याही कंपनीचा अधिकारी असल्यासारखा दिसत होता आणि त्याचे बोलणे वागणेही अगदी व्यावसायिक वाटले. त्याने इंग्रजीत पण वेगळ्या बोलीत ॲक्सेंटमध्ये म्हणजे कोरियन ॲक्सेंटमध्ये बोलायला सुरुवात केली. त्याच्या बोलण्यात त्याच्या देशाबद्दलचा अभिमान अगदी जाणवत होता. आम्ही लोटे हॉटेलचे बुकिंग केले होते तर लोटे हॉटेलला पोचण्याआधी त्याने आपल्या बोलण्यातून कोरियाची बरीच माहिती सांगितली. या माहितीचा गोषवारा इतकाच की सध्या कोरियातही महागाईचा तडाखा बसत आहे. घरात दोघं कमावती असली तरी जेमतेम खर्चाचा ताळमेळ बसतो. त्याची मुलं कॉलेजमध्ये शिकली होती, त्यांना हवे ते कॉलेज देऊन शिक्षण करून ते आता नोकरीला लावून बाकी खर्च पुरवून तो आता रिटायर झाला होता, पण टॅक्सी चालून आणखी काही एक्स्ट्रा कामे करत होता. अचानक हे सांगताना आम्हाला त्याने आपले वय आमचे वय विचारले. आपल्याला हे जरा ऐकून चमत्कारिक वाटते पण त्याच्यात त्यांना काही वाटत नाही, ही कदाचित त्यांची संस्कृती असेल. त्याचे स्वतःचे वय त्याने 70 सांगितले आणि आपण 72 किंवा 75व्या वर्षी रिटायर होऊ असेही घोषित करून टाकले. आम्ही त्याचे प्लॅन ऐकत असतानाच गाडी लोटेजवळ हॉटेल लोटेजवळ जाऊन पोचली. आता तो शनिवार होता आणि संध्याकाळची वेळ होती, अंधुक उजेड होता आणि आमच्या लक्षात आले की हॉटेल अगदी शहराच्या मध्यभागात होते. तिथली टापटीप स्वच्छता उठून दिसत होती. बाहेर काही हौशी पर्यटक कट्ट्यावर किंवा बाकड्यावर बसलेले होते. बाहेरून हॉटेल कसे दिसत असेल याचा विचार करत असतानाच हॉटेलमध्ये पाऊल टाकले आणि वातावरण इतके अप्रतिम की अगदी स्वर्गात उतरल्यासारखे वाटले. नंतर आम्ही आमच्या खोलीवर गेलो. तिथे प्रत्येक ठिकाणी कोरियन लोकांची सभ्यता आणि त्यांची आपलेपणाची वागणूक लक्षात ठेवण्यासारखी होती. शनिवारनंतर रविवार उजाडला आनंदाचा दिवस घेऊनच मग आम्ही रविवारी मार्केटमध्ये फेरी मारली. रविवार खरं तर सुट्टीचा दिवस, पण इथे अगदी गर्दी कमी असते, दुकानंही तुरळक उघडी असतात. हा भारतात आणि कोरियात फरक जाणवतो. भारतात रविवार किंवा सुट्टीच्या दिवशी दुकानात भरपूर गर्दी असते आणि त्यामुळे भारतातील दुकानदारही पैसे कमवणे सोडत नाहीत, तेवढी मेहनतसुद्धा घेतात. इथल्या दुकानात मात्र ही जी वागणूक आहे ती वेगळी वाढवली. खाण्यापिण्याची दुकानं मात्र सर्रास उघडी होती आणि लोक मजेत लंच घेत होते किंवा काही खात पीत होते. रविवारी संध्याकाळी आम्ही हॉटेल लोटेमध्येच डिनर घेतले, पण स्थानिक लोक आणि पर्यटक मजेत खाताना आणि गप्पा मारताना दिसले. ही गर्दी अतिशय आधुनिक वाटली त्यांच्या कपड्यांवरून, त्यांच्या धावपळीवरून. आता दुसऱ्या दिवशी नोकरीसाठी ऑफिस गाठायला पळणारे तरुण तरुणी दिसली तरीही आजूबाजूला निवांत हात हातात घालून फिरणारी तरुण मंडळी दिसली. इथल्या मुलांचे आणि मुलींचे दिसणे मला मात्र एकसारखे वाटले. विशेषतः मुलींच्या चेहऱ्यावर सौंदर्य प्रसाधनांचा खूप मारा दिसला. जवळच पॅलेस होता म्हणजे राजवाडा होता, तिथे तर सर्व प्रकारची गर्दी उसळलेली दिसली. इथल्या राजवाड्या

0: गावचे वैशिष्ट्य म्हणजे भरपूर जागा, मोठी पटांगण आणि गंमत म्हणजे पारंपरिक पोशाख घालून फिरणारी कपल्स, तरुण तरुणी मोठ्या प्रमाणात दिसली. त्यामुळे मलाही खूप उत्साह आला, अंगात संचारला. मग आम्ही म्हणजे मी आणि संजय कारखानीस यांनी जवळच्या दुकानात जाऊन पारंपरिक पोशाख घातला, ज्याला स्थानिक भाषेत केन बॅग म्हणतात. आम्ही दोघांनी खूप फोटो काढले. हे पोशाख तुम्हाला सांगते राजवाड्याजवळच्या रस्त्यांवर असलेल्या अनेक दुकानातून मिळतात. शिवाय गंमत म्हणजे मी हा पोशाख भाड्याने घ्यायला गेले तेव्हा एक केशभूषा करणारी वयस्कर बाई तिथे होती. असो, ही माझी केशभूषा त्या बाईने अक्षरशः 10 मिनिटात केली. मलाच मला आरशात बघून लई भारीपणाचा फील आला. मी राणीची वेशभूषा आणि केशभूषा करून, तर माझ्या मिस्टरांनी राजाची वेशभूषा आणि केशभूषा करून विशेष प्रकारची टोपी घालून राजवाड्यासमोर बरेच फोटो काढले. हा अनुभव खरोखर नेहमीपेक्षा खूप वेगळा होता आणि त्या दिवशी अंगात संचारलेला उत्साही वाखाणण्यासारखा होता हे आता माझ्या लक्षात येते. सोमवारी आम्ही गाईड बरोबर रात्रीच्या चांदण्याच्या प्रकाशात किल्ल्यावर गेलो. बहुतेक ठिकाणी फक्त तटबंदी दिसत होती, पण ढासळलेली खिंडारे बघितली आणि ते बघताना अनेक वर्षापूर्वी कोरियाची जनता आणि सैनिक ते भयंकर युद्ध लढताना डोळ्यासमोर आले. किल्ल्यांविषयी खूप काही माहिती आहे, ती थोडक्यात आजच्या भागात सांगते. नंतर पुढील भागात आपण त्याविषयी मोठी माहिती, विशेष माहिती जाणून घेऊया. कोरियन किल्ल्यांची परंपरा 3 राजवटींच्या काळापासून विकसित झाली आहे आणि नंतर कोरियाच्या लष्करी वास्तुकलेचे ते एक वैशिष्ट्यपूर्ण अंग बनले आहे. ही परंपरा गोंग्रुयो या राज्यात सुरू झाली आणि नंतर बीके, सिला, गोरियो आणि जेसन यांनी पुढे विकसित केली. आता या किल्ल्यांची वैशिष्ट्य अशी दिसली की ते दगडांपासून बांधलेले होते आणि केवळ संरक्षणासाठी बहुतेक त्या डोंगराळ भूभागाचा उपयोग केलेला दिसत असे. पारंपरिक चिनी किल्ल्यांपेक्षा हे जरा वेगळे होते, कारण चिनी किल्ले हे सपाट प्रदेशात माती व विटांच्या बांधकामावर बांधलेले असतात. संपूर्ण कोरियामध्ये सुमारे 2400 डोंगरी किल्ल्यांची ठिकाणं सापडली आहेत. ही माहिती अतिशय रंजक वाटली आणि अद्भुत वाटली. आता या पुढील भागात आपण अधिक किल्ल्यांची माहिती जाणून घेऊया मंडळी. आता मात्र इथेच थांबायची वेळ आलेली आहे. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज. धन्यवाद.
1: अहो, पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे? आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
2: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
1: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

येने माकट्टा, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित भारतीय जागतिक सिनेमांची अनोखी फिल्मी सफर गुरुवार 23 जुलै 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता ठिकाण डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर अँड ट्रेनिंग हब विश्वास गार्डन शेजारी ठाकूर रेसिडेन्सी विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक प्रवेश विनामूल्य

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमान सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

0: श्रोते हो नमस्कार. तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. सावित्री अबॅकसच्या या कार्यक्रमात मी आरजे मुग्धा तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. सावित्री अबॅकसच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण अबॅकस शिकवणाऱ्या शिक्षकांशी गप्पा मारत असतो. तर आज सौ संगीता महाजन मॅडम आज आपल्यासोबत आहेत, आपल्यासोबत गुजरात मधून टेलिफोनिकच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. नमस्कार मॅडम.
1: नमस्कार मॅडम.
0: सविता मॅडम, खूप खूप स्वागत आहे आपच्या आपल्या या सावित्री अबॅकसच्या या कार्यक्रमात. जसं जसं अनेक शिक्षकांचे इंटरव्ह्यू आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून होत गेले, तर त्यातून एवढं लक्षात आलंय की ब्रेन ट्रेनच्या माध्यमातून शिक्षकांची ही जी साखळी जोडली गेलीये ती अतिशय मोठी आहे. आणि दरवेळेस नवीन नवीन शिक्षकांचा इथे सहभाग होत असतो आणि परिचय देखील होत असतो. तर आज सुद्धा मी तुमच्याशी याच विषयांवर संवाद साधणार आहे. तर सुरुवात आपण इथूनच करूयात. मॅडम, आपण मूळच्या कुठल्या आहात?
1: मी मूळची तशी जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील वरणगाव आहे तिथले आहे. माझं सासर तिथलं आहे आणि माहेर माझं भुसावळ तालुक्यातले मुक्ताईनगर इथलं माहेर आहे माझं.
0: आपलं शिक्षण काय झालंय?
1: माझं शिक्षण बीएससी बीएड झालेलं आहे. माझं पूर्ण शिक्षण मुक्ताईनगर येथेच पूर्ण झालेलं आहे.
0: डीएड आपण लग्नानंतर पूर्ण केलं का?
1: हो, बीएड मी लग्नानंतर 4-5 वर्षांनी केलं. म्हणजे स्कूलमध्ये मी लागले, मग इथे स्कूलमध्ये कंडिशन, गव्हर्नमेंटची कंडिशन आली की प्रत्येक टीचर बीएड असलेच पाहिजे, डीएड नाही तर बीएड. म्हणून मग मी तेव्हा बीएड कम्प्लीट केलं माझं.
0: बरं, बीएड शिकत असताना लग्नानंतर काही तुम्हाला अडचणी आल्यात का?
1: बीएड शिकत असताना ऍक्च्युली मी तेव्हा जॉब पण करत होते. मग एक वर्ष मला जॉब करून आणि मग माझं तेव्हा ऍडमिशन जळगावला होतं बीएड साठी. तर मला मधून मधून जळगावला ये जा करावं लागत होतं. मग नंतर एक वर्षानंतर मी बीएडच्या जेव्हा सेकंड इयरला गेले तेव्हा मग मी स्कूलमधून जॉब घेऊन घेतला एक वर्षाचा. कारण सेकंड इयरला तिथं आपल्याला स्कूलमध्ये जाऊन डेमो द्यावा लागतो, शिकवावं लागतं, 8 दिवसाचं आपलं तिथं तसं ट्रेनिंग असतं, त्याच्यामुळे मग ते जमणार नव्हतं जॉब करून. म्हणून मग मला जॉब एक वर्ष सोडावा लागला. मग बीएड केल्यानंतर पुन्हा मी त्या स्कूलला जॉईन केलं.
0: आणि आता सध्या काय करत आहात तुम्ही?
1: आता सध्या मी घरी अबॅकसचे क्लासेस घेते.
0: अच्छा अच्छा, बरं. अबॅकस म्हणजे काय हे आपल्या श्रोतांना सांगाल.
1: अबॅकस म्हणजे मॅडम हे एक टूल आहे जे मुलांच्या ब्रेनला चालना देते आणि ब्रेनला ऍक्टिव्हेट करते, त्यांचं कॉन्सन्ट्रेशन वाढवतं. ऍक्च्युली जेव्हा आपल्या ब्रेनमध्ये दोन लेफ्ट ब्रेन आणि राईट ब्रेन असे दोन ब्रेन असतात, तर राईट ब्रेन लेफ्ट ब्रेन जो असतो ना तो आपला कॅल्क्युलेशन करत असतो आणि राईट ब्रेन जो आहे तो आपलं इमॅजिनेशन, पिक्चर्स वगैरे स्टोअर करत असतो. तर अबॅकस हे एक टूल आहे त्याच्या आधारे आपण आपलं ब्रेन, मुलांचं ब्रेन ऍक्टिव्हेट करण्याचं कार्य करतो. जेव्हा मुलं दोन्ही हातांनी कॅल्क्युलेशन करतात तेव्हा त्यांचं दोन्ही ब्रेन, लेफ्ट आणि राईट दोन्ही ब्रेन काम करतात आणि त्यामुळे ते त्यांचं कॉन्सन्ट्रेशन पण वाढतं. आणि या अबॅकसचा उपयोग फक्त मॅथमॅटिक्स मध्येच होतो असं नाही, तर कॉन्सन्ट्रेशन बिल्डअप झाल्यामुळे मुलं दुसऱ्या सब्जेक्टवर पण चांगलं फोकस करतात आणि त्याच्यातही ते आपला चांगला परफॉर्मन्स देतात.
0: अबॅकसच्या माध्यमातून मुलांचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं आणि त्यामुळे अभ्यासात देखील त्यांना खूप मदत होते.
1: हो हो.
0: बरं, अबॅकस शिकावं असंच का बरं वाटलं आपल्याला?
1: मला तसं मॅडम सुरुवातीपासूनच माझा मॅथमॅटिक्स हा सब्जेक्ट खूप आवडीचा होता. मला ऍक्च्युली मॅथमॅटिक्स मध्ये स्पेशलायझेशन पण करायचं होतं, पण आमच्या गावात तिथं मॅथमॅटिक्स स्पेशलायझेशन नसल्यामुळे मला ते करता आलं नाही. त्याच्यासाठी ते जळगावला जावं लागत होतं आणि तिथं हॉस्टेलवर राहण्याची मला घरून परवानगी नव्हती. म्हणून मग मला आमच्या इथं जे केमिस्ट्री होतं स्पेशलायझेशन मला बीएससी त्यातच करावं लागलं. पण मला खूप आवड होती मॅथमॅटिक्स शिकण्याची. आणि जेव्हा एकदा मी विद्या बालनचा शकुंतला देवी हा मूवी बघितला तेव्हा त्यात बघितलं की त्या कसं किती पटापट पटापट आन्सर देतात माइंडमध्ये कॅल्क्युलेशन करून, तेव्हापासून मला ना अबॅकस वैदिक मॅथ काय आहे हे जाणून घेण्याची खूप जिज्ञासा होती. आणि आपणही असं शिकावं आणि असं फास्ट कॅल्क्युलेशन करावं ही खूप वर्षापासूनची माझी इच्छा होती. पण स्कूलमध्ये जॉब करत असल्यामुळे मला ते शक्य झालं नाही आणि किंवा त्या जॉबच्या याच्यामुळे मी कधी तिकडे त्या दृष्टीने असं शोध लावण्याचा पण प्रयत्न केला नाही की कुठं मला करता येईल क्लास काय असं. पण जेव्हा मी मागच्या वर्षी माझा जॉब सोडला काही फॅमिली रिझनमुळे पुन्हा एकदा जॉब सोडला तेव्हा मग मला माझ्या मैत्रिणीकडून समजलं नरेंद्र निकुम सर आहेत त्यांचे अबॅकसचे क्लासेस, वैदिक मॅथचे क्लासेस घेतात. मग मी त्यांच्याकडनं नंबर घेतला आणि सरांशी कॉन्टॅक्ट केला आणि मग तिथून माझी जर्नी सुरू झाली.
0: अरे वा, खूप छान पद्धतीने हा तुमचा प्रवास सुरू झालेला आहे. म्हणजे काही गोष्टीत अडचणी आल्या पण तुम्ही त्या पार करून तुमचा इच्छा नक्की ही पूर्ण केली, आणि ते पण विशेषतः लग्नानंतर आपली स्वप्न आपली इच्छा पूर्ण करणं हे करण्यासाठी मोठं धैर्य लागतं आणि ते तुमच्यामध्ये आहेत. नक्कीच मला सुद्धा आणि आपल्या श्रोत्यांना सुद्धा खूप मोठी प्रेरणा आपल्याकडून मिळत आहे. मला सांगा की अबॅकसचे क्लासेस तुम्ही घेतात, तर ते अबॅकसचे क्लासेस तुम्ही कधीपासून घ्यायला सुरुवात केली?
1: आम्ही सरांकडे जसं अबॅकस शिकत होते, आमची अबॅकस चे फोर बेसिक लेवल कम्प्लीट झाली आणि लगेच मी अबॅकसचे क्लास घ्यायला सुरुवात केली. अजून पुढची ऍडव्हान्स लेवल आमची बाकी होती. तर सरांचंच म्हणणं हे आहे आम्हाला, तर नेहमीच आम्हाला सांगतात निकुन सर की शिकत असताना तुम्ही शिकवणं पण चालू करा, तर तुमची पण प्रॅक्टिस होते चांगली आणि मुलांना पण शिकवा, म्हणजे तुम्हाला आणखीन त्यात काय काय बदल नवीन करता येतील ते पण तुम्हाला कळते. म्हणून मग मी फोर बेसिक लेवल झाल्याबरोबरच घरी क्लासेस सुरू केले आणि खरंच त्यातून मला खूप फायदा झाला. म्हणजे जी प्रॅक्टिस आपण, कारण आपण स्त्रिया आहोत, आपल्याला घरातील कामं सांभाळून प्रॅक्टिसला वेळ देणं शक्य नसतं, पण तेच जेव्हा आपण क्लास घेतो आणि मुलांसोबत आपण प्रॅक्टिस करतो तेव्हा खूप आपली पण छान प्रॅक्टिस होते. तर असं करत मी माझी पहिली बॅच सुरू केली तेव्हा माझ्याकडे फक्त 6 मुलं होती. मी सरांना पण बोलले, तर सर मला बोलले की असू द्या काही, हे 6 मुलंच तुम्हाला 6 मुलं आणून देतील, तुम्ही यांनाच असं तयार करा की तेच तुम्हाला 6 मुलं आणून देतील, आणि तेच माझ्यासाठी मोठं मोटिवेशन होतं.
0: नक्कीच आपल्या गुरुंचा पाठिंबा मिळणं आपल्यासाठी खरंच खूप चांगली गोष्ट असते आणि त्याच मार्गदर्शनाखालून आपण शिकत असतो, आपण त्यांना जात असतो, त्यांच्या अनुभवातून आपण जात असतो, हे खूप चांगली गोष्ट आहे. ती तुम्हाला सुद्धा पुढे नेण्यात मध्ये मदत करते, म्हणजे गुरुंचा पाठिंबा, गुरुंचं पाठबळ, आपल्या गुरुंचं मार्गदर्शन हेच आपल्याला जीवनामध्ये प्रगती करण्यासाठी पुढे नेत असतं. ही खरंच खूप चांगली गोष्ट आहे. अबॅकसचे क्लासेस तुम्ही घेतात, तर अबॅकस तुम्ही शिकवतात विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने शिकवता की ऑफलाईन पद्धतीने शिकवतात?
1: नाही, ऑफलाईन पद्धतीने शिकवतो.
0: बरं, मग जेव्हा तुम्ही क्लासेस घ्यायला सुरुवात केली तर तेव्हा आधीचे शाळेतले क्लासेस तर होतेच, मग अबॅकसचे जेव्हा क्लासेस सुरू केले तर ते क्लासेसचे मुलं आलेत का किंवा दुसरे काही मुलं येत होते, विद्यार्थी येत होते?
1: नाही, काही नवीन पण आले जे माझ्याकडे रेग्युलर क्लासला नव्हते, परंतु त्यांना कळलं तर ते बाहेरचे पण दुसरे पण मुलं माझ्याकडे आले.
0: अबॅकस शिकणाऱ्या मुलांमध्ये तुम्हाला काही सकारात्मक बदल दिसून येतात का?
1: हो, नक्कीच दिसून येतात मॅडम. जे मुलं म्हणजे ज्यांना मॅथमॅटिक्स विषय, असे दोन मुलं असे होते की त्यांना मॅथमॅटिक्स विषय म्हणजे आवडतच नव्हता मुळातच, त्यांना कॅल्क्युलेशनची भीती वाटत होती. पण जेव्हा ते अबॅकसला जॉईन झाले, मी त्यांना जबरदस्ती त्यांच्या पॅरेंट्सला सांगून की नाही तुम्ही याला जॉईन करा, तेव्हा त्यांना आवड निर्माण होईल आणि नक्कीच त्यांना त्यांचा फायदा होईल. तर खरंच तसंच झालं, त्यांनी जेव्हा जॉईन केलं आणि जेव्हा ते बोटांवर कॅल्क्युलेशन करून सहज उत्तर देऊ लागले, पहिले छोटे छोटे कॅल्क्युलेशन घेतले ते सहज उत्तर देऊ लागले, तेव्हा त्यांचा कॉन्फिडन्स बिल्डअप झाला आणि मग त्यांना हळूहळू त्यांच्या मनातील जी मॅथमॅटिक्सची भीती होती ना ती संपत गेली. आणि काही मुलं तर अशी की ते बोलायला सुद्धा घाबरत होते, परंतु जेव्हा ते अबॅकस त्यांनी क्लास जॉईन केला आणि ते आन्सर देऊ लागले तेव्हा त्यांचं ते खुलून म्हणजे बोलू लागले. नंतर रेग्युलर क्लास मध्ये पण चांगल्या मॅथमॅटिक्स मध्ये परफॉर्मन्स देऊ लागले आणि एकदम मोकळ्या मनाने त्यांच्या अडचणी सांगायला सुरुवात केली त्यांनी, की जे दुसरीकडे ते बोलत नव्हते माझ्याकडे बोलायला लागले.
0: खूप छान सकारात्मक बदल मुलांमध्ये पाहायला मिळतो आहे अबॅकस मुळे. एकंदरीतच अभ्यासासाठी अबॅकस हे खूप महत्वाचा विषय ठरत आहे. मुलांना गणिताची तीन वाटतात, त्याच्यामध्ये गोडी निर्माण झाली पाहिजे आणि ही गोडी अबॅकस मुळे निर्माण होते.
1: अभ्यासात खेळत मुलं त्यातून शिकत असतात.
0: वा, नक्कीच. सावित्री अबॅकस मुळे तुमच्या आयुष्यात काही बदल झालाय का, त्याच्याबद्दल काही अनुभव?
1: हा, अबॅकस मुळे मॅडम मला ना, जसं मी जॉब सोडला, आता मी कंटिन्यू एका स्कूलमध्ये 10 जॉब केला आणि अचानक म्हणलंय मला जॉब सोडून घरी बसावं लागलं, तर कुठेतरी असं मनाला खंत होती की मी आता घरी बसून करणार काय आणि कसे माझा दिवस कसा जात जाईल. आता हा आपल्याला दिवसभर काम करण्याची सवय होती. मी अबॅकसच्या क्लासेसला जॉईन झाले आणि खरंच ते माझ्यासाठी खूप सरांचं मार्गदर्शन इतकं छान ठरलं माझ्यासाठी की मला कुठलंच टेन्शन आलं नाही. नंतर माझा वेळ कसा जात गेला, सर होमवर्क द्यायचे, क्लास झाल्यानंतर होमवर्क करायचा, घरचं काम झाल्यानंतर वेळ कसा गेला आणि मला काहीच कळलंच नाही. त्याच्यामुळे आता कधी टेन्शन आलं नाही की मी आता घरी आहे. आणि एक नवीन मार्ग मला मिळाला, म्हणजे स्कूलमध्ये जॉब न करता आपण घरी आपलं स्वतःच क्लासेस चालू करू शकतो, हे सरांनी मोटिवेशन आम्हाला दिलं, नेहमी क्लासमध्ये देत असतात सर, आणि त्यातूनच मग माझ्याही मनात तीच जिज्ञासा उत्पन्न झाली की नाही आपण पण आपलं स्वतःच काहीतरी चालू करावं, आणि त्याच दिशेने मी वाटचाल करत आहे.
0: वा वा. आता तुमचे क्लासेस सांभाळून आणि घरची जबाबदारी सांभाळून हे सगळं सोबत तुम्ही कसं मॅनेज करता? कारण लग्नानंतर भरपूर जबाबदाऱ्या एका महिलेवरती येऊन पडतात आणि मग तिला तिचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी वेळ मिळत नाही, तर अशातच तुम्ही तुमचं स्वप्न सुद्धा पूर्ण करत आहात आणि घरची जबाबदारी सुद्धा सांभाळत आहात. सगळ्या गोष्टी, घरची जबाबदारी आणि क्लासेस घेणं, ह्या दोन्ही गोष्टी तुम्ही कसं मॅनेज करतात?
1: नाही आता घरातलं म्हणजे माझे घरात आम्ही तीनच मेंबर आहोत, माझी मुलगी माझे हसबंड आम्ही तिघच आहोत, तर तेही मला खूप सपोर्ट करतात त्याच्यामुळे शक्य होऊन जातं. आता जेव्हा मी अबॅकस शिकले आणि नवीन क्लास आपल्या अबॅकस ते म्हणजे रेग्युलर होतेच पण त्यासोबत हेही चालू करायचं होतं, तर माझ्या मुलीने मला खूप हेल्प केली. तिने स्वतः माझ्यासाठी अबॅकस सरांनी पोस्टर आम्हाला एक फॉर्मॅट दिला होता बघण्यासाठी, तर त्यावरून तिने आपल्या मनाने छानचं पोस्टर माझ्यासाठी क्लाससाठी तयार केलं तिने की मम्मी आपण असं असं ठेवूया, आणि तिने स्वतः मेहनत घेऊन ते बनवून दिलं आणि स्टेटसला वगैरे ठेवायला पण सुरुवात केली. जसं मी क्लास घ्यायची तेव्हा ती व्हिडिओ बनवायची आणि वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना म्हणजे कसं आपण मीडियावर टाकू शकतो जेणेकरून ऍडव्हर्टाईज होईल आणि आपल्याकडे येतील, यात तिने मला खूप माझ्या मुलीने खूप मला मदत केली. आणि घरातील कामांमध्ये हसबंडची तर पहिल्यापासूनच मला साथ होती की माझ्याकडनं मी जेव्हा क्लासला बसायची तेव्हा ते कधी नाईटच्या सेकंड शिफ्ट करून आले तरी स्वतःच त्यांच्या हाताने जेवण घेऊन बसून घ्यायचे, कधी असं बोलले नाही की नाही तू मी येतो तेव्हा तूच वाढून द्यायचं वगैरे असं काही नाही, ते स्वतःच त्यांनी घरात कामाला पण मला मदत केली.
0: बाबा
1: त्याच्यामुळे एवढंच काही अवघड नाही वाटत आता.
0: खरंच तर नवऱ्याचा पाठिंबा असेल तर लग्नानंतर एक स्त्री सुद्धा तिचं स्वप्न पूर्ण करू शकते, तिच्या इच्छा
1: पूर्ण करू शकते. नक्कीच.
0: बरं, तुम्ही आजवरचा तुमच्या या प्रवासामध्ये आपल्याला पाठिंबा कोणाचा मिळालाय आणि तसंच मार्गदर्शन कोणाचं मिळालं आपल्याला?
1: पाठिंबा घरच्यांचा तर आहे ते, पण मार्गदर्शन म्हटलं तर नरेंद्र निकुम सरांचं खूप मार्गदर्शन आहे. कारण जॉब सोडल्यानंतर मी खचून एकदम घरी बसल्यानंतर मला एक नवीन दिशा दाखवण्याचं कार्य सरांच्या मार्फत झालेलं आहे की तुम्ही फक्त त्याच क्षेत्रात नाही, तुम्हाला जर शिकवण्याची आवड आहे ना तर तुम्ही या नवीन गोष्टी शिकून याच्या मार्फतही तुम्ही मुलांपर्यंत पोहोचू शकतात आणि तुमच्या इच्छा पूर्ण करू शकता. म्हणून नरेंद्र निकुम सर हे माझ्यासाठी खूप मोठे मार्गदर्शक ठरले.
0: आताच आपण नरेंद्र निकुम सरांचा उल्लेख केला जे ब्रेन ट्रेनचे डायरेक्टर आहेत, निकुम सरांशी आपली ओळख कशी झाली?
1: जसं की मी आधी पण बोलले मॅडम की मी अबॅकस क्लास करण्यासाठी मी शोधतच होते, मी म्हणजे ऑनलाईन क्लास कुठून मला मिळतील ते शोधतच असताना मला माझ्या फ्रेंड कडनं कळलं, माझी फ्रेंड ऑलरेडी

0: महिलांसाठी आणि आपल्या श्रोत्यांसाठी सुद्धा खूप प्रेरणादायक आहे. खरंच ही खूप चांगली गोष्ट आहे. तुमच्या सगळ्यांची टीम खूप सुंदर आहे आणि प्रत्येक जण सरांबद्दल भरभरून बोलत असतो, त्यांचं कौतुक करत असतो. सरांमुळे त्यांना जे आज एक मानाचं स्थान मिळालं आहे, नो डाऊट त्यात तर खरीच तुमची मेहनत आहे. पण जी एक संधी देण्यासाठी काहीतरी गोष्ट घडावी लागते ना, तर ती संधी
1: त्यामुळे आम्हाला मिळते. सरांमुळे आम्हाला ती संधी प्राप्त झाली. आणि सरांच्या बाबतीत मी एवढं सांगेल मॅडम की ती मूर्ती लहान पण कीर्ती महान आहे सरांची. आणि वेश साधा पण विचार अनमोल आहे सरांचे खूप.
0: वा वा, त्यांच्याचमुळे तुम्ही सुंदर पद्धतीने जे काम करत आहेत तर तुमची स्वतःची एक ओळख निर्माण झाली आहे. खरोखरच तुमचा हा प्रवास अनेकांसाठी प्रेरणा ठरेल आणि तुम्हा सर्वांचं खूप खूप कौतुक आहे. तुमची ही जी साखळी अॅबॅकसचा हा प्रसार तुम्ही असंच करत राहा, मनापासून तुम्हाला मी शुभेच्छा देते. मॅडम, आज वेळ काढलात आणि इतकी छान माहिती दिलीत, तुम्ही खूप सुंदर पद्धतीने संवाद साधलात, त्याबद्दल मी आपले मनापासून आभार मानते.
1: विश्वासासाठी पण मी एवढं बोलू इच्छिते की रेडिओ विश्वासच्या पूर्ण टीमला खूप खूप धन्यवाद की ते नेहमीच आमच्या ब्रेन ट्रेन फॅमिलीतील साईंचा ज्या कीर्ती आहे त्यांची, ती कीर्ती लोकांपर्यंत पोहोचवण्यास या माध्यमातून नेहमीच मदत करत असतात. तर मी आमच्या फॅमिलीतर्फे रेडिओ विश्वासचा खूप खूप धन्यवाद म्हणेल.
0: खरंच खूप छान वाटलं आपल्याशी बोलून. तुम्हाला पुन्हा एकदा मी तुमच्या प्रवासासाठी आणि तुमच्या पर्सनल लाईफसाठी सुद्धा शुभेच्छा देते. श्रोते हो, या कार्यक्रमात मी आरजे मुग्धा आपला निरोप घेते, पण पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचं.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

शेती म्हणजे समृद्धी, शेती म्हणजेच संपत्ती. येत्या खरीपाच्या हंगामात याच शेतीतून सोनं पिकवण्यासाठी घेऊन येत आहोत कृषी विशेष कार्यक्रम पीक उत्पादन वाढीची पंचसूत्री. सादर करते आहेत डॉक्टर कल्याण पांडुरंग देवळाणकर. जरूर ऐका दर गुरुवारी सकाळी 7:50 आणि पुनःप्रसारण दर सोमवारी 7:50 फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.

माकट्टा, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित भारतीय जागतिक सिनेमांची अनोखी फिल्मी सफर गुरुवार 23 जुलै 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता. ठिकाण डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर अँड ट्रेनिंग हब, विश्वास गार्डन शेजारी ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक. प्रवेश विनामूल्य.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक।
1: दुपारचे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव बँक, संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
5: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
6: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली।
5: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
6: अगं अजिबातच नाही, फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात।
5: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
6: नक्की दे। कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे।
5: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता।
6: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात।
5: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512।

श्रोतेहो नमस्कार. रसिकहो, मी राधिका जोशी आपलं स्वागत करते आहे. आजच्या आपल्या कार्यक्रमाचं नाव आहे स्वरसंध्या, ओळख रागांची मैफिल गीतांची. अभिजात संगीताची ओळख करून घेता घेता रागांवर आधारित गीतांच्या या मैफिलीत आपलं मनापासून स्वागत. रसिकहो, या कार्यक्रमात मी तुम्हाला हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील एका रागाची ओळख करून देणार आहे. अर्थातच त्यात थोडं शास्त्रीय आणि थोडं फिल्मी गायन असणार आहे. श्रोतेहो, वर्षा ऋतू सुरू आहे आणि आपण वर्षा ऋतूत गायल्या जाणाऱ्या मल्हार फॅमिली मधील रागांची ओळख करून घेत आहोत. राग मिया मल्हार आपण ऐकला आहे. श्रोतेहो, पावसात भिजलेल्या झाडांचा अगदी काया पालट होतो बघा. पानं ओली, फुलं ओली, झाडांवरची घरटी ओली, त्यात कुडकुडणारे पक्षीही ओले, आणि इतकं सारं मनापासून बघणाऱ्या आपल्या सर्वांची मनही ओली, नाही का? आणि या ओलेत्या मनाला सुरावट कुठली आठवावी तर ती मल्हार रागाची. श्रोतेहो, नुसतं मल्हार म्हणून चालणार नाही बरं का. मल्हार या रागाचे अनेक प्रकार आता आपल्याला शिकायचे आहेत. गौड मल्हार, मेघ मल्हार, सूर मल्हार असे अनेक मल्हारचे प्रकार आहेत. काही प्रचलित आहेत तर काही अनवट आहेत, दुर्मिळ आहेत, जास्त न गायलेले आहेत. श्रोतेहो, मल्हार या रागाचं नाव वर्षा ऋतूत मलहरण करणारा तो मल्हार असं नाव पडलेलं आहे. मल्हार म्हणजेच मल्हार असो. आज आपण गौड मल्हार या रागाची ओळख करून घेणार आहोत. श्रोतेहो, गौड मल्हार हा राग म्हणजे गौड आणि मल्हार या रागांचा सुरेख मिलाफ आहे. सर्वप्रथम आपण त्याचा स्वर विस्तार ऐकूया.

श्रोते हो, राग गौड मल्हार हा ऋतुकालीन राग आहे. वर्षा ऋतूत कोणत्याही वेळी हा राग गायला तरी चालतो. काफी या थाटातून आलेल्या या रागाची जाती आहे संपूर्ण संपूर्ण. या रागात दोन्ही निषाद येतात, बाकी सर्व स्वर शुद्ध येतात. वादी मध्यम असलेल्या या रागाचा संवादी षड्ज आहे. श्रोते हो, जीवन म्हणजे पाणी आणि पाण्यापासून जीवन नाही. गौड मल्हार हा राग ऐकला की असं वाटतं की जीवन रसाने हा राग पुरेपूर भरलेला आहे. या रागात प्रेम, विरह, आनंद असे अनेक भाव प्रेरित होत असतात. श्रोते हो, गौड मल्हार या रागातील पारंपारिक बंदिश गरजत बरसत भीजत आईल संगीतकार रोशन यांनी 1951 साली मल्हार या चित्रपटासाठी लता मंगेशकरांकडून गाऊन घेतली आहे. आता आपण हीच बंदिश लता मंगेशकरांच्या आवाजात ऐकूया. गरजत बरसत भीजत आईलो.

श्रोते हो, बरसात की रात या चित्रपटासाठी गीतकार साहिर लुधियानवी यांनी आता जी आपण बंदिश ऐकली त्या बंदिशीला नवीन साथ चढविला आणि ते गाणं म्हणजे पावसाबरोबरच दूर गेलेल्या प्रियकराला साथ घालणारं असं एक गोड गीत तयार झालं संगीतकार रोशन यांनी. पण आता आवाज मात्र सुमन कल्याणपूर आणि कमल बरोड यांचा आवाज घेऊन हे गाणं रेकॉर्ड केलं.

श्रोते हो, संगीतकार रोशन यांनीच 1963 साली आलेल्या ताजमहाल या सिनेमासाठी संगीत दिलं. लता मंगेशकर यांनी गायलेलं जुर्म ए उल्फत पे हे गाणं गौड मल्हारची आठवण करून देतं बरं का.

श्रोते हो, आता ऐकूया रोशन यांनीच संगीत दिलेलं गौड मल्हार या रागातील एक गाणं. चित्रपट आहे नूर जहां, आवाज आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो, मराठी नाट्यसंगीतातही गौड मल्हारचा मुक्त हस्ते वापर केला आहे. श्रोते हो, आता ऐकूया संगीत सौभद्र मधील प्रसिद्ध नाट्यगीत. आवाज आहे प्रभाकर कारेकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया मेघमल्हार या नाटकातील एक नाट्यपद, गुलजार नारही मधुबाला। संगीतकार आहेत राम मराठे आणि गायक कलाकार आहेत पंडित वसंतराव देशपांडे।

श्रोते हो, वर्षा ऋतूच्या गोड सुखाची बरसात करणारा गौड मल्हार कुसुमाग्रजांच्या कवितेच्या ओळींची आठवण जागवतो. सजल श्याम घन गरजत आले, सजल श्याम घन गरजत आले, बरसत आज तुषार. गौड मल्हारच्या छायेतील आजची गाणी तुम्हाला नक्कीच आवडली असतील अशी मी अपेक्षा करते आणि आता आपला निरोप घेते आहे. पुन्हा भेटूया एका नवीन रागाची ओळख करून घेण्यासाठी.

0: नमस्कार, मी अमृता सुभाष. तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात हसीनों की देवता या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत मोहम्मद रफी यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं.

0: सिनेमा कट्टा विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित भारतीय जागतिक सिनेमांची अनोखी फिल्मी सफर गुरुवार 23 जुलै 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता ठिकाण डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर अँड ट्रेनिंग हब विश्वास गार्डन शेजारी ठाकूर रेसिडेन्सी विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक प्रवेश विनामूल्य.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत अपने अपने या चित्रपटामधलं गीत. आशा भोसले यांनी गायलेलं हे गीत आहे गुलशन बावरा यांचं. संगीतकार राहुलदेव बर्मन.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: कुवारा या चित्रपटामधलं समीर यांचं गीत आता ऐकूयात अलका याज्ञिक आणि कुमार सानू यांच्या आवाजात. संगीतकार आदेश श्रीवास्तव.

0: माकट्टा, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित भारतीय जागतिक सिनेमांची अनोखी फिल्मी सफर गुरुवार 23 जुलै 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता ठिकाण डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर अँड ट्रेनिंग हब विश्वास गार्डन शेजारी ठाकूर रेसिडेन्सी विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक प्रवेश विनामूल्य.
1: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत इन्साफ या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत. गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं आणि हे गीत ऐकूयात किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या आवाजात.

विश्वास कुमार मंच आणि विश्वास ग्रुप महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित सूर विश्वास कुमार मंच विशेष मार्गदर्शक मृदुला सुहास देव शास्त्रीय गायिका विस्टम हाय इंटरनॅशनल स्कूल नाशिक मार्गदर्शक सूरज बारी आणि अमित भालेराव सूत्रसंचालन जयंती जुन्नरे आयोजक विश्वास ठाकूर कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप डॉक्टर मनोज शिंपी अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक रुचिता ठाकूर समन्वयक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ विनायक रानडे संकल्पक सूरविश्वास ग्रंथ तुमच्या दारी शुक्रवार दिनांक 24 जुलै 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता ठिकाण विश्वास हब विश्वास गार्डन समोर सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक

0: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज श्रोते हो. आपण ऐकतो आहोत गोष्टी मृत्यूपत्रांच्या. आजची गोष्ट, शेवटची सही. रविवारची सकाळ, घरात आनंदाचं वातावरण होतं. नातवाचा वाढदिवस, केक, फोटो, हशा, गप्पा, असं सगळं रंगलं होतं. तेवढ्यात मुलगा सहज म्हणाला, बाबा तुम्ही बऱ्याच दिवसापासून विल करायचं म्हणताय, या आठवड्यात जाऊया. हो करूया करूया की, अजून आहे वेळ. विषय तिथेच संपला. त्या रात्री झोपण्यापूर्वी त्यांनी नातवाच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला आणि तोच त्यांचा शेवटचा स्पर्श ठरला. पहाटे तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने त्यांनी या जगाचा निरोप घेतला. झालं, 13 दिवस संपले. आता घरात एक वेगळाच प्रश्न उभा राहिला. बाबांना गावाची शेती कोणाला द्यायची होती? पुण्यातला फ्लॅट, राहता बंगला, आईची पुढची व्यवस्था, मुलीबद्दल त्यांची काय इच्छा होती, कोणालाच माहिती नव्हतं. मुलगा म्हणाला, बाबा मला सांगायचे. मुलगी म्हणाली, माझ्याशी तर ते वेगळंच बोलले. आई मात्र शांत होती, कारण तिला माहित होतं दोघंही खोटं बोलत नव्हते. पण दोघांकडेही बाबांचे शब्द नव्हते, होत्या फक्त आठवणी. आणि आठवणींना सही नसते. काही महिन्यांनी नातवानी भिंतीवरच्या फोटो समोर उभं राहून विचारलं, आजी सध्या आत्या आपल्याकडे का बरं येत नाही ग? आजीच्या डोळ्यात पाणी आलं. ती पण फोटो समोर उभी राहिली आणि एवढंच म्हणाली, तुम्ही आयुष्यभर खूप काही कमावलं, पण शेवटची इच्छा मात्र लिहून ठेवली नाही. कदाचित उशीर होईल, त्यामुळे योग्य वेळेत आपले मृत्यूपत्र तयार करा.
1: नमस्कार, मी ॲडव्होकेट महेंद्र एकबोटे. आपण आत्ताच एक कथा ऐकली. ही कथा जरी काल्पनिक असली तरी अशी परिस्थिती आपल्या समाजात अनेक कुटुंबामध्ये प्रत्यक्ष घडताना आपण अनेकदा पाहतो. आपण आयुष्यभर संपत्ती निर्माण करतो, आपल्या कुटुंबासाठी कष्ट करतो, पण आपल्या जाण्यानंतर ती संपत्ती कोणाला, कोणत्या पद्धतीने आणि किती मिळावी हे जर आपण लेखी स्वरूपात सांगितलं नाही तर गैरसमज आणि वाद निर्माण होण्याची शक्यता वाढते. मृत्यूपत्र म्हणजे फक्त कायदेशीर दस्तावेज नाही तर आपल्या कुटुंबावर असलेल्या प्रेमाचा, विश्वासाचा आणि जबाबदारीचा तो एक लेखी पुरावा आहे.

तेव्हा पुन्हा भेटूया शेवटची सही या हृदयस्पर्शी कथा मालिकेच्या पुढच्या भागात, फक्त रेडिओ विश्वासवर.

0: विश्वास बँकेची आकर्षक FD योजना, 7 दिवसांपासून 18 महिने आणि त्यापुढच्या मुदतीसाठी FD व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि 15 लाखांवरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज, विशेष 499 दिवस FD 7.75% व्याजदरानं. संपर्क करा 91300208888. विश्वास बँक, विश्वासाचं नातं.
1: अलका याज्ञिक आणि उदित नारायण यांनी गायलेलं गुलाम या चित्रपटामधलं समीर यांचं गीत आता ऐकूयात. संगीतकार जतीन ललित.

0: इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायचं आहे पण कन्फ्युज आहात.
1: कम्प्युटर घ्यावं की आयटी, एआय, मेकॅनिकल की दुसरी कोणती ब्रांच निवडायची?
0: तुमचं करिअर फक्त 4 वर्षांसाठी नसतं, ते असतं पुढच्या 40 वर्षांसाठी आणि योग्य करिअर डिसिजनच बनवतं सक्सेसफुल फ्युचर.
1: म्हणूनच एड्युकॉन घेऊन आले आहे एक्सपर्ट एज्युकेशनल काउन्सिलिंग, योग्य करिअर गायडन्स, राईट ब्रांच सिलेक्शन, राईट कॉलेज सिलेक्शन आणि तुमच्या फ्युचर साठी योग्य डिरेक्शन.
0: आजच संपर्क करा एड्युकॉन, स्वप्नील जोशी, 9422283655.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक
1: सायंकाळचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
3: संचयात समृद्धी.
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: रेखा।
1: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना।
2: बजेटचं काय?
1: आता बजेटची चिंता नाही, नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण।
3: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड, आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या।
4: अटी व शर्ती लागू।
5: मैना, कुछ तो कहना। अरे कुछ बोलना।

सिनेमा कट्टा विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित भारतीय जागतिक सिनेमांची अनोखी फिल्मी सफर गुरुवार 23 जुलै 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता ठिकाण डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर अँड ट्रेनिंग हब विश्वास गार्डन शेजारी ठाकूर रेसिडेन्सी विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक प्रवेश विनामूल्य

वेदांत हॉस्पिटल प्रस्तुत अवघा विठ्ठल, सादर करत्या गायिका सौ रागिणी कामतीकर, स्वागत उत्सुक डॉक्टर राजेंद्र नेहते आणि डॉक्टर अनिता नेहते, निवेदन डॉक्टर स्मिता मालपुरे, सहगायन नरेंद्र टोंगळे, किरण शिंदे, सहकार्य विनायक रानडे. रविवार दिनांक 26 जुलै 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता, ठिकाण गुरुदक्षिणा हॉल, कॉलेज रोड, नाशिक. प्रवेश विनामूल्य. रेडिओ पार्टनर रेडिओ विश्वास.

स्वप्न तुमचं सात विश्वासाची. घरासाठी किंवा व्यवसायासाठी सोलर पॅनल कर्ज, व्यवसाय वाढीसाठी व्यावसायिक वाहन कर्ज, महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज, एकल महिलांसाठी स्वरोजगार कर्ज, पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक वाहन कर्ज आणि व्यावसायिक डेली कलेक्शन कर्ज योजना. आकर्षक व्याजदर, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क श्री प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाने प्रगतीकडे.

सूरविश्वास कुमार मंच आणि विश्वास ग्रुप महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित सूरविश्वास कुमार मंच विशेष मार्गदर्शक मृदुला सुहास देव शास्त्रीय गायिका विस्टम हाय इंटरनॅशनल स्कूल नाशिक मार्गदर्शक सूरज बारी आणि अमित भालेराव सूत्रसंचालन जयंती जुन्नरे आयोजक विश्वास ठाकूर कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप डॉक्टर मनोज शिंपी अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक रुचिता ठाकूर समन्वयक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ विनायक रानडे संकल्पक सूरविश्वास ग्रंथ तुमच्या दारी शुक्रवार दिनांक 24 जुलै 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता ठिकाण विश्वास हब विश्वास गार्डन समोर सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

आपकी फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या। गाणे

वीज बिलाचा वाढता खर्च, आता सोलर ऊर्जेकडे वळा. विश्वास बँकेचे सोलर पॅनल खरेदी कर्ज घरासाठी आणि व्यवसायासाठी रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज आणि आकर्षक 9.99% व्याजदर. सूर्याची शक्ती वापरा, विश्वास बँकेची साथ घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 00 16 508 किंवा 91 300 20 888. विश्वास बँक, उज्ज्वल भविष्याची खात्री.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: सायंकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
3: संचयात समृद्धी.
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटरब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

विश्वास कुमार मंच आणि विश्वास ग्रुप महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित सूर विश्वास कुमार मंच विशेष मार्गदर्शक मृदुला सुहास देव शास्त्रीय गायिका विस्टम हाय इंटरनॅशनल स्कूल नाशिक मार्गदर्शक सूरज बारी आणि अमित भालेराव सूत्रसंचालन जयंती जुन्नरे आयोजक विश्वास ठाकूर कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप डॉक्टर मनोज शिंपी अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक रुचिता ठाकूर समन्वयक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ विनायक रानडे संकल्पक सूरविश्वास ग्रंथ तुमच्या दारी शुक्रवार दिनांक 24 जुलै 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता ठिकाण विश्वास हब विश्वास गार्डन समोर सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक

0: हो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.

तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरसह उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98 50 84 0520 आणि 98 349 52 278.

स्वतःचे वाहन, स्वतःचा व्यवसाय, ऑटोरिक्षा, टाटा छोटा हत्ती आणि इतर व्यावसायिक वाहनांसाठी विश्वास बँकेचे आकर्षक व्यावसायिक वाहन कर्ज, रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची साथी.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

स्वतःचा रिसॉर्ट, होमस्टे, ट्रॅव्हल एजन्सी किंवा पर्यटन व्यवसाय सुरू करण्याचं स्वप्न आहे? मग विश्वास बँक घेऊन आली आहे महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज योजना. रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज, 5 ते 7 वर्षांची मुदत आणि विश्वासाची साथ. जरूर संपर्क साधा प्रेमचंद तायडे, 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी, 83 800 16 508. महिला उद्योजकांसाठी विश्वासाची साथ.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

विश्वास कुमार मंच आणि विश्वास ग्रुप महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित सूर विश्वास कुमार मंच विशेष मार्गदर्शक मृदुला सुहास देव शास्त्रीय गायिका विस्टम हाय इंटरनॅशनल स्कूल नाशिक मार्गदर्शक सूरज बारी आणि अमित भालेराव सूत्रसंचालन जयंती जुन्नरे आयोजक विश्वास ठाकूर कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप डॉक्टर मनोज शिंपी अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक रुचिता ठाकूर समन्वयक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ विनायक रानडे संकल्पक सूरविश्वास ग्रंथ तुमच्या दारी शुक्रवार दिनांक 24 जुलै 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता ठिकाण विश्वास हब विश्वास गार्डन समोर सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: सायंकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
3: संचयात समृद्धी.
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
1: रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि आता आम्ही प्रसारित करत आहोत आजच्या आमच्या काही उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा. सायंकाळचे 7 वाजले आहेत. रूपरेषेनंतर आपण ऐकू शकणार आहात शुभंकर होती. 7:10 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम मनाचा आरसा, सादरकर्त्या राधिका जोशी. रात्री 8 आम्ही प्रसारित करणार आहोत ओठावरली गाणी ह्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण, सादरकर्ते विकास भावे. रात्री 9 आपण ऐकू शकणार आहात गुंजन मनातले ह्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण, सादरकर्त्या ज्योती चौधरी. रात्री 10 आपण ऐकू शकणार आहात हिंदोळा ह्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण, सदरकर्त्या हेमांगी देशपांडे. रात्री 10:30 आपण ऐकू शकणार आहात स्वर संजीवनी ह्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण, सादरकर्ते सुहास जोशी. रात्री 11 आपण ऐकू शकणार आहात चिरंतन गाणी ह्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण, सादरकर्ते श्रीकृष्ण कुलकर्णी. सकाळी 4 आपण ऐकू शकणार आहात भक्ती संगीत. 6:05 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात गोंदवलेकर महाराज यांचे विचार ह्या कार्यक्रमाचा, सादरकर्ते दत्ता सरदेशमुख. सकाळी 6:10 भक्ती संगीत. 6:30 आम्ही प्रसारित करणार आहोत कार्यक्रम दासबोध, सादरकर्ते पद्माकर देशपांडे. 6:35 प्रसारित होईल कार्यक्रम प्रभात विश्व, सादरकर्ते ऋषिकेश अयाचित. तर ही होती आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

श्रोतेहो नमस्कार. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी आहे राधिका जोशी, सादर करते आहे कार्यक्रम मनाचा आरसा समर्थांचा वारसा. श्रोतेहो, या कार्यक्रमात आपले मनापासून स्वागत. मनाचे श्लोक हा समर्थ रामदास स्वामींचा एक असा ठेवा आहे की जो आजही आपल्याला जगण्याची दिशा देतो. सुसंस्कारित आणि सुदृढ मन असलेली पिढी घडवणे हेच या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे बरं का. श्रोतेहो, या कार्यक्रमात एक मनाचा श्लोक, त्याचा सोपा सरळ अर्थ आणि त्या अनुषंगाने मिळणारा संदेश असणार आहे. श्रोतेहो, मनाचे श्लोक ग्रंथातील आजचा आपला श्लोक क्रमांक 114

0: श्रोते हो, मनाला सदाचरणाचे सदुपदेश करून झाल्यानंतर समर्थ या श्लोकात मनाला पुन्हा एकदा आचार विचार यातील साधर्म साधण्याचा सल्ला देत आहेत. फुकाचे मुखी बोलता काय वेचे या चरणाचे अनेक अर्थ होतात बरं का. पहिला अर्थ म्हणजे फुकटचे राम नाम उपलब्ध आहे, म्हणजेच सहज घेता येणारे राम नाम आपल्याजवळ आहे. असे असताना उगाच वायफळ बडबड करण्यात काय अर्थ आहे. दुसरा अर्थ, राम नाम घेण्यासाठी काही खर्च नसताना ते घेण्यास तुला काय अडचण आहे, असाही अर्थ होतो. याशिवाय एक अर्थ असा होतो की हे मना, वेदांत शास्त्राविषयी तुला जे समजले आहे त्याबद्दल केवळ नुसते बोलून काही होईल का, तर नाही. क्रियेविण वाचाळता व्यर्थ आहे. ब्रह्मज्ञान हे नुसते तोंडाने सांगण्यात काही अर्थ नसतो, त्याने केवळ अहंकार उत्पन्न होतो. या अहंकाराने मूळ अभ्यास दूरच राहतो, लोकेशणा वाढते. प्रसिद्धी, पैसा, प्रतिष्ठा या गोष्टी आवडू लागतात. ज्यांच्याकडे थोडेसे वक्तृत्व आहे, थोडे शब्द भांडार आहे, अशी मंडळी सहज समाज मान्यता मिळवतात. जे बोलले ते थोडेसे कुठे वाचलेले असते. पण श्रोते हो, आपण जे बोलतो तसे आपण वागतो का हे पाहायला हवे, आणि मग यातून भगवंत हातातून निसटून जातो. आचार्य रजनीश या बाबतीत म्हणतात, जो जीना नहीं चाहता वह प्रचारक बन जाता है. लोग गीता के पंडित बन जाते हैं और कृष्ण से वंचित हो जाते हैं. श्रोते हो, ज्ञान मिळवण्यासाठी आणि ज्ञान देण्यासाठी सध्या बरीच साधने उपलब्ध झाली आहेत. या साधनांमधून प्रसिद्धी पण लवकर मिळते. कलियुगाच्या काळात खरे संत अप्रकाशित राहतात आणि बाजारूपणा मात्र प्रकाशात येतच राहतो. श्रोते हो, प्रसिद्धी आली म्हणजे माणसाला ऐकून घेणे जमत नाही बरं का, ऐकवणेच आवडते. कुणी हिताचे सांगितले तरी आपल्या पांडित्याच्या जोरावर तो मनुष्य समोरच्याला निरुत्तर करू लागतो. पण श्रोते हो, असे पांडित्य काही उपयोगाचे नाही. समर्थांना हेच नको आहे. समर्थ म्हणतात, शाब्दिक बोले उदंड वाचा, लेश नाही वैराग्याचा, अनुताप धारिष्ट साधनाचा, मार्ग न धरी श्रीराम. आपण जसे बोलतो तसेच खरंच वागतो आहोत का, या बाबतीत आत्मपरीक्षण करायला हवे. श्रोते हो, स्वतःमधील दोष समजण्यासाठी सुद्धा भगवंत कृपाच लागते बरं का. आपण स्वतःला तपासत राहावे म्हणून भगवंताने गीतेत स्वाध्याय यज्ञ दिला आहे. लोकांच्या स्तुतीने खोटा आनंद मिळणार आहे, अशा स्तुतीने स्वतःला मोठे समजू नये. आत्मपरीक्षण करून स्वतःचा खरा चेहरा नीट समजून घ्यावा. अंतरंगात असलेले दोष काढून सुधारण्याचा प्रयत्न करावा. म्हणून समर्थ मनाला सांगतात, हे मना, खोट्या स्तुतीला भुलू नकोस. स्वतःच स्वतःचा शोध घे आणि जे तत्वज्ञान बोलशील तसे आचरण कर. क्रिये वाचून वाचाळता व्यर्थ आहे. विवेकाने आपल्यातील स्वतःला शोधून पहा. तुकाराम महाराजही म्हणतात, आपुली आपण करा सोडवण. जय जय रघुवीर समर्थ.
1: श्रोते हो, याबरोबरच मी राधिका जोशी आता आपली रजा घेते आहे. पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी. तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास. धन्यवाद.

0: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.

नवीन सुरुवात नव्या स्वप्नांसाठी, विधवा, घटस्फोटित परित्यक्ता महिला आणि युवतींसाठी विश्वास बँकेची विशेष स्वरोजगार कर्ज योजना. साडी व्यवसाय, ब्युटी पार्लर, गृह उद्योग, हॉटेल व्यवसाय आणि इतर उद्योगांसाठी 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380160508. विश्वास बँक, तुमच्या यशाचा आधार.

विश्वास कुमार मंच आणि विश्वास ग्रुप महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित सूर विश्वास कुमार मंच विशेष मार्गदर्शक मृदुला सुहास देव शास्त्रीय गायिका विस्टम हाय इंटरनॅशनल स्कूल नाशिक मार्गदर्शक सूरज बारी आणि अमित भालेराव सूत्रसंचालन जयंती जुन्नरे आयोजक विश्वास ठाकूर कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप डॉक्टर मनोज शिंपी अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक रुचिता ठाकूर समन्वयक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ विनायक रानडे संकल्पक सूरविश्वास ग्रंथ तुमच्या दारी शुक्रवार दिनांक 24 जुलै 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता ठिकाण विश्वास हब विश्वास गार्डन समोर सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98 50 84 0520 आणि 98 349 52 278.

विश्वास कुमार मंच आणि विश्वास ग्रुप महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित सूर विश्वास कुमार मंच विशेष मार्गदर्शक मृदुला सुहास देव शास्त्रीय गायिका विस्टम हाय इंटरनॅशनल स्कूल नाशिक मार्गदर्शक सूरज बारी आणि अमित भालेराव सूत्रसंचालन जयंती जुन्नरे आयोजक विश्वास ठाकूर कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप डॉक्टर मनोज शिंपी अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक रुचिता ठाकूर समन्वयक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ विनायक रानडे संकल्पक सूरविश्वास ग्रंथ तुमच्या दारी शुक्रवार दिनांक 24 जुलै 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता ठिकाण विश्वास हब विश्वास गार्डन समोर सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक

0: टाइम चेक, टाइम चेक। रात्रीचे 8 वाजलेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज। दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
1: संचयात समृद्धी।
2: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: मी विकास भावे ठाणे इथून बोलतो आहे. ओठावरलं गाणं या कार्यक्रमात रेडिओ विश्वासच्या सर्व रसिक श्रोत्यांचं मन भरभरून स्वागत. कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या असंख्य गाण्यांपैकी रेडिओमुळे घराघरात पोचलेल्या आजच्या गाण्याचे शब्द आहेत, असा बेभान हा वारा नदीला पूर आलेला, असा बेभान हा वारा नदीला पूर आलेला, कशी येऊ कशी येऊ असा बेभान हा वारा. गाण्याच्या ध्रुवपदावरूनच आपल्या लक्षात येतं ते म्हणजे आपल्या प्रियकराला भेटायला निघालेली ही युवती नदी पार करून पैल तीराला जाण्यासाठी होडीत बसून निघाली आणि निसर्गाचं रूप पालटलं. आपल्यावर ओढवलेल्या संकटाची त्याला कल्पना यावी म्हणून ती सांगते आहे, मी तर तुझ्याकडे यायला निघाले खरी, पण मध्येच निसर्गाचं रूप पालटलं आणि बेभानपणे धावणाऱ्या वाऱ्याबरोबर आता नदीच्या पाण्याचाही जोर वाढतोय आणि नदीला आलेल्या पुरामध्ये माझे नाव फसले आहे, त्यामुळे तुझ्याकडे येण्याच्या मार्गात मोठा अडथळा निर्माण झाला आहे. जटा पिंजू नया लाटा विखारी झेप ही घेती, जटा पिंजू नया लाटा विखारी झेप ही घेती, भिडे काळोख प्राणांना दिशांचे भोवरे होती, जीवाचे फूल हे माझ्या तुझ्या पायी कशी ठेवू, कशी येऊ कशी येऊ असा बेभान हा वारा. माझी अवस्था तुला कशी सांगू, केसांच्या जटा मोकळ्या सोडून एखादी स्त्री आपल्या अंगावर धावून यावी तशा या लाटा माझ्या होडीभोवती उसळी घेत आहेत. कोणत्याही क्षणी अंगावर झेप घेऊन त्या माझ्या होडीसकट मला गिळंकृत करतील अशी मला राहून राहून भीती वाटते आहे. या भयान काळोखात मी जीव मुठीत धरून होडी चालवते आहे खरी, पण दाही दिशांनी लाटा अंगावर धावून येत आहेत आणि मला तर समर्पण भावनेने तुझ्याशी एकरूप व्हायचं आहे. खरं तर हा जीव तुझ्यावरून ओवाळून टाकायचा आहे, पण आता तुझ्याकडे यायचं तर ही नदीच माझी वैरीण बनली आहे. कुळाचे लौकिकाचे मी क्षणी हे तोडिले धागे, कुळाचे लौकिकाचे मी क्षणी हे तोडिले धागे, बुडाले गाव ते आता बुडाले नावही मागे, दिले हे दान दैवाने करी माझ्या कशी घेऊ, कशी येऊ कशी येऊ असा बेभान हा वारा. आयुष्यात येणाऱ्या सुखदुःखाचा क्षणीही तुझी साथ सोडणार नाही असा विचार करून मी निघाले, तेव्हाच माझ्या माहेरचे सर्व पाश तोडून मी तुझ्याकडे यायला निघाले. माझ्या दृष्टीने माझा गाव आणि माझं नाव हे दोन्हीही मी मागे सोडून आले आहे. एका नवीन आयुष्याची सुरुवात करायची या विचाराने मी अतिशय आनंदात होते. आता मात्र परिस्थिती अशी आहे की नदीच्या पाण्यात तयार झालेल्या या भोवऱ्यातून माझी सुटका होते की नाही असा प्रश्न आहे. त्यामुळेच दैवाने दिलेल्या या सौभाग्यदानाचा स्वीकार कसा करावा तेच मला समजत नाहीये. जगाच्या क्रूर शापांचे जिव्हारी झेलले भाले, जगाच्या क्रूर शापांचे जिव्हारी झेलले भाले, तुझे सौभाग्य लाया रे तुझी होऊन मी आले, तुझे तू घे उरी आता कितीही हाक मी देऊ, कशी येऊ असा बेभान हा वारा. माझ्या घरातली माझी माणसं नातेवाईक येणारे जाणारे या सगळ्या लोकांचं काळजाला भोकं पाडणारं कुचकट बोलणं ऐकताना मी किती वेळा ते सहन केलं असेल ते माझ्या सहनशीलतेलाच ठाऊक आहे. जग कितीही विरोधात गेलं तरी देखील तुझ्यासोबत आयुष्य जगायचं असं ठरवल्यावर मी माझं पाऊल मागे न घेता आपल्या प्रेमावर आणि माझ्या सौभाग्यावर विश्वास ठेवून अचानकपणे उद्भवलेल्या या वादळाशी सामना करत पहिलं तीरावर यायला निघाले आहे. माझी हाक तुझ्या हृदयापर्यंत पोचू दे, म्हणजे तू मला घ्यायला पहिलं तीरावर येशील आणि मग आपली भेट होईल. नदीला पूर आलेला या शब्दांचा अर्थ ज्येष्ठ संगीत दिग्दर्शक हृदयनाथ मंगेशकर यांच्या संगीतातून प्रवाही होत जातो आणि गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या आवाजातून गाण्याचा अर्थ आपल्या हृदयापर्यंत सहजपणे पोचतो. बराय तर श्रोते हो, पुन्हा भेटूया, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज. धन्यवाद.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 83800 16512 या क्रमांक

0: कवर
1: कार्यक्रमात आता ऐकूयात एक नजर या चित्रपटामधलं लता मंगेशकर यांनी गायलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत, आणि या गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी.

0: शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: अलका याज्ञिक आणि उदित नारायण यांच्या आवाजात समीर यांचं गीत आता ऐकूयात. बरसात या चित्रपटामधलं संगीतकार नदीम श्रवण.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.
2: कार्यक्रमात हे गीत ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात नीरज यांची शब्दरचना. छुपा रुस्तम चित्रपटामधल्या या गीताला संगीत दिलं आहे सचिन देव बर्मन यांनी.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम वाटी लागू.
2: कार्यक्रमात आता ऐकूया लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत खुनी दरिंदा या चित्रपटामधलं. गीताला संगीत रत्नदीप यांचं,

0: भविष्य आहे इलेक्ट्रिक वाहनांचे. दुचाकी किंवा चारचाकी इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी विश्वास बँकेचे ईव्ही लोन फक्त 8.99% व्याजदरापासून. पर्यावरणाची काळजी आणि बचतीची हमी. गो ग्रीन, गो विश्वास. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 91300 20888 या क्रमांकावर.
1: उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांच्या स्वरामध्ये आनंद बक्षी यांची गीतरचना आता ऐकूयात. संगीतकार लक्ष्मीकांत पॅरेलाल आणि हे गीत आहे आशिक आवारा या चित्रपटामधलं.

0: विश्वास कुमार मंच आणि विश्वास ग्रुप महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित सूर विश्वास कुमार मंच विशेष मार्गदर्शक मृदुला सुहास देव शास्त्रीय गायिका विस्टम हाय इंटरनॅशनल स्कूल नाशिक मार्गदर्शक सूरज बारी आणि अमित भालेराव सूत्रसंचालन जयंती जुन्नरे आयोजक विश्वास ठाकूर कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप डॉक्टर मनोज शिंपी अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक रुचिता ठाकूर समन्वयक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ विनायक रानडे संकल्पक सूरविश्वास ग्रंथ तुमच्या दारी शुक्रवार दिनांक 24 जुलै 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता ठिकाण विश्वास हब विश्वास गार्डन समोर सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक.
1: यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत आशा भोसले यांनी गायलेलं. शब्दरचना मजरूह सुलतानपुरी यांची आणि हे गीत आहे जबरदस्त चित्रपटामधलं. संगीतकार राहुल देव बर्मन.

0: दिनांक 24 जुलै 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता. ठिकाण विश्वास हब, विश्वास गार्डन समोर, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक.
1: अंदर बाहर या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं गुलशन बावरा यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. या गीताला संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी.

वेदांत हॉस्पिटल प्रस्तुत अवघा विठ्ठल, सादरकर्त्या गायिका सौ रागिणी कामतीकर, स्वागत उत्सुक डॉक्टर राजेंद्र नेहते आणि डॉक्टर अनिता नेहते, निवेदन डॉक्टर स्मिता मालपुरे, सहगायन नरेंद्र टोंगळे

0: शिंदे, सहकार्य विनायक रानडे. रविवार दिनांक 26 जुलै 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता. ठिकाण गुरुदक्षिणा हॉल, कॉलेज रोड, नाशिक. प्रवेश विनामूल्य. रेडिओ पार्टनर रेडिओ विश्वास.
1: ऐकूया कुदरत या चित्रपटामधलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत आशा भोसले यांच्या आवाजात. संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी.

0: इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायचंय पण कन्फ्युज आहात.
1: कम्प्युटर घ्यावं की आयटी, एआय, मेकॅनिकल की दुसरी कोणती ब्रँच निवडायची?
0: तुमचं करिअर फक्त 4 वर्षांसाठी नसतं, ते असतं पुढच्या 40 वर्षांसाठी आणि योग्य करिअर डिसिजनच बनवतं सक्सेसफुल फ्युचर.
1: म्हणूनच एड्युकॉन घेऊन आले आहे एक्सपर्ट एज्युकेशनल काउन्सिलिंग, योग्य करिअर गायडन्स, राईट ब्रँच सिलेक्शन, राईट कॉलेज सिलेक्शन आणि तुमच्या फ्युचर साठी योग्य डिरेक्शन.
0: आजच संपर्क करा एड्युकॉन, स्वप्नील जोशी, 9422283655.

0: दिवस टाइम चेक टाइम चेक
1: रात्रीचे 9 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
1: संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

मंडळी नमस्कार. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. गुंजन मनातला या कार्यक्रमात मी ज्योती चौधरी आपलं स्वागत करते. डाकिया डाकलाया. 4 दिवसापासून गेटवाजलं की नमिता पत्र आलं का बघायला धावत जायची. बघणं चैनच पडत नाही. एक जरा घालत ती भाचीला म्हणाली आणि भाचीला हसू झालं. अगं आत्या, आठवण आली तर फोन करते. खरंय तुझं, नमिता म्हणाली. पण ना, जी गंमत पत्र वाचनात आहे ती या फोनच्या गप्पात नाही हा. असं म्हणत तिला आठवली ती पत्राची प्रतीक्षा 20-25 वर्षापूर्वीची. पोस्टमॅनची वाट डोळ्यात प्राण आणून बघितल्या जायची. डाकिया डाकल्यामुळे पोस्टमॅन दादा पत्र

अनेक काम मायना मजबूत जसे ठरलेलेच असायचे, त्यातील पत्र ही मायेनं ओथंबलेली असायची. काही आठवणीतली पत्र म्हणजे माहेरची, मायेच्या उद्धार हवेची, असंच पत्र असायचं आजोचं, मामाचं. मामाचं पत्र येताच आईचा मूड एकदम बदलायचा. आम्ही सुट्टीत गावाला जाण्याच्या तयारीलाच लागायचो, पण एक पत्र देताना पोस्टमन दादाही मनोमनी खुदकन हसत. ते असायचं गुलाबी पत्र. हे पत्र जरा जपूनच वाचून राहायचं.

येथील काही पोस्टा अगोदर पक्ष्यांच्या प्राण्यांच्या माध्यमातून पत्र पाठवली जात. कधी पोपट, कधी भुगू, तर बरेचदा कबुतराच्या पायाला बांधून पत्रांची नेण व्हायची. खरंच किती मजेदार असेल ना त्या पक्ष्यांचं त्या गंतव्यापर्यंत न चुकता जाणं आणि संदेश वाहक होणं. मैंने प्यार किया मधलं गाणं आपसुकच.

अतिशय वाट बघायला लावणारी पत्र असत बॉर्डरवर येणारी किंवा बॉर्डरवरून येणारी. देश रक्षणार्थ कार्यरत असलेल्या आपल्या मुलांच्या चिठ्ठीची आर्तपणे वाट बघणारे घरचे, सतत मनात दाटलेली हुरहुर. त्या मुलाला घरून पत्रही येतं, बहिणीच्या लग्नाला जाता येणार नसतं. त्या आलेल्या पत्रिकेला पत्राला तो बहीण समजतो. किती वेळ पत्रावरूनच थरथरत हात फिरवतो. काय या भावना, काय ते शब्द, अगदी अपुरे पडतात बघा त्यांना व्यक्त करताना. संदेश आते हे गाणं म्हणजे भावनांना मिळालेल्या शब्दांचं.

मंडळी, हल्ली पत्र लिहिल्याचं आठवतच नाही. पत्राची पेटी प्रतीक्षा करते, पण मोबाईलनं चटकन मेसेज फोन केला जातो. या आधुनिकतेनं, क्रांतीनं पत्रातली गंमत ही व्याख्याच बदलली बघा. मग आता बघताय ना लिहून पत्र. भेटूया पुढच्या गुरुवारी. तोपर्यंत ज्योती चौधरीचा नमस्कार. एकत्र हा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: शब्दांचं घडतं काव्य आणि काव्याची घडतात गाणी. मनात रुंजी घालणारी हीच गाणी आठवणी बनून पुन्हा एकदा ओठावर येतात आणि मग बनतात ओठावरली गाणी. अशा सदाबहार गाण्यांचा आनंद देणारा आमचा कार्यक्रम जरूर ऐका, ओठावरली गाणी. सादर करते विकास भावे. दर बुधवारी दुपारी 1:30 आणि पुनःप्रसारण दर गुरुवारी रात्री 8:00 फक्त रेडिओ विश्वासवर.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे आशा भोसले यांनी गायलेलं. नक्षलाल पुरी यांची गीतरचना ऐकूया गुन्हा और कानून या चित्रपटामधली. गीताला संगीत आहे सपन जगमोहन यांचं.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: ऐकूया बंदिनी ह्या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं गीत. शैलेंद्र यांची गीतरचना, संगीतकार सचिन देववर्मन.

विश्वास कुमार मंच आणि विश्वास ग्रुप महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित सूर विश्वास कुमार मंच विशेष मार्गदर्शक मृदुला सुहास देव शास्त्रीय गायिका विस्टम हाय इंटरनॅशनल स्कूल नाशिक मार्गदर्शक सूरज बारी आणि अमित भालेराव सूत्रसंचालन जयंती जुन्नरे आयोजक विश्वास ठाकूर कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप डॉक्टर मनोज शिंपी अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक रुचिता ठाकूर समन्वयक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ विनायक रानडे संकल्पक सूरविश्वास ग्रंथ तुमच्या दारी शुक्रवार दिनांक 24 जुलै 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता ठिकाण विश्वास हब विश्वास गार्डन समोर सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक

नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज, श्रोते हो, आपण ऐकतो आहोत गोष्टी मृत्यूपत्रांच्या। आजची गोष्ट, शेवटची सही। रविवारची सकाळ, घरात आनंदाचं वातावरण होत, नातवाचा वाढदिवस, केक, फोटो, हशा, गप्पा, असं सगळं रंगलं होत। तेवढ्यात मुलगा सहज म्हणाला, बाबा तुम्ही बऱ्याच दिवसापासून विल करायचं म्हणताय, या आठवड्यात जाऊया। हो करूया करूया की, अजून आहे वेळ। विषय तिथेच संपला। त्या रात्री झोपण्यापूर्वी त्यांनी नातवाच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला आणि तोच त्यांचा शेवटचा स्पर्श ठरला। पहाटे तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने त्यांनी या जगाचा निरोप घेतला। झालं, 13 दिवस संपले। आता घरात एक वेगळाच प्रश्न उभा राहिला। बाबांना गावाची शेती कोणाला द्यायची होती? पुण्यातला फ्लॅट, राहता बंगला, आईची पुढची व्यवस्था, मुलीबद्दल त्यांची काय इच्छा होती, कोणालाच माहिती नव्हतं। मुलगा म्हणाला, बाबा मला सांगायचे। मुलगी म्हणाली, माझ्याशी तर ते वेगळंच बोलले। आई मात्र शांत होती, कारण तिला माहित होतं दोघंही खोटं बोलत नव्हते।

0: कदाचित उशीर होईल. त्यामुळे योग्य वेळेत आपले मृत्यूपत्र तयार करा.
1: नमस्कार, मी ॲडव्होकेट महेंद्र एकबोटे. आपण आत्ताच एक कथा ऐकली. ही कथा जरी काल्पनिक असली तरी अशी परिस्थिती आपल्या समाजात अनेक कुटुंबामध्ये प्रत्यक्ष घडताना आपण अनेकदा पाहतो. आपण आयुष्यभर संपत्ती निर्माण करतो, आपल्या कुटुंबासाठी कष्ट करतो, पण आपल्या जाण्यानंतर ती संपत्ती कोणाला, कोणत्या पद्धतीने आणि किती मिळावी हे जर आपण लेखी स्वरूपात सांगितलं नाही तर गैरसमज आणि वाद निर्माण होण्याची शक्यता वाढते. मृत्यूपत्र म्हणजे फक्त कायदेशीर दस्तावेज नाही तर आपल्या कुटुंबावर असलेल्या प्रेमाचा, विश्वासाचा आणि जबाबदारीचा तो एक लेखी पुरावा आहे.

तेव्हा पुन्हा भेटूया शेवटची सही या हृदयस्पर्शी कथा मालिकेच्या पुढच्या भागात, फक्त रेडिओ विश्वासवर.

अंदाज या चित्रपटामधलं, मुकेश यांनी गायलेलं, नौशाद यांनी संगीतबद्ध केलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत आता ऐकणार आहोत.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम वाटी लागू.
2: चोरी चोरी या चित्रपटामधले गीत आता ऐकूयात. गीत रचना हास्य जयपुरी यांची, गायिका लता मंगेशकर, संगीत दिलं आहे शंकर जयकिशन यांनी.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 10 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM। तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
1: संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ। तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
5: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय।
6: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
5: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना।
6: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
5: म्हणजे
6: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो।
5: ते कसं काय?
6: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो। तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर।
5: हो लगेचच कॉल करतो।
7: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। मी हेमांगी देशपांडे नाशिक येथून बोलत आहे। आपल्या हिंदोळा या कार्यक्रमात मनाच्या भावभावनांच्या विश्वात आपले सहर्ष स्वागत आहे। आज आपण ऐकणार आहोत वारी। भाजी आणायला गेली ना तेव्हा नेहमीच्या मावशी नाही दिसल्या। काळजात थोडस धस्स झालं। त्यांच्या जागी कोणी नव्या चेहऱ्याची जरा नवखी अशी बाई, अहो बाई काय, मुलगी बसलेली दिसली। भाजीवाल्या मावशींच्याच जागेवर बसल्यामुळे आपसुकच पाय थबकले। मावशी नाही आल्या? आजी गेली वारीला, दरवर्षी जाते तशी, ती मुलगी म्हणाली। मग तू कोण? मी तिची नातसून। सासूबाई पण गेल्यात वारीला म्हणून मी बसले। माझ्या डोळ्यासमोरून भाजीवाल्या मावशींचा चेहरा काही केल्या हलेना। आपण एवढे शिकलो पण अजूनही आपल्या जगण्याचे मर्म कळलेले नाही। आणि त्या अशिक्षित बाईला जगाचे नॉलेज या वारीनेच दिले असेल। नीटनेटकी, स्वच्छ, मुखी विठुरायाचे नाम आणि चेहऱ्यावर वेगळेच समाधान असलेली ती मावशी खूप तृप्त असल्यासारखी वाटते। याचे कारण ते न आज मला उमगलं, ही विठुरायाची माया, आणखीन काय? पण आपल्याला का मिळत नाही ती माया? विचारांच्या नादातच घरी आले आणि सोबतच घरातली कामं पण झाली अगदी यंत्राप्रमाणे, पण चेहऱ्यावरचे शोधभाव काही लपले नाहीत। आजच्या जेनझी नजरेला ते खटकले आणि लेखाची प्रश्नांची सरबत्ती सुरू झाली त्याच्या बाबासमोरच। काय झाले, कोणी काही बोललं का, कोणाशी भांडण, हे का ते का? ना अरे नाही रे, मी वारीचा विचार करते आहे, माझी कधी घडेल वारी याचा। अरे तुझ्या मोबाईल कॉम्प्युटरवर नको बरं, मला प्रत्यक्ष वारी करायची इच्छा आहे। अरे बेटा थांब, मी सांगतो तुझ्या आईला, विठ्ठल भेटतो ती माऊली भेटते म्हणजे काय। अगं आपण संसारी माणसं, आपल्या कामातच आपला विठ्ठल असावा आणि आपण स्वीकारलेल्या मोठ्यांची सेवा, लहानांचा संस्कार, हे जर नीट मुखी पांडुरंगाचे नाव घेत केलं ना, तर ती चंद्रभागेवरची माऊली आपल्यातच आपल्याला भेटते। आपल्या संतांनी कुठे त्यांचा प्रपंच त्यागला, कामं टाकली, ते पण तेच सांगतात, कामात देव शोधा, माणसात देव शोधा। आपल्या पंचेंद्रियांवर आपला ताबा नाही। आपण आपल्या मनाविरुद्ध कोणी वागलं की लगेच आपल्याला राग येतो। असे असताना मनी नाही भाव आणि देवा मला पाव हे कसं बरं चालेल? यावर ताबा मिळवणे गरजेचे असते. सेवाभाव मनी रुजला, कोणत्याही प्रकारची अपेक्षा न करता, मोबदला न मिळवता, तर नक्कीच विठ्ठल भेटतो. आता हे सगळं आम्हाला आमच्या आजीने सांगितले. माझी आजी आणि आजोबा न चुकता वारीला जात. ते कधी विठ्ठलाच्या मंदिरात मूर्ती बघायला गेले नाहीत, पण वारीला जात. विठ्ठलाचे दर्शनच घ्यायचे नाही, मग कशाला वारीला जायचे? तेच तर मोठे गुपित आहे. ते वारीतल्या वारकऱ्यांना मदत कर. वारीत कोणी आजारी पडले त्याची सेवा कर, खाणे बनवून दे, असे एक ना अनेक कामं कर. त्यांच्या मते त्यात चालणाऱ्या प्रत्येक वारकऱ्यात विठुराया आहे. त्यांची सेवा हीच खरी विठू माऊलीची सेवा. मंदिरात जाऊन देवाने निर्माण केलेली फुलं पानं देवालाच व्हायची, यात काय सेवा? प्रसादही देवाच्या नावाने आपणच खायचा. आपण कोण एवढे मोठे संत की देव? आपल्याकरता प्रत्यक्ष येणारा, त्यापेक्षा मनाला आवरणे. आपण कोण एवढे मोठे संत की देव आपल्याकरता प्रत्यक्ष येणार, त्यापेक्षा मनाला आवरणे आणि आहे त्यात समाधानी असणे, ही खरी भक्ती. आपले लक्ष संसारात आणि पाय चालतात वारीची वाट, हे होणे शक्य नसते. आधी संसाराचा मोह माया बाजूला सारता आली की मग आपसुकच वारीची वाट चालली जाते, यात शंका नाही. तुला खरंच वारी करायची इच्छा असेल तर आपल्या मोहमायांना आवर घालायला शिक. स्वतः स्वतःला जमते बरोबर माझे माझे करणे सुटले की माऊलीचं नाव मुखी आपोआप येते. त्या पंढरपूरच्या माऊलीला आपली हाक ऐकू जाते आणि तो बरोबर आपल्याला बोलावणे पाठवतो. मग आपली पण पाऊलं पंढरीची वाट नक्कीच चालत जाते. तुला सांगू का, माझ्या वाचनात आलेली एक छान कविता आत्ता मी तुला ऐकवतो, म्हणजे तुला ना खूप छान लक्षात येईल. पंढरपूरचा विठू काल अचानक आला घरी आणि म्हणाला, आवर लवकर वयो, निघालेत वारकरी. मी म्हणाले, निघते हं, विठू घरचं एकदा बघते, शाळा सुटली मुलांची त्यांना घेऊन येते, लगबग माझी झाली सुरू, नवऱ्याचे कपडे बघू की मुलांसाठी खाऊ करू, एवढ्या कमी अवधीत सगळं कसं आवडू. शेवटी एकदाची तयारी झाली आणि उंबऱ्यापाशीच थबकले. काळजातले लगबग लपून पाहत होते, डोळ्यामधले अश्रू थोपवू पाहत होते. नीट राहतील सगळे तुझ्याशिवायही, घरी मीच मला समजवत होते. परोपरी घालमेल बघून तो हलकेच हसून म्हणाला, यंदा असू दे, बघू पुढे केव्हा तरी. माझा एक पाय आत एक पाय बाहेर, वाट अडवत होते सासर आणि खुणवत होतेस माहेर. आता डोळ्यांमधलं पाणी काही केल्या थांबेना, मला सोडून मग त्याचाही पाय निघेना. मी म्हणाले, सोपं नसतं रे विठू हे दुहेरी जगणं, संसाराचे पाश तोडून तुझ्या मागे लागणं. उपाय खूप सांगितले रे, मीच पडते कमी, तूच आता काहीतरी दे बाबा हमी. कोणी म्हणतं ममत्व सोड, कोणी म्हणतं चालतंय ते मानून घे गोड. गोड मानता मानता ममत्व येणारच ना रे, गुंतलेला जीव प्रवाहात दूरवर जाणारच ना रे. एकच भीती वाटते विठू, प्रवाहात पोहताना एक दिवस अचानक तुटून जाईल का ही श्वासाची दोरी आणि कधीच घडणार नाही रे तुझ्या पंढरपूरची वारी. माझ्या डोळ्यातले अश्रू त्याने अलगद पुसले, त्याच्याही डोळ्यात कुठेतरी मला ते दिसले. माझ्या डोक्यावर हात ठेवून तो म्हणाला, संसार सोडू नकोस, एक फक्त कर, श्वासाच्या दोरीवर नाव माझं झुलतं ठेव, चित्ताच्या पटलावर रूप माझं फुलतं ठेव, इंद्रियांना करू देत त्यांचं काम, मनावर मात्र घाल चांगला लगाम, मग विषयांच्या गर्तेत मन तुला नेणार नाही, प्रवाहात पोहताना दमछाक तुझी होणार नाही, तुझ्या हृदयातला माझा अंश त्याला ठेवू साक्षी, त्याचीच असू दे तुझ्यावर सत्ता, मग बघ, मन बुद्धी चित्त अहंकार हळूहळू सुटेल आपोआप सगळा गुंता. हळूहळू मग अहंकाराचं बंधन तुटेल, हळूहळू संसाराची भ्रांत फिटेल. अहंकार गेला की ममत्वही सुटेल, रजतमाचं कवाड एक एक करून मिटेल. हळूहळू गळून पडेल मग एक एक पाश, हळूहळू निरभ्र होईल मनाचं आकाश. निर्विकल्प मनाला मग पैल तीर दिसेल, आणि विश्वास ठेव पुरी पैल तीरावर हात देण्यासाठी. चंद्रभागेच्या काठी मी उभा असेल, चंद्रभागेच्या काठी मी उभा असेल, चंद्रभागेच्या काठी मी उभा असेल. श्रोते हो, हा होता आजचा आपला हिंदोळा हा कार्यक्रम. पुन्हा भेटूया याच वारी याच वेळी. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: विश्वास कुमार मंच आणि विश्वास ग्रुप महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित सूर विश्वास कुमार मंच, विशेष मार्गदर्शक मृदुला सुहास देव, शास्त्रीय गायिका विस्टम हाय इंटरनॅशनल स्कूल नाशिक, मार्गदर्शक सूरज बारी आणि अमित भालेराव, सूत्रसंचालन जयंती जुन्नरे, आयोजक विश्वास ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप, डॉक्टर मनोज शिंपी अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक, रुचिता ठाकूर समन्वयक, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, विनायक रानडे संकल्पक सूरविश्वास ग्रंथ तुमच्या दारी। शुक्रवार दिनांक 24 जुलै 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता, ठिकाण विश्वास हब विश्वास गार्डन समोर सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक।
1: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती, 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज, ऐकत रहा रेडिओ विश्वास। आणि आता कार्यक्रमात हे गीत ऐकूया, लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत। हे गीत आहे साहिल लुधियानवी यांचं, चित्रपट एक महल हो सपनों का, आणि या गीताला संगीत दिलं आहे रवी यांनी।

0: व्यवसाय वाढवायचाय? विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज आणि रुपये 25 लाखांपर्यंत तारणासह कर्ज सुविधा। रोज थोडा हप्ता भरा आणि व्यवसायाला द्या मोठी झेप। अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508। मोठा व्यवसाय विश्वास बँकेच्या साथीने।
1: लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत आता ऐकूयात। देवदास या चित्रपटातील हे गीत आहे साहिल लुधियानवी यांचं, संगीतकार सचिन देवबर्मन।

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.
2: कार्यक्रमात आता ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं गीत. हे गीत आहे मजरूह सुलतानपुरी यांचं, रातों का राजा या चित्रपटामधलं. गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं.

0: पैसे पाठवायचेत ना, मग थांबायचं कशाला? विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा. क्षणात पैसे ट्रान्सफर, 24 तास सुरक्षित आणि विश्वासार्ह. विश्वास बँक, तुमच्या प्रत्येक व्यवहारात विश्वास.
1: ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वरामध्ये समीर यांची गीतरचना, चित्रपट आयना, संगीतकार दिलीप सेन, समीर सेन.

नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी सुहास जोशी अमेरिकेहून बोलतोय आपल्या स्वरसंजीवनी या कार्यक्रमात. आजच्या आपल्या कार्यक्रमात सादर करणार आहे राग बिलासखानी तोडी. बिलासखानी तोडी राग ऐकल्यामुळे मनाची प्रसन्नता वाढेल, शरीरात एक प्रकारचा शिथिलपणा आला असेल तर तो कमी होईल, आणि मेंदूचं कार्य जास्ती तेजीत चालू होईल, जास्ती उत्तेजन मिळेल मेंदूला, आणि नैराश्यसुद्धा कमी होईल. आता तुमच्या पुढे सादर करत आहे राग बिलासखानी तोडीमधील आलाप.

0: हरे नारायण।
1: श्रोते हो, हा होता आपला आजचा स्वर संजीवनी कार्यक्रम। पुन्हा भेटूयात याच वारी याच वेळी। तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ। तुमचं जगणं तुमचा आवाज।

हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात हे गीत ऐकूयात अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं. इन्साफ की पुकार या चित्रपटामधलं हे गीत आहे आनंद बक्षी यांचं. संगीतकार लक्ष्मीकांत पॅरेलाल.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8800 16 512 ह्या क्रमांकावर.
2: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत मोहम्मद रफी यांनी गायलेलं गीत. ही शब्दरचना आहे कैफे आझमी यांची आणि गीताला संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी. आणि हे गीत ऐकूयात एक हसीना दो दिवाने या चित्रपटामधलं गीत.

यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वाची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वाची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

0: विश्वास
1: टाइम चेक
2: रात्रीचे 11 वाजलेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
2: संचयात समृद्धी.
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
7: रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं सगळं तुमचा आवाज. मंडळी, नाशिक महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असलेली नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत आता आपण ऐकणार आहोत. याचं गायन केलं आहे श्रावणी गीते आणि संजय गीते यांनी. या गीताचे संगीतकार आहेत संजय गीते. शब्दरचना आहे सुरेखा बोराडे यांची. ध्वनी मुद्रण केलेलं आहे सोर्स म्युझिक स्टुडिओ नाशिक या ठिकाणी. तेव्हा ऐकूया हे नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.
2: नमस्कार रसिक श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. पुण्यातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी चिरंतन गाणी या आपल्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचे स्वागत करतो. आज भाग क्रमांक 43. श्रोते हो, मराठी संगीत सृष्टीतील काही निवडक अनोळखी संगीतकारांच्या चांगल्या गाण्यांची ओळख रसिकांना व्हावी या उद्देशाने आपण ऐकत आहोत अनोळखी संगीतकारांची ओळखीची गाणी आपल्या चिरंतन गाणी या कार्यक्रमात. मंडळी, आज ऐकूया संगीतकार अरुण पौडवाल आणि अनिल मोहिले यांनी स्वतंत्रपणे स्वरबद्ध केलेली काही निवडक बालगीत भावगीतं. एकापेक्षा एक सुरेल गीतांनी मराठी आणि हिंदी सिनेजगतात आपली छाप सोडणारे संगीतकार अनिल अरुण अर्थात अनिल मोहिले आणि अरुण पौडवाल यांनी संगीतबद्ध केलेल्या बहारदार गीतांचे गारूड आजही रसिकांच्या मनावर आहे. त्यांनी एकत्र आणि स्वतंत्रपणे अनेक चित्रपटांमध्ये छान छान गाणी दिली आहेत, परंतु त्यांनी चित्रपट गीतांव्यतिरिक्त देखील खूप चांगली भावगीतं, भक्तिगीतं, बालगीतं संगीतबद्ध केली आहेत. मित्रांनो, त्यांनी स्वतंत्रपणे संगीतबद्ध केलेल्या याच गीतांपैकी काही निवडक गीतांचा परामर्श आजच्या आपल्या कार्यक्रमात घेऊया. संगीतकार अनिल मोहिले यांचा जन्म 8 जुलै 1940 रोजीचा. लहानपणापासून संगीताची आवड असलेल्या अनिल मोहिले यांना तरंगवाद्याचं बाळकडू आणि मार्गदर्शन त्यांच्या वडिलांकडून मिळालं. 12व्या वर्षापासून दादरच्या श्रीकृष्ण संगीत विद्यालयाच्या मंगेश तेंडुलकर यांच्याकडे त्यांनी व्हायलिनचं प्राथमिक शिक्षण घेतलं. 15व्या वर्षी संगीत विशारद परीक्षा ते प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. ते स्वतः बुलबुल, तरंग आणि मेंडोलियन उत्तम वाजवायचे. जवळपास 70 हून अधिक संगीतकारांकडे त्यांनी काम केलं. मंगेशकर कुटुंबियांच्या कार्यक्रमात संगीत संयोजक म्हणून ते कायम मार्गदर्शन करायचे. गाण्यातला ठसका योग्य वाद्यमेळाच्या आधारे खुलवून ती अधिक कर्णप्रिय करण्याचं कसब अनिल मोहिले यांना चांगलंच लाभलं होतं. रसिक हो, आजच्या कार्यक्रमात सर्वप्रथम ऐकूया संगीतकार अनिल मोहिले यांनी संगीतबद्ध केलेलं गीतकार रमेश अणावकर यांचं खूप सुरेख भावगीत. आवाज आहे अरुण दाते यांचा. मधुर आणि हळूवार प्रेमाचं अत्यंत संयत वर्णन करणारं आहे हे गीतकार रमेश अणावकर यांचं खूप सुरेख.

अरुण पौडवाल यांचा जन्म 9 मे 1944 रोजीचा. बी आर देवधर यांच्याकडे शास्त्रोक्त संगीत शिकलेल्या अरुण पौडवाल यांनी संगीतकार सचिन देव बर्मन, कल्याणजी आनंदजी, लक्ष्मीकांत प्यारेलाल, बाप्पी लहिरी, राहुल देव बर्मन यांच्याकडे बऱ्याच गाण्यांसाठी अकॉर्डियन वादन केलं. प्रसिद्ध गायक किशोर कुमार यांच्या कार्यक्रमांच्या परदेश दौऱ्यामध्ये वयाच्या 24व्या वर्षी मुख्य वादकांमध्ये त्यांचा प्रवेश झाला आणि उत्कृष्ट वादनामुळे लता मंगेशकर, आशा भोसले यांच्या बहुतेक कार्यक्रमात त्यांचा सहभाग अपरिहार्य असायचा. याच सुमारास संगीतकार सचिन देव बर्मन यांच्याकडे प्रथम वादक आणि त्यानंतर संगीत संयोजक म्हणून ते काम पाहू लागले. या काळात त्यांनी जवळपास 30 यशस्वी चित्रपटांसाठी त्यांचे सहाय्यक म्हणून काम केलं. स्वतः वादक असल्यामुळे भावसंगीतात आवश्यक वाद्यांचा बाज ओळखून केलेलं संगीत संयोजन याद्वारे त्यांनी स्वतःची एक वेगळी शैली निर्माण केली. त्यांच्या खास वैशिष्ट्यपूर्ण शैलीतून निर्माण झालेली रजनीगंधा आणि बंदिनी या भावगीतांच्या ध्वनिमुद्रिका त्या काळी अतिशय लोकप्रिय झाल्या होत्या. घराघरातून ऐकू येणाऱ्या या ध्वनिमुद्रिकांनी विक्रीचा उच्चांक गाठला होता. प्रसिद्ध गायक किशोर कुमार यांनी मराठी गाणी गायली ती फक्त अरुण पौडवाल आणि अनिल मोहिले यांच्याकडे. मंडळी, आता ऐकूया गायक सुरेश वाडकर आणि गायिका अलका नाडकर्णी म्हणजेच आताच्या अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं संगीतकार अरुण पौडवाल यांनी स्वरबद्ध केलेल्या बंदिनी.

अल्बममधील गीतकार शांताराम नांदगावकर यांनी लिहिलेलं एक सुंदर भावगीत हे आहे. नवविवाहित जोडप्याच्या प्रेमाचं वर्णन करणारं एक द्वंद्वगीत. या भावगीतामधील संतूर या वाद्याचा अतिशय सुंदर वापर गाण्यात तजेलपणा आणतो. या भावगीतातील फारसं ऐकलं न जाणारं कडवं, ही दुपार भिजलेली प्रीत चांदण्यात, ही दुपार भिजलेली प्रीत चांदण्यात, बिटुनी पंख खग निवांत, शांत तरु लतात, आज तुझ्या सहवासी जीव धन्य झाला, तळव्यावर मेहंदीचा अजून रंग ओला, अजून रंग

चंदनाच्या परिमळाकडे सगळं जग आकर्षित होतं. जग आकर्षित करणारा तो सुगंध तूच चंदनाला बहाल केला आहेस. सूर्य चंद्राच्या प्रकाशाने चराचराचे व्यवहार चालतात, पण ते सामर्थ्य त्यांना तूच प्रदान केले आहेस. सूर्यप्रकाशानेही जेवढी आमची काया मन हे शुद्ध स्वच्छ होत नाही, तेवढे तुझ्या नामस्मरणाने होते. अहंकार सोडून शरण जाणाऱ्यांसाठी, जीवन सुखी समृद्ध आनंदी करण्यासाठी तो विठ्ठल विटेवर अहोरात्र उभा आहे. तोच आमचा उद्धार करण्यासाठी समर्थ आहे. ऐकूया मित्रांनो, नामाचे महत्त्व सांगणारं गीतकार विश्वनाथ जोगळेकर यांनी लिहिलेलं, गायक शरद जांभेकर यांनी गायलेलं आणि संगीतकार अनिल मोहिले यांनी स्वरबद्ध केलेलं

श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. कार्यक्रम आहे चिरंतन गाणी. आपल्यासोबत मी श्रीकृष्ण कुलकर्णी. आज आपण ऐकत आहोत संगीतकार अरुण पौडवाल आणि अनिल मोहिले यांची काही निवडक बालगीत भावगीत. मित्रांनो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया एक विहीण. आपल्याकडे लग्नात विहीण म्हणण्याची पद्धत आहे. विहीण म्हणजे वधूकन्येची सासरी पाठवणी करताना नवरीची आई नवरदेवाच्या आईला, मी माझी मुलगी तुमच्या पदरात ओटीत घालते आहे, तिचा सांभाळ आईप्रमाणे करावा, अशी केली जाणारी विनंती. 1971 या वर्षी ही पारंपरिक विहीण ग दी माडगुळकर यांच्या शब्दांतून नवेपण घेऊन आली. मुलीचे कन्यादान करून सासरी पाठवणाऱ्या आईचं मनोगत गदिमांनी लिहिलं आहे या गीतात. ग दी माडगुळकर यांचं हे गाणं म्हणजे आईच्या मनातल्या लेकीच्या प्रेमाचा वात्सल्याचा अत्युच्च उमाळा आहे. तळहाताच्या फोडासारखी वाढवलेली आपली कन्या आता परक्याचं धन होणार, दुसऱ्या कुटुंबात जाणार, ही कल्पनाच आईला अस्वस्थ करते आहे. रसिक हो, गदिमांनी एका आईच्या या भावना आईच्या काळजानं लिहून किती छान व्यक्त केले आहेत या विहीणद्वारे. आपल्या कन्येच्या विवाहानिमित्त ग दी माडगुळकर यांनी सासरी जाणाऱ्या आपल्या मुलीसाठी उपदेशपर एक गीत आणि एक विहीण अशी दोन गीतं लिहिली होती. संगीतकार अरुण पौडवाल यांनी त्या गीतांना सुंदर चाली लावून ती दोन्ही गीतं आशा भोसले यांच्याकडून गाऊन घेतली आणि या गाण्याचं आशाताई यांनी अक्षरशः सोनं केलं. गाणं ऐकताना कन्यादान केलेल्या किंवा करायचं असलेल्या प्रत्येक आईच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही. ऐकूया आशा भोसले, ग दी माडगुळकर, अरुण पौडवाल यांचा हा सुंदर

श्रोते हो, आकाशवाणीवरील भावसरगम या कार्यक्रमासाठी संगीतकार अनिल मोहिले यांनी कवयित्री वंदना विटणकर यांना काहीतरी वेगळं फॅन्टसी मस्त असं प्रेमगीत लिहून द्यायची विनंती केली. त्याकाळी मुलांसाठी एक कल्पनारम्य नाटकाची निर्मिती वंदनाताई करत होत्या. त्या सहज म्हणून गेल्या म्हणजे तुम्हाला परिकथा, स्वप्ननगरी, राजकुमार असं काहीसं पाहिजे आहे तर. मग त्याच तंद्रीत त्यांनी मुखडा लिहिला परिकथेतील राजकुमारा स्वप्नी माझ्या येशील का, भाव दाटले मनी अनामिक साधतयांना देशील का. अनिल मोहिले यांना या उत्स्फूर्त गोळीवर चाल लगेच सुचली गीतासारखीच तरल, हळुवार आणि स्वप्नरम्य. सुप्रसिद्ध गायिका कृष्णा कल्ले यांनी अत्यंत रसिलेपणाने हे गाणं गायलं आहे. मातृभाषा मराठी नसतानाही त्यांचे शब्दोच्चार, अत्यंत मुलायम आवाज आणि अनिलजी यांची रसिली स्वररचना यांचा सुंदर संगम या गाण्यात झाला आहे. या कवितेत एक आर्त कैफियत आहे जी आपल्या स्वप्नवत प्रेमाला हळुवार साथ घालते आणि आपल्या मनात रुंजी घालणाऱ्या भावनांना वाट करून देते. प्रेमाची भाषा डोळ्यातून व्यक्त होते, शब्दांच्या कुबड्या नाही लागत त्याला. याला अनुसरून वंदनाजी लिहितात, या डोळ्यांचे गूढ इशारे शब्दा वाचून जाणून सारे, राणी आपली मला म्हणूनी तुझ्या संगे नेशील का. आडवाटेने प्रश्न विचारून गोंधळून टाकण्यापेक्षा इथे थेट आपली राणी म्हणून त्या राजकुमाराने घेऊन जावे असं अर्जव ती करते आहे. शेवटच्या कडव्यात मात्र त्यांनी हुरहुर लावणारी कलाटणी दिली आहे. ती म्हणते आहे, आपला प्रीतम भेटला की लाजबावरी होऊन मी माझे डोळे मिटून घेईन अन मनक चक्षुत ते चित्र अलवारपणे साठवून घेईन. मनाच्या पटलावर कोरल्या गेलेल्या त्या नवरंगी चित्रामधलं माझं स्वप्न तू होशील का, असा प्रश्न शेवटी विचारून केवळ आभासी जगातली स्वप्नपूर्ती झाली तरी त्यात आनंद मानेन असं या गाण्यातली प्रिया समाधानाने म्हणते आहे. वास्तवातल्या जगात प्रेमाची तहान जरी भागवली जाऊ शकत नसेल तेव्हा निदान आभासी दुनियेत तरी प्रेमाचं आपलं स्वप्न हे केवळ स्वप्न राहिलं तरी चालेल, त्यातील भावबंधाचे नातं मात्र दृढ व्हावं असं त्यांनी यातून सूचित केलंय. कवयित्री वंदना विटणकर यांच्या या सदाबहार गीताला गायिका कृष्णा कल्ले यांनी अप्रतिम स्वरात गायलंय आणि संगीतकार अनिल मोहिले यांनी राग दरबारी या रागात सुरेख स्वरसात चढवीत बुलबुल मेंडोलियन या वाद्यानं सुंदर नटवलं आहे. ऐकूया रसिको.

मंडळी, आजच्या कार्यक्रमाच्या सांगतेला आज आपण एका गोष्टीचं गाणं, एक बालगीत ऐकूया. बालपणी ऐकलेल्या गोष्टींपैकी आपल्या सर्वांची आवडती असलेली ही गोष्ट आजही आपल्याला तोंडपाठ असते. टुनटुन उड्या मारणारा ससा आणि हळूहळू चालणारं कासव यांच्यातली ही गमतीदार शर्यत. कासव आणि ससा ही गोष्ट प्रत्येक बालमराठी मनावर राज्य करते. प्राणी पक्षी यांची प्रतीकं वापरून सांगितलेल्या गोष्टी लहान मुलांना आवडतात. त्यातूनच एखादी शिकवण किंवा बोध दिल्यास ती गोष्ट मुलांना समजून घेण्यात सोपं जातं. कासव आणि ससा यांच्या शर्यतीची ही गोष्ट. या गोष्टीवर आधारित गीतकार शांताराम नांदगावकर यांनी रचलेलं हे गाणं श्रवणीय आहे. या काव्याची खासियत ही की कमी शब्दात सांगितलेला गोष्टीचा अर्थ पटकन समजतो. मंडळी, ससा आणि कासव या गोष्टीच्या आड दडलेला थोडा वेगळा विचार शोधण्याचा प्रयत्न करूया. पंचतंत्रातील गोष्टी साध्या सरळ वाटल्या तरी त्याचा अर्थ तितका सरळ नसतो. ससा हे मनाचं प्रतीक आहे आणि कासव हे बुद्धीचं प्रतीक आहे. मन चंचल असतं, बुद्धी स्थिर असते. बुद्धीला महत्त्व दिल्याने, बुद्धीचे ऐकल्याने माणूस ध्येय गाठू शकतो. मनाला थोपवून बुद्धीला गती दिली तर यश मिळतं, हा या गोष्टीचा मतितार्थ. कासवाच्या यशाचं प्रमुख कारण म्हणजे कर्तव्य आणि तारतम्य. परिस्थितीला अनुसरून योग्य कार्य करणं म्हणजे कर्तव्य. प्रसंगानुसार कामांचे प्राधान्यक्रम बदलत प्रत्येक काम वेळेच्या वेळी करणं म्हणजे तारतम्य. हे जग कर्माच्या सिद्धांतानुसार चालते, म्हणून आयुष्यात यश हवं असेल तर कर्तव्याला महत्त्व द्यायला हवं. वास्तविक ससा हा कासवापेक्षा चपळ असतो, त्यामुळे तो शर्यत जिंकण्याची पूर्ण खात्री असते. परंतु घडतं उलटच, आणि कासव मात्र शर्यत जिंकतं. हीच गोष्ट या बालगीतातून समोर येते. या गोष्टीत कासव का जिंकला? तर त्याने वेग सातत्याने कायम ठेवल्यामुळे. आणि ससा का हरला? तर तो आळसाने थांबल्यामुळे. गीतकार शांताराम नांदगावकर यांनी लिहिलेल्या आणि गायिका उषा मंगेशकर यांनी स्वर दिलेल्या या बालगीताला सुंदर आणि सहज गुणगुणत राहता येणारी चाल दिली आहे संगीतकार अरुण पौडवाल यांनी. ऐकूया श्रोते हो आपल्या सर्वांच्या अत्यंत

मंडळी, आजच्या कार्यक्रमातून आपण संगीतकार अरुण पौडवाल आणि अनिल मोहिले यांनी स्वतंत्रपणे स्वरबद्ध केलेल्या काही निवडक बालगीत भावगीतांचा आस्वाद घेतला. आजच्या कार्यक्रमातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी आपला निरोप घेतो. भेटूया पुढच्या भागात याच वारी याच वेळी अशीच काही मनातली सुंदर चिरंतन गाणी ऐकायला याच कार्यक्रमात ज्याचं नाव आहे चिरंतन गाणी. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. नमस्कार. जाता जाता मंडळी पुढच्या भागाची एक झलक आहे.

0: विश्वास कुमार मंच आणि विश्वास ग्रुप महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित सूर विश्वास कुमार मंच, विशेष मार्गदर्शक मृदुला सुहास देव, शास्त्रीय गायिका विस्टम हाय इंटरनॅशनल स्कूल नाशिक, मार्गदर्शक सूरज बारी आणि अमित भालेराव, सूत्रसंचालन जयंती जुन्नरे, आयोजक विश्वास ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप, डॉक्टर मनोज शिंपी अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक, रुचिता ठाकूर समन्वयक, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, विनायक रानडे संकल्पक सूरविश्वास ग्रंथ तुमच्या दारी. शुक्रवार दिनांक 24 जुलै 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता ठिकाण विश्वास हब विश्वास गार्डन समोर सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक.
1: कार्यक्रमातलं हे गीत आहे पवित्र पापी या चित्रपटामधलं. ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं. गीतकार आणि संगीतकार आहेत प्रेम धवन.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात राजेंद्र कृष्ण यांचं गीत मुकेश यांच्या आवाजात. हे गीत आहे कहानी किस्मत की या चित्रपटामधलं आणि या गीताला संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.

भाजी विक्रेते, फळ विक्रेते, फूल विक्रेते, चहाची टपरी, किराणा दुकान किंवा रोजचा रोख व्यवहार असणारा कोणताही व्यवसाय। आता व्यवसाय वाढवण्यासाठी घ्या विश्वास बँकेचे हमेबंदी व्यवसाय कर्ज। डेली कलेक्शन पद्धतीने रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज सुविधा, मुदत तब्बल 3 वर्ष, फक्त रुपये 1 लाख कर्जासाठी रोज भरा रुपये 108, रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा। अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888। विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची खरी साथ।

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: मध्यरात्रीचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव बँक, संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

0: ऑडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
1: श्री गुरु चरण सरोज रज निज.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253-2-4726-26 किंवा 83800-16512 या क्रमांकावर.

एफडी करायची आहे, मग निवडा विश्वास कोऑपरेटिव्ह बँक. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील कालावधीसाठी एफडी सुविधा. व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि रुपये 15 लाखावरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज आणि खास 499 दिवसांची स्पेशल एफडी योजना 7.75% व्याजदरासह. तेव्हा आजच भेटा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाचे नाते.

0: माझ्या पैशाला सुरक्षितता आणि चांगला परतावा कुठे मिळेल?
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेत नक्की मिळेल. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील मुदतीसाठी FD करा आणि मिळवा 3% ते 7.25% पर्यंत आकर्षक व्याजदर.
0: ज्येष्ठ नागरिकांसाठी काही विशेष योजना?
1: हो आहे ना. ज्येष्ठ नागरिक आणि ₹15 लाख किंवा त्याहून अधिक ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज.
0: वा, आणखी काही खास?
1: हो, आमची 499 दिवसांची स्पेशल FD योजना आकर्षक 7.75% व्याजदरासह. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक, तुमच्या विश्वासाची बँक.
2: मैं तो थक गई चलते चलते.
3: अरे सावली, काबुल के गुलिया खान कह गए हैं कि तन हारो मन हारो धन दौलत हारो खुशी हिम्मत मत हारो किस्मत पर भरोसा रखो. अभी तो हमारे पास पूरे 2 महीने और 20 दिन बाकी हैं.
2: बैजू, चरिंदे जागे परिंदे जागे यहाँ तक के मच्छर और मक्खी जागे मगर ना जाने हमारे किस्मत कब जागेगी.
3: अरे वो तो अभी अंगड़ाई ले रही है, बस जागी समझो. अरे हम क्यों करती है पगली, मुस्कुराना मुस्कुराना. एक जरा सैंपल आपने थोड़ा सा.
2: अरे

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

साहित्य आणि त्यातील विचारांवर गप्पा म्हणजेच विशेष कार्यक्रम वृत्तीची निवृत्ती सादर करत्या कविता गायधनी आणि डॉक्टर हरी कुलकर्णी. प्रसारण दर मंगळवारी सकाळी 11:05 आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9:01 तेव्हा ऐकायला विसरू नका वृत्तीची निवृत्ती.

विश्वास कुमार मंच आणि विश्वास ग्रुप महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित सूर विश्वास कुमार मंच विशेष मार्गदर्शक मृदुला सुहास देव शास्त्रीय गायिका विस्टम हाय इंटरनॅशनल स्कूल नाशिक मार्गदर्शक सूरज बारी आणि अमित भालेराव सूत्रसंचालन जयंती जुन्नरे आयोजक विश्वास ठाकूर कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप डॉक्टर मनोज शिंपी अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक रुचिता ठाकूर समन्वयक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ विनायक रानडे संकल्पक सूरविश्वास ग्रंथ तुमच्या दारी शुक्रवार दिनांक 24 जुलै 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता ठिकाण विश्वास हब विश्वास गार्डन समोर सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक

विश्वास बँकेची आकर्षक FD योजना 7 दिवसांपासून 18 महिने आणि त्या पुढच्या मुदतीसाठी FD व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि 15 लाखांवरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज विशेष 499 दिवस FD 7.75% व्याजदरानं. संपर्क करा 91300020888. विश्वास बँक, विश्वासाचं नातं.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.
2: रेडिओ विश्वास टाइम चेक.
3: रात्रीचा 1 वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
5: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
8: मुकद्दर में

0: जी चुके जी
1: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
2: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
1: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
2: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
1: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
2: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
1: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
2: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
1: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

स्वप्न तुमचं सात विश्वासाची. घरासाठी किंवा व्यवसायासाठी सोलर पॅनल कर्ज, व्यवसाय वाढीसाठी व्यावसायिक वाहन कर्ज, महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज, एकल महिलांसाठी स्वरोजगार कर्ज, पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक वाहन कर्ज आणि व्यावसायिक डेली कलेक्शन कर्ज योजना. आकर्षक व्याजदर, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क श्री प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाने प्रगतीकडे.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5352-47-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

वीज बिलाचा वाढता खर्च, आता सोलर ऊर्जेकडे वळा. विश्वास बँकेचे सोलर पॅनल खरेदी कर्ज घरासाठी आणि व्यवसायासाठी रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज आणि आकर्षक 9.99% व्याजदर. सूर्याची शक्ती वापरा, विश्वास बँकेची साथ घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 00 16 508 किंवा 91 300 20 888. विश्वास बँक, उज्ज्वल भविष्याची खात्री.

नमस्कार, नाशिककर. मी नाना पाटेकर बोलतो आहे आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.

स्वतःचे वाहन, स्वतःचा व्यवसाय, ऑटो रिक्षा, टाटा छोटा हत्ती आणि इतर व्यावसायिक वाहनांसाठी विश्वास बँकेचे आकर्षक व्यावसायिक वाहन कर्ज, रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380165 08. विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची साथी.

विश्वास कुमार मंच आणि विश्वास ग्रुप महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित सूर विश्वास कुमार मंच, विशेष मार्गदर्शक मृदुला सुहास देव, शास्त्रीय गायिका विस्टम हाय इंटरनॅशनल स्कूल नाशिक, मार्गदर्शक सूरज बारी आणि अमित भालेराव, सूत्रसंचालन जयंती जुन्नरे, आयोजक विश्वास ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप, डॉक्टर मनोज शिंपी अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक, रुचिता ठाकूर समन्वयक, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, विनायक रानडे संकल्पक सूरविश्वास ग्रंथ तुमच्या दारी. शुक्रवार दिनांक 24 जुलै 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता ठिकाण विश्वास हब विश्वास गार्डन समोर सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक.

स्वतःचा रिसॉर्ट, होमस्टे, ट्रॅव्हल एजन्सी किंवा पर्यटन व्यवसाय सुरू करण्याचं स्वप्न आहे? मग विश्वास बँक घेऊन आली आहे महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज योजना. रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज, 5 ते 7 वर्षांची मुदत आणि विश्वासाची साथ. जरूर संपर्क साधा प्रेमचंद तायडे, 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी, 83 800 16 508. महिला उद्योजकांसाठी विश्वासाची साथ.

0: विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अग मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अग अजिबातच नाही, फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 83800 16512 या क्रमांकावर.

विश्वास कुमार मंच आणि विश्वास ग्रुप महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित सूर विश्वास कुमार मंच विशेष मार्गदर्शक मृदुला सुहास देव शास्त्रीय गायिका विस्टम हाय इंटरनॅशनल स्कूल नाशिक मार्गदर्शक सूरज बारी आणि अमित भालेराव सूत्रसंचालन जयंती जुन्नरे आयोजक विश्वास ठाकूर कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप डॉक्टर मनोज शिंपी अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक रुचिता ठाकूर समन्वयक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ विनायक रानडे संकल्पक सूरविश्वास ग्रंथ तुमच्या दारी शुक्रवार दिनांक 24 जुलै 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता ठिकाण विश्वास हब विश्वास गार्डन समोर सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक

नवीन सुरुवात नव्या स्वप्नांसाठी विधवा घटस्फोटी परित्यक्ता महिला आणि युवतींसाठी विश्वास बँकेची विशेष स्वरोजगार कर्ज योजना. साडी व्यवसाय, ब्युटी पार्लर, गृहउद्योग, हॉटेल व्यवसाय आणि इतर उद्योगांसाठी 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380160508. विश्वास बँक, तुमच्या यशाचा आधार.

0: बहुत खूबसूरत।
1: भविष्य आहे इलेक्ट्रिक वाहनांचे। दुचाकी किंवा चारचाकी इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी विश्वास बँकेचे ईव्ही लोन फक्त 8.99% व्याजदरापासून। पर्यावरणाची काळजी आणि बचतीची हमी। गो ग्रीन, गो विश्वास। अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 91300020888 या क्रमांकावर।

0: 6161 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. मोठा व्यवसाय विश्वास बँकेच्या साथीने.
1: लगा

0: विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 83800 16512 या क्रमांकावर.

परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांची विशेष मुलाखत. आपण ऐकू शकणार आहात विनोबा म्हणे या कार्यक्रमात. संवादिका आरजे श्रद्धा. प्रसारण दर गुरुवारी दुपारी 1 वाजता आणि पुनःप्रसारण दर रविवारी दुपारी 4:30. तेव्हा ऐकायला विसरू नका शिक्षक सहाय्यक कार्यक्रम विनोबा म्हणे.

सोनं आहे, मग पैशाची चिंता कशाला? विश्वास बँकेचे गोल्ड लोन फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटीची विशेष सुविधा. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. गोल्ड लोन म्हणजे विश्वास बँक.

0: का दिल।
1: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
2: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली।
1: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
2: अगं, अजिबातच नाही, फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात।
1: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
2: नक्की दे। कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे।
1: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता।
2: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात।
1: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512।

स्मार्ट, युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वासची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वासची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मोलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

0: अचानक पैशांची गरज आहे पण एफडी मोडायची नाही.
1: मग काळजी कशाची, विश्वास बँकेचं गोल्ड लोन घ्या.
0: काय सुविधा आहेत?
1: फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि गरजेनुसार ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन.
0: वा, म्हणजे सोनं सुरक्षित आणि पैसा उपलब्ध.
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक, प्रत्येक गरजेला तत्पर साथ.

उस भर दिया अयो, भूस भर दिया मेरी चाहत में।

मुलांचं शिक्षण, व्यवसायाची संधी किंवा अचानक आलेली गरज आता पैशांसाठी थांबू नका. विश्वास बँकेचे गोल्ड लोन फक्त 9% व्याज दरानं, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, तसंच ओडी फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन उपलब्ध. सोन्याला द्या मूल्य, स्वप्नांना द्या गती. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला जरूर भेट द्या किंवा कॉल करा 91300 20888 या क्रमांकावर. विश्वास बँक, विश्वासाचं सोन्यासारखं नातं.

विश्वास कुमार मंच आणि विश्वास ग्रुप महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित सूर विश्वास कुमार मंच विशेष मार्गदर्शक मृदुला सुहास देव शास्त्रीय गायिका विस्टम हाय इंटरनॅशनल स्कूल नाशिक मार्गदर्शक सूरज बारी आणि अमित भालेराव सूत्रसंचालन जयंती जुन्नरे आयोजक विश्वास ठाकूर कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप डॉक्टर मनोज शिंपी अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक रुचिता ठाकूर समन्वयक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ विनायक रानडे संकल्पक सूरविश्वास ग्रंथ तुमच्या दारी शुक्रवार दिनांक 24 जुलै 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता ठिकाण विश्वास हब विश्वास गार्डन समोर सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक

0: पहाटे असे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
0: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: नमस्कार, भक्ती संगीताच्या या मैफलीत रसिक हो मनपूर्वक स्वागत. हे सारं स्वतःचे गोड, तुम्ही चिलाविले जी झाड, तरी अवधान अमृते वाड सिंपवनी कीजे, अशी साक्षात ज्ञानोबा माऊलीच्या शब्दानंच आपल्या चरणी प्रार्थना. भागवत धर्माची पताका दिगंत भडकट ठेवणारी, ज्ञानापासून आरंभलेली ही ज्ञानगंगा अक्षय अभंग दुथडी भरून वाहणारी, ज्ञान त्रैलोक्याच्या राजानंच बाप रखुमा देवी वराचं वर्णन करण्याचा सोहळा हा जणू विठ्ठल होतो. आरंभी त्याच संत सभेत आपण श्रवण महाद्वाराने प्रवेश करावयाचा आहे आणि अनुभवायचा आहे सिंहासने उभा असलेला साक्षात श्री विठ्ठल.

विश्वास आहे का? जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83800 16512 ह्या क्रमांकावर.

भाजी विक्रेते, फळ विक्रेते, फूल विक्रेते, चहाची टपरी, किराणा दुकान किंवा रोजचा रोख व्यवहार असणारा कोणताही व्यवसाय। आता व्यवसाय वाढवण्यासाठी घ्या विश्वास बँकेचे हमेबंदी व्यवसाय कर्ज। डेली कलेक्शन पद्धतीने रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज सुविधा, मुदत तब्बल 3 वर्ष, फक्त रुपये 1 लाख कर्जासाठी रोज भरा रुपये 108, रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा। अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888। विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची खरी साथ।

0: वाढवायचंय, पण मोठी रक्कम कुठून आणू?
1: विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज घ्या.
0: हप्ता कसा भरायचा?
1: अगदी सोपे. रुपये 1 लाख कर्जासाठी फक्त रुपये 108 रोज.
0: रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज, मुदत 3 वर्ष. भाजी विक्रेते, फेरीवाले, छोटे दुकानदार आणि रोजच्या रोकड व्यवहाराचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी खास योजना. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 91300 2888 या क्रमांकावर. विश्वास बँक, रोजची बचत मोठी प्रगती.

विश्वास कुमार मंच आणि विश्वास ग्रुप महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित सूर विश्वास कुमार मंच विशेष मार्गदर्शक मृदुला सुहास देव शास्त्रीय गायिका विस्टम हाय इंटरनॅशनल स्कूल नाशिक मार्गदर्शक सूरज बारी आणि अमित भालेराव सूत्रसंचालन जयंती जुन्नरे.

धंदा आहे, रोजचा कॅश फ्लो आहे. मग घ्या विश्वास बँकेचे अनसिक्युअर्ड बिझनेस लोन व्हाया डेली कलेक्शन. रुपये 5 लाखांपर्यंत कर्ज, मुदत 3 वर्ष आणि रुपये 1 लाखासाठी रोज फक्त 108 रुपये. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा. कॉल करा 91300208888.

0: संध्याकाळचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचा जगणा तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
2: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

फळ विक्रेते, भाजी विक्रेते, फुल विक्रेते, किराणा दुकानदार, चहाची टपरी किंवा पान सेंटर, तुमचा व्यवसाय रोज चालतो, रोज पैसे फिरतात, मग तुमच्यासाठीच विश्वास बँकेची खास डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज योजना, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज सुविधा, रुपये 1 लाख कर्जासाठी रोज फक्त 108 रुपये भरून व्यवसायाला द्या नवी झेप. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 91300 20888 या क्रमांकावर. विश्वास बँक, छोट्या व्यवसायांना मोठी ताकद.

विश्वास कुमार मंच आणि विश्वास ग्रुप महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित सूर विश्वास कुमार मंच विशेष मार्गदर्शक मृदुला सुहास देव शास्त्रीय गायिका विस्टम हाय इंटरनॅशनल स्कूल नाशिक मार्गदर्शक सूरज बारी आणि अमित भालेराव सूत्रसंचालन जयंती जुन्नरे आयोजक विश्वास ठाकूर कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप डॉक्टर मनोज शिंपी अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक रुचिता ठाकूर समन्वयक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ विनायक रानडे संकल्पक सूरविश्वास ग्रंथ तुमच्या दारी शुक्रवार दिनांक 24 जुलै 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता ठिकाण विश्वास हब विश्वास गार्डन समोर सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5352-4726-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

स्वतःच्या हक्काचे घर प्रत्येकाचे एक सुंदर स्वप्न. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विश्वास बँक घेऊन आली आहे आकर्षक गृह कर्ज योजना. रुपये 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी फक्त 8.99% व्याजदर आणि रुपये 25 लाखांवरील कर्जासाठी 10% व्याजदर. सोपी प्रक्रिया, जलद मंजुरी आणि विश्वासाची खात्री. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380161508 किंवा 9130200888. स्वप्नातील घर विश्वास बँकेचा आधार.